रामकृष्ण हरी। चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो, पण आकाशाला काळे करण्याची सामर्थ्य त्या धुरात नसतं। कारण या जीवनात कधी कोणाचा काळ असतो तर कधी कोणाची वेळ असते। तुमचा कोणीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका। जिथे निर्मिती आहे याचे निर्माल्य सुद्धा ठरलेले असतं। म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका, आणि जीवन हे क्षणभंगुर आहे त्याला आनंदी बनवा।

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM वर शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत. आज 7 जुलै हा दिवस नात्यांमधील गोडवा वाढवण्यासाठी आणि देशाच्या शौर्याचा इतिहास आठवण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. जागतिक चॉकलेट दिन आपल्या आयुष्यात आनंद आणि नात्यांमध्ये गोडवा आणणाऱ्या चॉकलेटचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जात असतो. कारगिल शौर्य इतिहास. आजचा दिवस भारतीय सैन्याच्या अजोड शौर्याचा साक्षीदार आहे. कारगिल युद्धादरम्यान आजच्याच दिवशी भारतीय सैन्यानं शत्रूला धूळ चारत महत्त्वाच्या चौक्यांवर ताबा मिळवला होता. आज क्रीडा आणि संगीत जगतातील अशा दोन दिग्गजांचा जन्मदिवस आहे ज्यांनी संपूर्ण जगात भारताचा डंका वाजवला. महेंद्रसिंग धोनी, भारतीय क्रिकेटचा सर्वात यशस्वी कर्णधार, ज्याला अख्खं जग कॅप्टन कूल म्हणून ओळखतं. भारताला T20 विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून देणाऱ्या या महान खेळाडूचा आज वाढदिवस आहे. कैलास खेर, आपल्या अनोख्या भारदस्त आणि सूफी आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारे सुप्रसिद्ध भारतीय गायक. आजचा दिवस भारताच्या चित्रपटसृष्टीतील महानायकाच्या आणि देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीरपुत्राच्या स्मृतीचा दिवस आहे. कॅप्टन विक्रम बात्रा, कारगिल युद्धातील परमवीर चक्र विजेते महानायक. शत्रूच्या छातीत धडकी भरवणारे आणि ये दिल मांगे मोर हा ऐतिहासिक नारा देणारे कॅप्टन विक्रम बात्रा आजच्याच दिवशी मातृभूमीचं रक्षण करताना शहीद झाले होते. दिलीप कुमार, हिंदी चित्रपटसृष्टीचे ट्रॅजेडी किंग आणि अभिनयाचे विद्यापीठ मानले गेलेले महान अभिनेते. 2021 आजच्याच दिवशी त्यांनी जगाचा निरोप घेतला होता. परिस्थिती कितीही कठीण किंवा तणावाची असली तरी तुमचं मन जितकं शांत असेल तितकंच तुम्ही अचूक निर्णय घेऊ शकता आणि विजयाच्या जवळ पोहोचू शकतात. आजची बोधकथा, एकदा एका मोठ्या लाकडाच्या कारखान्यात काम करणाऱ्या व्यवस्थापकाचे अतिशय महागडे घड्याळ हरवलं. ते घड्याळ त्याला त्याच्या वडिलांनी भेट म्हणून दिलं होतं, त्यामुळे त्याच्यासाठी खूप मोलाचं होतं. कारखान्यात सगळीकडे लाकडाचा भुसा आणि मोठे लाकूड पसरलेले होते. त्याने सर्व कामगारांना घड्याळ शोधायला लावलं, पण तासभर शोधूनही कोणालाच ते सापडलं नाही. व्यवस्थापक खूप निराश झाला. तेव्हाच कारखान्याबाहेर खेळणारा एक लहान मुलगा आत आला आणि म्हणाला, आजोबा मला एक संधी द्या, मी तुमचं घड्याळ शोधून देतो. व्यवस्थापकाने विचार केला, एवढ्या मोठ्या कामगारांना सापडलं नाही तर या लहान मुलाला कसं काय सापडणार. तरीही त्याने मुलाला परवानगी दिली. मुलाने कारखान्यातील सर्व कामगारांना 5 मिनिटांसाठी बाहेर जायला सांगितलं आणि कारखान्याचे दरवाजे बंद केले. आत पूर्णपणे शांतता पसरली होती. अवघ्या 5 मिनिटात तो मुलगा हातात घड्याळ घेऊन बाहेर आला. व्यवस्थापक आश्चर्यचकित झाला आणि त्याने विचारलं, अरे बाळा, जे घड्याळ कोणालाच सापडलं नाही ते तू एवढ्या लवकर कसं काय शोधलंस. मुलानं हसून उत्तर दिलं, आजोबा मी आत गेलो आणि शांतपणे एका कोपऱ्यात उभा राहिलो. जेव्हा संपूर्ण कारखान्यात शांतता झाली तेव्हा मला त्या लाकडाच्या भुशातून घड्याळाच्या काट्यांचा टिक टिक असा आवाज ऐकू आला. त्या आवाजाचा माग काढत मी गेलो आणि मला घड्याळ सापडलं. तात्पर्य हेच, आपलं मन सुद्धा या कारखान्यासारखंच आहे, ज्यामध्ये विचार आणि तणावांचा भुसा भरलेला असतो. जेव्हा आपलं मन आपण शांत करतो किंवा अंतर्मनाचा आवाज ऐकतो तेव्हा कितीही कठीण समस्या असली तरी तिचं उत्तर आपल्याला सहज सापडतं. तेव्हा श्रोते हो, आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथंच थांबूया. मी आरजे शुभांगी आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा शुभदिन आयोरे रेडिओ मनभावन 90.8 FM वर. Always heart touching.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

श्रीराम समर्थ 7 जुलै. मूल होऊन भगवंतापाशी जावे. या जगात कर्माशिवाय कोण राहतो? पण कर्म इतिहासांग होत नाही याचे कारण आपण कर्म कशा करता करतो याची जाणीवच होत नाही आपल्याला. अधिष्ठानाशिवाय कर्म साधत नाही. मालक पाठीशी असला की कर्म करणाऱ्याला जोर येतो. काही चांगली कर्ममार्गी माणसे भक्तिमार्गी लोकांना नावे ठेवतात. भक्तिभावाने जो राहतो तो दुसऱ्याला नावे ठेवित नाही. मी कोण हे जाणायला ज्ञान आणि भक्ती लागतेच. तसेच ब्रह्म सत्यन जगन मिथ्या म्हटले तरी त्याचा अनुभव येण्यासाठी कर्म करावेच लागते. उपासना भगवंताला ओळखून करावी. लहान मूल आईकडे डोळे करून मुकाट्याने दूध पिते त्याप्रमाणे समर्थांच्या सारख्यांनी जे सांगितले ते आम्ही निमूटपणे करावे. डोळे मिटून जितके काम होईल अंधश्रद्धेने जे होईल ते अभिमानाने ज्ञानाचे डोळे उघडे ठेवूनही नाही होणार. मूल होऊन भगवंताला ओळखावे. याला अडचण एकच असते, माझे शहाणपण आड येते. भक्त मुलांसारखे वागतात म्हणून त्यांचे लाड देव पुरवतो. कोणी असे म्हणतील की भगवंताची आणि आमची ओळख नाही तर त्याची आम्ही कशी पूजा करावी? त्याला ओळखल्याशिवाय मी भजन करणार नाही हे म्हणणे वेडेपणाचेच आहे. भगवंताला पुष्कळ मार्गाने ओळखता येईल. पांडुरंगाकडे जाण्यासाठी काही मार्ग आधी आक्रमणे जरूर आहे. संतांनी अखंड जागृत राहण्याचा मार्ग सांगितला तो असा की ध्याने प्रपंच करा पण मन भगवंताच्या ठिकाणी अर्पण करा. मन भगवंताच्या ठिकाणी स्थिर झाल्याशिवाय इतर काहीही करून उपयोग नाही. ध्येय सत्य असल्याखेरीज चित्ताची स्थिरता होत नाही. पण सत्याच्या ध्येयावर अगोदर पूर्ण श्रद्धा पाहिजे. प्रपंचात जशी प्रेमाची गरज आहे तशी परमार्थात श्रद्धा पाहिजे. देव माझा आहे असे म्हणण्याऐवजी मी देवाचा आहे असे म्हणावे म्हणजे श्रद्धा उत्पन्न होईल. समुद्राचा तरंग असतो तरंगाचा समुद्र असतो असे नव्हे. साधनात निश्चितपणा असेल तर त्यात समाधान आहे. म्हणून साधन श्रद्धेने करीत जावे. जशी श्रद्धा तशी फळे. आपण भगवंताच्या स्मरणात निर्धास्त असावे. प्रपंचात कधीच धीर सोडू नये. ज्याप्रमाणे मुंग्याची राणी जागेवरून हलवली की तिच्या मागे असणारे हजारो मुंग्या तिच्याबरोबर नाहीशा होतात, त्याप्रमाणे एक देहबुद्धी काढून टाकली की आपल्या मनात उठणारे हजारो संकल्प नाहीसे होतात. या देहबुद्धीच्या पलीकडे गेल्यावर जे ज्ञान होते त्यालाच आत्मज्ञान म्हणतात. असे आत्मज्ञान झाल्यावर जे पूर्ण समाधान मिळते तेच खरे भगवंताचे दर्शन होय. भक्तिमार्ग हा प्रेमाचा मार्ग आहे. प्रपंचाकडचे प्रेम भगवंताकडे वळवले की भक्ती करता येते.

0: शिक्षण माहिती ज्ञान मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: कृषी संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधन। शेतकरी बंधनांनो, आधुनिक गोठा कसा बांधावा या संदर्भामध्ये आज आपण उहापोह करणार आहोत। आधुनिक गोठा बांधताना शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करणं अत्यंत आवश्यक असतं। गोठ्यांमुळं जनावरांना आराम मिळतो, त्यांची कार्यक्षमता वाढते आणि दुग्ध उत्पादनामध्ये वाढ होते। जनावराच्या गोठ्याची जमीन पाण्याचा उत्तम निचरा असणारी असावी। सपाट व उंच जमीन गोठ्याकरता निवडली पाहिजे। पाणथळीची किंवा दलदलीची जागा ही गोठ्याच्या बांधकामाकरता किंवा गोठ्याकरता टाळली पाहिजे। गोठ्यातील जमीन मुरुम व दगड गोठ्याच्या सहाय्यानं कठीण करून त्यावर विटा किंवा फरशीचं तळ तयार करावं। जनावरं उभी राहण्याची जागा प्रत्येकी 1.5 मीटर असावी। दोन जनावरामध्ये विभागणी 1.20 मीटर अंतरावर करून त्याच्यामध्ये बार लावले पाहिजेत। जमिनीस योग्य उतार दिला पाहिजे, त्यामुळं काय होईल की जनावराचं जे मलमूत्र आहे त्याचा सहज निचरा होईल। गोठा स्वच्छ व कोरडा ठेवला पाहिजे। छतासाठी सोयीनुसार मंगलोरी कौलं, ॲस्बेस्टस किंवा टिनाचे पत्रे याचाही वापर करता येईल, परंतु उन्हाळ्याच्या संरक्षणासाठी टिनाच्या पत्रावर ऊसाचं पासड किंवा तुराट्या किंवा कडबा हे जर टाकलं तर टीन तपणार नाही। छताची उंची मध्यभागी जमिनीपासून 4.5 मीटर असावी व छत जे आहे जाळीच्या बाहेर 3 मीटर ठेवलं पाहिजे, त्यामुळं गोठ्यात हवा खेळती राहते। गव्हाणीची लांबी व रुंदी अनुक्रमे 1 मीटर व 0.4 मीटर या प्रमाणात असली पाहिजे। पुढील भिंत 0.8 मीटर व मागील भिंत 0.2 मीटर उंचीची असली पाहिजे। गव्हाणीस इंग्रजी यू आकाराचा जर आकार दिला तर सारा वाया जात नाही। उष्ण हवामानातील गोठ्यामध्ये शक्यतो दाराचा वापर टाळला पाहिजे। गोठ्यामध्ये वासर, आजारी जनावरं, दूध दोन करण्यासाठीची खोली ही स्वतंत्र जागा यांच्यासाठी असली पाहिजे आणि गोठ्यातच चारा साठवण्यासाठी, औषधी साठवण्यासाठी वेगवेगळी जागेची व्यवस्था जर असली तर ते योग्य ठरतं। तर हे झालं की बाबा आधुनिक गोठा कसा बांधला पाहिजे ही पायाभूत माहिती आहे, पण या संदर्भात जर आपल्याला विस्तृत मार्गदर्शनाची गरज असेल तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पशुविज्ञान शाखेशी जर संपर्क केला आपण तर आपल्याला याच्या संदर्भामध्ये विस्तृत माहिती मिळू शकते। तर या संपूर्ण ज्ञानाचा फायदा घ्या आणि आवश्यकतेनुसार याचा वापर करा, आपल्याला नक्कीच फायदा होईल। नमस्कार।
1: कृषी संदेश।
2: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। आपलं खानदेश, आपली माणसं।

0: सर्वानुभूती भगवत दर्शन।
1: माझ्या अगदी लहानपणापासून मी हे ऐकत आलो आहे की आपण सर्व ठिकाणी सर्व वस्तूंमध्ये ईश्वर बघितला पाहिजे आणि तरच आपण या जगाचा खराखुरा उपभोग घेऊ शकू। पण आपण ह्या जगात मिसळू लागताच आणि आपल्याला जगाकडून काही तडाखे बसताच जगाविषयीचा आपला ईश्वरबोध, आपलं सगळं ब्रह्मदर्शन पार कुठल्या कुठे लोपून जातं। मी रस्त्याने जात असतो, प्रत्येक माणसात ब्रह्म बघत असतो। एखादा धसमुसळा येतो, मला धक्का मारतो, मी रस्त्यावर उतरणा पडतो, झालं। माझं सर्वत्र ब्रह्मदर्शन, प्रत्येक व्यक्तीत ईश्वर पाहणं वगैरे कुठल्या कुठे बेपत्ता होऊन जातं। मी झटकन उठतो, दातोटखात मूठ आवळतो, वगैरे वगैरे। संपलं ब्रह्मदर्शन, तत्क्षणी मी पिसाळतो, मला सगळ्याचा विसर पडतो, मला त्या माणसात ईश्वर दिसण्याऐवजी सैतान दिसू लागतो। अगदी जन्मल्यापासून आपल्याला उपदेश देण्यात आला आहे की आपण सर्वानुभूती भगवत दर्शन करायला हवं। प्रत्येक धर्माची हीच शिकवण आहे। सर्व ठिकाणी सर्व वस्तूत ईश्वर बघा, सर्वत्र ब्रह्मदर्शन करा। न्यू टेस्टामेंटमध्ये, बायबलच्या नव्या भागामध्ये येशू ख्रिस्तांनी याबाबतीत केलेला असंदिग्ध उपदेश तुम्हाला आठवत नाही का? आम्हा सर्वांनाच ते शिकवण्यात आलेलं आहे, पण ते प्रत्यक्ष कृतीमध्ये आणताना सगळंच मुसळ केरात जातं। अडचण तिथेच आहे, तिथेच घोडं पेंड खातं। इसाप नीतीमधली ती काळवीटाची गोष्ट तुमच्या लक्षात असेलच। एक सुंदर धष्टपुष्ट काळवीट एका तलावाच्या पाण्यात स्वतःची पडछाया बघून आपल्या पिल्लाला म्हणाला, बघ मी किती बलवान आहे, माझ्या डौलदार डोक्याकडे बघ, माझे सगळे अवयव बघ कसे बळकट आणि भरदार आहेत, आणि किती वेगाने धावू शकतो मी। कर्मधर्म संयोगानी एवढ्यातच त्याला दुरून कुठून तरी कुत्र्याचं भुंकणं ऐकू आलं। बस ताबडतोब त्याने धूम पळायला सुरुवात केली आणि कित्येक मैलांचा फेरा मारून तो धापा टाकत आपल्या जागी परत आला। तो सगळा प्रकार बघून त्याच्या पिल्लांनी त्याला विचारलं, तुम्ही खूप बलवान आहात असं तुम्हीच तर मला सांगत होतात, मग कुत्री भुंकताच तुम्ही पळून गेलात, हे कसं काय? त्यावर त्या काळवीटाने उत्तर दिलं, होय पोरा, तू म्हणतोस ते खरं आहे, पण जेव्हा कुत्री भुंकू लागतात तेव्हा माझा सगळा आत्मविश्वास नाहीसा होऊन जातो। आमची ही अशीच दशा आहे। आपण मनुष्य जातीविषयी किती उच्च धारणा बाळगत असतो, आपण खूप बलवान आणि शूर आहोत असं आपल्याला वाटत असतं, आपण मोठमोठ्या प्रतिज्ञा करत असतो, पण काय, कसोटीच्या आणि मोहाच्या प्रसंगाची कुत्री भुंकू लागताच आपली दशा हुबेहूब त्या हिसाब नीतीतल्या काळवीटासारखी होऊन जाते। प्रश्न असा आहे की असंच जर असेल तर मग या सगळ्या शिकवणुकीचा काय उपयोग? अर्थात या शिकवणुकीचा उपयोग आहे, फार मोठा उपयोग आहे, आणि तो असा की दीर्घोद्योगानं किंवा चिकाटीनं अखेर यश लाभतच लाभतं। कोणतीही गोष्ट चुटकीसरशी एका दिवसात नाही होऊ शकत। आत्मा वा अरे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निदिध्यासितव्य, या आत्म्याचं स्वरूप प्रथम श्रवण करायला हवं, मग त्यावर मनन चिंतन करायला हवं, आणि नंतर त्यावर सतत ध्यान करायला हवं, त्याचा ध्यास घ्यायला हवा। प्रत्येक जणच आकाश बघू शकत असतो, भूमीवर सरपटणारी यक्कश्चित अळी सुद्धा ते निळं आकाश बघत असते, पण ते आम्हा सर्वांपासून किती दूर आहे। आपलं मन इच्छेनुसार सर्वत्र जाऊ शकतं, पण शरीराला तिथे रांगत रांगत जायला किती वेळ लागतो। आपल्या सगळ्या आदर्शांचं, आपल्या सगळ्या ध्येयांचंही असंच आहे। ते खूप खूप दूर असतात यात काही संशयच नाही, पण त्याबरोबरच आपण आपलं ध्येय गाठलंच पाहिजे हेही आपण जाणून आहोत। केवळ ध्येय गाठलं पाहिजे एवढंच नव्हे, तर आपण अगदी सर्वोच्च ध्येयही गाठलं पाहिजे। आपलं ध्येय, आपला आदर्श अगदी सर्वोच्च, अगदी सर्वश्रेष्ठ असाच असायला हवा। दुर्दैवानी या जगात बहुसंख्य लोक कोणताही आदर्श, कसलंही ध्येय समोर नाही अशा स्थितीमध्ये आपल्या अंधाऱ्या जीवनामध्ये चाचपडत असतात। समोर एखादा आदर्श असलेला माणूस जर 1000 चुका करेल तर माझी खात्री आहे की इतर कोणताही आदर्श नसलेला माणूस 50,000 चुका करेल। म्हणून जीवनामध्ये एखादा आदर्श असणंच श्रेयस्कर आहे, आणि त्या आपल्या आदर्शासंबंधी आपण आपल्याला शक्य आहे तितकं ऐकलं पाहिजे, इतकं ऐकलं पाहिजे की अखेर तो आपल्या हृदयामध्ये भिनला पाहिजे, आपल्या मेंदूत भिनला पाहिजे, आपल्या नसानसात भिनला पाहिजे, आपल्या रक्तात भिनला पाहिजे, आपल्या अणुरेणूत भिनला पाहिजे, आपल्या रोमरंध्रात शिरला पाहिजे। म्हणून आपल्याला प्रथम हे आत्मतत्व श्रवण करावं लागेल। हृदय पूर्ण भरलं की जीभ बोलू लागते, आणि हृदय पूर्ण भरलं की हात देखील काम करू लागतात। विचारच आपल्या कार्यप्रवृत्तीचं नियमन करणारी शक्ती आहे, तीच आपल्याला पुढं नेत असते. आपलं मन सर्वोच्च विचारांनी भरून टाका, दिवसांमागून दिवस त्याचे श्रवण करा, महिन्यांमागून महिने त्याचं चिंतन करा. अपयशांकडे मुळीच लक्ष देऊ नका. अपयश येणं अगदी स्वाभाविक आहे, ते तर जीवनाचं सौंदर्य म्हणायचं. अपयशांखेरीज जीवन ते काय? या अपयशांवर मात करण्याची धडपड जर जीवनामध्ये नसेल तर ते तसलं अळणी जीणं जगण्यात काय स्वारस्य? अपयश नसल्यास जीवनामध्ये काही काव्य उरेल काय? या धडपडीची, या चुकांची, अपयशांची तमा बाळगू नका. मी गायीला कधी खोटं बोलताना ऐकलेलं नाही, पण ती नेहमी गायच राहते, कधी माणूस होत नाही. म्हणून या अपयशांची खंत बाळगू नका. क्षुल्लक पिछेहाटीबद्दल खेद करू नका. हजार वेळा आपल्या आदर्शांना धरून राहण्याचा प्रयत्न करा, आणि हजारही वेळा अपयशी झालात तर फिरून एक वार कंबर कसून प्रयत्न करा. मानव मात्राचा जीवित आदर्श आहे, मानव मात्राचा जीवनोद्देश आहे सर्वांभूती भगवत दर्शन.

0: बाय।
1: श्रोताओं, कबीर साहब कहते हैं, यहूं तन काचा कुंभ है, यह जो तुम्हारा शरीर है, यह मिट्टी का एक कच्चा घड़ा है, चोट चहों दिसी खाए। इस कच्चे घड़े पर चारों दिशाओं से लगातार चोटें पड़ रही हैं, समय की चोट, बीमारियों की चोट, चिंताओं की चोट और बुढ़ापे की चोट। हर पल यह काया किसी न किसी संकट से घिरी हुई है। अगली पंक्ति में वे इसके अंत का सच बताते हैं, एक राम के नाव बिन, उस एक परमात्मा के नाम के बिना, उस आत्मज्ञान के बिना जदी तदी प्रले जाई। यह शरीर जदी तदी यानी आज या कल कभी भी प्रलय को प्राप्त हो जाएगा, नष्ट हो जाएगा। अगर इसके भीतर राम नाम का अमृत नहीं भरा गया तो यह कच्चा खड़ा बिना किसी अर्थ के मिट्टी में मिल जाएगा। अगर इसे हम दार्शनिक दृष्टि से समझें तो यह दोहा हमारी भौतिक देह की नश्वरता और आध्यात्मिक साधना की अनिवार्यता को रेखांकित करता है। वेदांत में भी इस शरीर को क्षणभंगुर माना गया है। चोट चहूं दिसी खाई का अर्थ है कि यह संसार दुखों और बदलावों का एक महासागर है, जहां हमारा शरीर हर पल काल के थपेड़े सह रहा है। कबीर समझा रहे हैं कि इस कच्चे घड़े को टूटने से तो कोई नहीं बचा सकता, क्योंकि यह प्रकृति का नियम है। लेकिन बुद्धिमान मनुष्य वही है जो इस घड़े को टूटने से पहले इसके भीतर राम नाम यानी शाश्वत चेतना का रस भर लें। जब चेतना जागृत हो जाती है तो शरीर के मिटने पर भी आत्मा का प्रलय नहीं होता, यह अमर हो जाती है। आज का चिंतन, मेरे दोस्तों, आज जरा इस शरीर के अहंकार को छोड़कर इसकी सच्चाई को देखिए। हम जिस काया को सजाने में, जिसके ऐशो आराम में अपनी पूरी जिंदगी लगा देते हैं, वह कितनी नाजुक है। वह छोटी सी बीमारी या काल का एक इशारा इसे पल भर में मिट्टी कर सकता है। आज कोशिश कीजिए इस कच्चे घड़े के रहते उस सच्चे नाम को अपनाने की। राम नाम से जुड़ने का मतलब है संसार की नश्वरता को पहचान कर उस अविनाशी परमात्मा की शरण में जाना। इस काया का सदुपयोग कीजिए, इससे सेवा और सुमिरन के काम लीजिए, ताकि जब यह घड़ा टूटे तो उसके भीतर से केवल पवित्रता और आनंद ही बिखरे। समय बहुत कम है, आज ही जाग जाइए। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर होगी मुलाकात कबीर के एक नए सूत्र के साथ। सुनते रहिए मनोज के साथ, सुनो भाई साधो 90.8 FM रेडियो मन भावन पर। तब तक के लिए राम राम।
2: अपन ट्यून के लिए रेडियो मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग। आपला खानदेश आपली माणसं।
3: माणूसले माणूस बनावानच ठेका लेल छे असं जसले आदलुंग समजणार त्यासनीच या माणसेसवर कुरघोडी कई आणि वाटी काढत असले अल्लक अल्लक धरममान तसना पोथी पुराणेश्वरी आणि समजासनं जगणं वागणं बदलैच टाक येरमेस्ताईन तसनी पोथी परार्थना भजन पूजा अर्चा समजा समजाच होई गय ना अल्लक अल्लक समजा ते समजच करतस मात्र येन गाई माणूसनच माणूस मनसन जगानच गयन राही गयनाई श्री अरे भो तू गुर फाई घ्या कंडली घ्या जठे नको कंडलाले तठे सांडाई भी घ्या इथला ज्ञानी ध्यानी वैसन भी तुले समजीवन नाही तुना वालं मन तू जाण्याच नाही तुन्या भावना तू जाणीच नाही तुनी जान तू जामला नाही चालूना वखत तू अटकी राह ना पलगडी भूत काय मांगला काय मा आणि भविष्य काय मान मौर येणारा काय मान चालू वखत मातली तुनी जान तुन मन तू भरम्मा निसरी गया म्हणशीन तुनास म्हणणे तुले दगा दिना आणि मुकला इचारेस ना तून मजार दांगडो मातना तू नाही थांबडू शकना तुना लोभ तू नाही थांबडू शकना तुना मजारला गुस्सा राग खार लोभ माया वासना गुस्सा आयम अरे सा दुश्मन आखो कितलाक दुखना तुना मन मातल्या भरमण्याशा तू इगळ्या गेले पते पल घडी आथाई तथा तथाई आथा धुंडत राहणार शोधाले धरम धरममान आण भरोसा थाई टाकी मान त्यान मातल्या भरमवर स्वतःना मेंदू मातल्या शानपणले गाडी शिनी वखतना लोंडामा शिकी सौरी सोदबूत थई तू तुना गुन्हेस्थाई मोठा वध घ्या आणि नजरमा भरत घ्या दुनियाना तवय तुवी दचकना चपापना हाई तू निधी खाऊ भरम भरभराट आणि तू हारकी घ्या या मा तूच तुले इसरी घ्या जे शे चालू मा त्या लेविला तडीशिनी दिखाऊ सुकले भुली घ्या अरे बट्ट्या हाऊ उशे उभारी मा तू तुले जे सरना अरे भो तू खांडे खांड जसा अटकत घ्या धरम धरम मजार तसाच अटकी पडना भूत बावलीवालास ना कयप मा तू मारी मोठा आहे की तू ना कयपनी आणि पलगडी म्हणत घ्या मी मोठा शे मी मोठा शे मी मोठा शे अरे तुना मोठा आहे की ना घमेंड बये आपलाच कयपनी पाठ थोपटा गुंता काही स्वतःले शाना समजणारा विद्वान जलमना त्यासनी मानशे मानशेस मा दगडे टाकानं ज्ञान पलगडी मौर्यानं अरे भो तुना जलमनी सुरुवात कोणले माहिती आई सांगाले छातीनावर आठ टिशनी सांगणारा मोर येवायला लागला तू त्यासनावर भरोसा टिशनी वाला होई गया तडेच तुनी आंधी हुशारी साबित होईगी म्हणे एक वजी मोठा माणूस ना तोंड मही माणूस जलमले उना आवडच नाही ते हातेस मातीन पोटेस मातीन पायस मातीन मानशे जलमनात आई सांगायला बी थकणार नाही थीन अरे मानशे मानशेस मा दगड टाकायला लागणार दगड टाकाले धरम्मा आंध्या होईल हुशार आपली सुरुष्टी कशी जाई हाई आमले समज समजस असं छाती ठोक सांगीसन त्यासनी पठाडी दिन देव थाई आदम झाया आणि त्यानापाशीन येऊ जाई आणि माणूस आणि बाई असनापाशीन मौरे मानशे तयार होतच राहणार हाऊ समजा निसर्गना चक्कर माहिती अशी सनबी आंध्याना मायेक धरमनी पट्टी डोळ्यावर बांधी पैज राहीना त्या भरमना मागे तू सांगस पिर्थवी सपाटशी तिनं यज्ञांना कसवर येटोयासारखं गोल आसन तू धुडकाई लावस धरमना नाव खाले खरी खोटे खोटले बी तू दडपी टाक दंडुके शैमा हजारो वरीसपाशीन जसनी डोकं चालावं त्यातलं समजासले तू दे तुना मरण आणि गांस पाटना परसाद या पृथ्वीवर माणूसना जलम लिसन बी नाही दाखाडता उना तुले देव मानशेस मान आणि पठाडत उना देव दगडस मानस शे आणि त्याले नाही भज ते पाप होई समद्या पिढ्या नरकमा जातीन असं सांगी तुले दिवसा देवानं सोडी त्यांनी भीमकर
2: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आपलं खानदेश आपली माणसं.
0: गीताई अध्याय 7 प्रपत्ती अथवा ईश्वर शरणता किंवा ज्ञान विज्ञान योग. श्री भगवान म्हणाले प्रीतीने आसरा माझा घेऊने योग साधित जाणशील कसे ऐक समग्र मज निश्चित विज्ञानासह ते ज्ञान संपूर्ण तुझ सांगतो जे जाणुनी पुढे येथे जाणावे सेन राहते लक्षावधीत एखादा मोक्षार्थ झटतो कधी झटणार्यांत एखादा तत्वता जाणतो मज पृथ्वी आप तसे तेज वायू आकाश पाचवे मन बुद्धी अहंकार अशी प्रकृती अष्टधा ही झाली अपरा माझी दुसरी जाणती परा जीवरूपे जिने सारे जग हे धरिले असे या दोही पासुनी भूते सगळी जान निर्मिदी सार्या जगास तद्वारा मूळ मी आणि शेवट दुसरे तत्व नाहीची काही माझ्या पलीकडे ओविले सर्व माझ्यात जसे धाग्या मध्ये मणी पाण्यात रस मी झालो चंद्र सूरी प्रकाश मी ओम वेदी शब्द आकाशी पुरुषी पुरुषार्थ मी मी पुण्य गंध पृथ्वीत असे अग्नीत उष्णता प्राणी मात्रात आयुष्य तपो वृद्धात मी तप सर्वभूतात जे बीज ते मी जान सनातन बुद्धिमंतात मी बुद्धी तेजस्व्यात हि तेज मी वैराग्य युक्त निष्काम बळवंतात मी बळ राहे धरुणी धर्मासती मी भूतात वासना माझ्या तू नितिन्हि झाले सत्वा सात्विकादिक भावते परी त्यात न मी राहे तेची माझ्यात राहती ह्या गुणात्मक भावांनी विश्वमोहुनी टाकिले ज्यामुळे मी न जाणू ये गुणातीत सनातन माझी ही त्रिगुणी दैवी माया न तरवे कुणा कासेस लागले माझ्या तेची जाती तरुणिया हीन मूढ दुराचारी माझा आश्रय सोडिती मायेने भ्रांत होवुनी आसुरी भाव जोडिती भक्त चौघे सदाचारी भजती मज अर्जुना ज्ञानी तसेची जिज्ञासु हितार्थी आणि विभ्वल ज्ञानी वरिष्ठ सर्वात नित्ययुक्त अनन्यजो अत्यंत गोड मी त्यास तोही गोड तसा मज उदार हे जरी सारे ज्ञानी तो मी चिकीस्मये जोडला स्थिर माझ्यात गती अंतिम पाहुनी अनेक जन्म घेऊनी पावला शरणागती विश्व देखे वासुदेव संततो बहुदुर्लभ भ्रमले कामनाग्रस्त धुंडिती अन्य दैवते स्वभाव वश होवुनी तो नियम पाळिती श्रद्धेने ज्या स्वरूपास जे भजू इच्छिती जसे त्यांची तीची तशी श्रद्धा स्थिर मी करितो स्वये त्या श्रद्धेच्या बळाने ते त्या स्वरूपास पूजिती मग मागितले भोग पावती मीची निर्मिले अल्पबुद्धी मुळे त्यास मिळे फळ अशाश्वत देवांचे भक्त देवांस माझे ते मज पावती व्यक्त मी हे चिते घेती बुद्धीहीन न जानुनी अव्यक्त थोर जे रूप माझे अंतिम शाश्वत वेढिलो योग मायेनी अंधार चि जगासमी अजन्मा नित्य मी कैसा मूढ कोणी न ओळखे झाली जी जी ही होतील भूते आहेत आज जी सगळी जाणतो ती मी मज कोणी न जाणती रागद्वेषांमुळे चित्ती जडला द्वंद्व मोहजो संसारी सगळी भूते त्याने मोहुनी टाकिली ज्यांनी झिजविले पाप पुण्य कर्मे करुनिया ते द्वंद्व मोह तोडूनी भजती मज निश्चये झटती आश्रये माझ्या जरा मृत्यू गिळावया ते ब्रह्म जाणती पूर्ण तसे अध्यात्म कर्म ही आदिभूताधिदैवात अधियज्ञांत जे मज देखती ते प्रयाणी ही जाणावी मज सावध अध्याय सातवा समाप्त।
2: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। आपला खानदेश आपली माणसं।

रामगीता चिंतन भाग 34 दृष्टी परिवर्तन पंचकातील ग्रामगीतेच्या या भागाचे चिंतन करताना वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी श्री भगवान महावीराचे आजच्या युगासाठी परिवर्तनाचे विचार चिंतनात घेतले. 2500 वर्षापूर्वी झालेले जैन धर्माचे प्रवर्तक ऊच नीच स्त्री पुरुष शूद्र ब्राह्मण आदी भेदभावांचे निरासक्त व जनभाषेतून उपदेश करणारे शांती प्रेरक संत इच्छांना काबूत ठेवा, कोणाला मुद्दाम दुखवू नका, कुसंगती व रात्रभोजन टाळा, निर्वाहास आवश्यकच वस्तू बाळगा, अधिक संग्रह म्हणजे लोभाचे थैमान, लोभ दुःख मूल व संयम हाच सुख मूल यावर विशेष भर देऊन निर्वैर प्रेम व उलट संयम यांची राज्य नांदवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हे चित्र म्हणजे उन्नतीचे अत्युच्च शिखर, सात्विक जीवन व साध्या राहणीचे महत्व सांगताना वंदने महाराज द्वापार युगातील भगवान गोपाल कृष्णापासून तर कलियुगातील राष्ट्रपिता पूज्य महात्मा गांधींनी इतिहास घडविला ते साधी राहणी व उच्च विचार सरणीतून माणूस खऱ्या अर्थाने मानवतेने शोभून दिसतो. मानव मानवतेने शोभावा, गांधी वेश लाजवी वैभवा, श्रीकृष्णाचा मोर मुकुट पावा, वेड लावी विश्वाला. महात्मा गांधी एक पंचा कमरेला नि एक अंगावर घेतो ते पाहून मोठे वैभव देखील लाजत होते आणि गोपाल कृष्णाच्या डोक्यावर मोर मुकुट आणि हाती पावा पाहून विश्वाला वेळ लागत. वंदने महाराज भजनात वर्णन करतात, तुझसे प्यारा कोई मैंने देखा नहीं, सारी दुनिया घुमा सारी दुनिया घुमा, तेरे अखियों में है कितनी सुंदर छवि, तेरे शिर पर मोर मुकुट पंखी लगी, सावली सी सूरत कहीं न देखी मूरत, सारी दुनिया घुमा सारी दुनिया घुमा. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी भजन जे लिहिले ते जास्तीत जास्त कृष्ण चरित्रावर आहेत. वेश वैभवाने माणूस चांगला दिसण्यापेक्षा असणं महत्वाचं आहे. गांधीजी एका सभेला प्रबोधन करीत असताना समोर 1000 लोक बसले आहेत आणि बोलता बोलता त्यांच्या अंगावरील पंचा खाली पडला, त्यांचं शरीर अर्ध उघड आहे. सभा संपल्याबरोबर त्या महिलांमधील अगदी 5 वर्षाची गंगा नावाची एक मुलगी गांधीजींच्या जवळ मंचावर येऊन बसते आणि ती विचारते, बाप्पूजी तुम्हाला शर्ट नाही, माझी आई शिंपी काम करते, मी एक शर्ट शिवून मागेल तुम्ही घालान? तेव्हा पूज्य महात्मा गांधी उत्तर देतात, बेटा कष्ट करूनही माझ्या कुटुंबातले कितीतरी लोक उपवाशी आहेत, उघडे नागडे आहेत, एवढ्या सगळ्या लोकांना तुझी आई शर्ट देईल काय? तेव्हा ती मुलगी म्हणते की बाप्पूजी तुमच्या परिवारात किती लोक आहेत? तेव्हा गांधीजींनी उत्तर दिलं, 52 करोड लोक माझ्या परिवारात आहेत बेटा, रात्रंदिवस राब राब कष्ट करतात तरी ते अर्धपोटी आणि उघडे नागडे राहतात. तेव्हा ती मुलगी म्हणाली की आम्ही देखील गरीब आहोत, एवढे शर्ट तर माझी आई शिवू शकणार नाही, एक शर्ट शिवेल. तेव्हा गांधीजी बोलले की एवढ्या लहानशा वयात धैर्याने एवढ्या साध्या पण सुंदर शब्दात बोलणारे संस्कारी लेकरं मुलं मुली जर माझ्या देशात जन्माला येतील तर माझ्या देशात कशाचीही वान राहणार नाही. तेव्हा वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी देखील नेहरू सदरा धोती आणि भगवी टोपी हा साधा वेश श्री गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्त्यासाठी नेमला आहे. ते स्वतः सुद्धा सूत कातून त्या कापडाचा सदरा शिवत आणि आपल्या अंगात घालत असत. वंदने महाराज म्हणतात, ही भगवी टोपी दर्शवी अपुली पुरातन संस्कृती, इतिहास काला पूर्वीचे जे चिन्ह आर्या भारती, या प्रार्थना काली तरी तू त्यागाची धर धारणा, निजभाव शक्ती वर्धना कर सामुदायिक प्रार्थना. मानव धर्माचे रक्षण करणारा भगवा ध्वज म्हणजे ही भगवी टोपी होय. राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हाती भगवाच ध्वज राहत असे. राष्ट्रध्वजावर सुद्धा भगवान निशान आहे. वंदने महाराज भजनात लिहितात, अमुचा देश सुखाची खान, त्याशी यश देवो भगवान. भगवान महावीराने सम आचारनी विचाराने दिव्यत्व प्राप्त केले. साधू संत देखील जगत जेते झाले ते याच संयमातून व वैचारिक अवस्थेत. वंदने महाराज ग्रामगीता ग्रंथात लिहितात, सम्यक आचार सम्यक विचार संयमाचा आदर्श थोर, साधू संत महावीर जगत जेते झाले या मार्गे. पुढे ते लिहितात, ईश्वरास मान्य जे सत्कार्य, जे सांगूनी गेले संतवर्य, ते आचरणे यातची सौंदर्य खऱ्या जीवनात. सात्विक आहार सात्विक विहार, सात्विक संगती व्यवहार, सात्विक वाचन दर्शनादी साचार प्रिय सज्जनाची, ऐसे सात्विक करणे जीवन, ही नव्हे अंधश्रद्धेची खुण,
सात्विकता निसर्ग नियमास धरून ऐसा अनुभव जाण त्यांचा. सात्विकतेने आरोग्य लाभे, शांती सुख दास होनी राबे, जीवन सर्व प्रकारे शोभे प्रभावी सौंदर्याने. स्वैराचार हीन विचार, राजस तामस आहार विहार, दिनचर्येत नाही ताडतंत्र, त्याचे इह पर सुख नाशे. चहा चिवडा चिरुटाचे दास, आपुल्या तन मन धनाचा नाश, करोनी बिघडविती जीवनास गावाच्याही. सात्विक सरळ ठेविता जीवन, ते होय सुंदर आरोग्य पूर्ण. सात्विकची असावी वेशभूषाही जाण मानवाची. अंगी गुण सौंदर्य भरावे, सुंदर सात्विक कपडे करावे, खादी ग्रामोद्योगाचेची ल्यावे लेने आपुल्या. नेहमी स्वच्छ धुतलेले असावे, एकची वस्त्र अंग झाकावे, निसर्गाचे हवा किरण लागावे शरीरा लागे. एकावरी एक आच्छादन, ते थंड देशाचे अंधानुकरण, शरीरा लागता सूर्य किरण, औषधी गुण अंगी येते. सोने मोती रेशीम जरी, सौंदर्य प्रसाधने बहुपरी, त्या सर्वांनी शतपटीने बरी आरोग्याची टवटवी. सौंदर्य असावे रक्त शुद्धीचे, ओज पूर्ण ब्रह्मचर्याचे, नीट नेटके वागण्याचे घरीदारी उत्तम. कला दाखवावी बडकट स्नायूंची, उंच छातीची ताठ शरीराची, आरोग्याची बाणेदारपणाची सर्वांगानी आदर्श. वेशभूषेची चढाओढ, आज जीवनास झाली अत्यंत जड, गरजा चिंता रोगांची वाढ, यात कसले मोठेपण. बाह्य वस्तूचे भडकपण हे आतल्या उनिवेचे प्रदर्शन, महत्वास चढता बाह्य आवरण मोल घटे मानवतेचे. मानव मानवतेने शुभावा, गांधी वेश लाजवी वैभवा, श्रीकृष्णाचा मोर मुकुट पावा, वेड लावी विश्वाला. हे जाणून या अंतरी, सात्विक भावे आहार विहारी, तेने घर गाव देश सेवाही बरी, साद तसे सहजची. लोका पुढे राही आदर्श, समानतेचा उसळे हर्ष, ग्रामोद्योगाचाही उत्कर्ष आपई साची होय. श्रोत्याने वंदनीय महाराजांना प्रश्न केला, महाराज आज साधी राहणी चालत नाही. भगवान शंकराच्या चिंध्या पाहून सागराने लक्ष्मी त्यांना नव्हे वैभवी भगवान विष्णूला पितांबर पाहून दिली. त्यावर वंदनीय महाराज म्हणाले, मित्रा हाची भमिष्ठ अनुभव, लोकांना सांगतो धनची देव, या सूत्रानेची दुःखे सर्व आज वाढली जीवनात. सर्व हेची चालती समजोनी, जैसी स्पर्धाची लागली जनी, तोरा दावितो एक एकाहुनी, जाती पतनी अधिका अधिक. कापसाहुनी सफेद वसने, सोन्याहुनी पिवळे दागिने, शिखर गाठले कृत्रिमतेने नित्य नव्या हौसेसाठी. स्वच्छता आणि पवित्रता, शुद्धता आणि नैसर्गिकता, याहुनी प्रिय झाली कृत्रिमता, सुशिक्षिता तीच वाट. स्नान न करता फवारा घ्यावा, कपड्यावरी अत्तरांचा शिळकावा, मळ साचोपरी सुंदर दिसावा, कपडा नवा घडोघडी. नवी फॅशन थाटमाट, यांची वाढतची गेली चट, शिवता पन्नासाचा कोट, लागे पॅन्टही तोलाचा. ह्या गरजा वाढतची जाती, तेथे न पुरे कुबेर संपत्ती, मग बापुडे कामगार करीती काय तेथे. कोणी खाती लाच लुचपती, कोणी उघडची डाके देती, अन्याय अत्याचार वाढती पैशासाठी. कोणी सरळपणे चालती, ते यामाजी रगडले जाती, मग त्यांचीही भांबावी वृत्ती, वाढे अशांती चहूकडे. कोणी घरी उपास काढती, मुला बाळा दूध न देती, परी बाय डौल उत्तम ठेविती, मोठेपणा मिरवाया. कोणी म्हणती आवाचू न चाले धंदा, न मिळे धन, परी हे सर्वाशीच गेले समजोन वर्म एकमेकांचे. मग का अट्टहास करावा, जाणोनी सन्मार्ग का न धरावा, परी तो मार्गही नाही ठावा, वेड लागले धनाचे. हा भाग या ठिकाणी पूर्ण होतो.

0: श्यामची आई। परम पूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव वित्तहीनाची हेटाळणी। श्यामनं सुरुवात केली। आमचं कर्ज दिवसेंदिवस वाढतच चाललं होतं, कारण वेळच्या वेळी व्याजही देता येत नसे। आमची काही शेतं होती, वडिलांनी पहिल्यानंच यातील एक दोन मोठी शेतं विकली असती तर बहुतेक सारं कर्ज वारता आलं असतं। शिवाय पोटापुरतं शेतभात राहिलं असतं, पण वडिलांच्या मनाला ते प्रशस्त वाटत नव्हतं। जमीन विकणं म्हणजे त्यांना पाप वाटे, अपमान वाटे। त्या रात्री आईचे वडील, आमचे आजोबा आमच्या घरी आले होते। त्यांना आम्ही नाना म्हणत असू। माझ्या वडिलांना चार गोष्टी सांगण्यासाठी ते आले होते। वडिलांची समजूत घालता आली तर पहावी या विचारानं ते आले होते। ते हुशार साक्षेपी गृहस्थ होते, व्यवहार चतुर हिशेबी आणि धोरणी ते होते, पण त्यांना मोठा अहंकार होता। विरुद्ध कोणी बोलले तर त्यांना ते खपत नसे। स्वभावही थोडा रागीट होता। माझे वडील पोते टाकून त्यावर बसले होते। जेवण झाली होती, आई घरात जेवत होती। बाहेर आजोबा आले आणि वडिलांजवळ बोलू लागले। नानांनी सुरुवात केली। ते म्हणाले,
1: हे पहा भाऊ, आज तुम्हाला शेवटचे सांगावयास आलंय। मी तुम्हाला यापूर्वी पुष्कळदा सुचविलं होतं, पण तुम्ही ते मनावर घेतलं नाही। पण आता गळ्याशी आले, आता सावध झालं पाहिजे। तुम्ही आपली शेत जमीन विकून टाका। निदान प्रथम त्या मारवाड्याचं कर्ज देऊन टाका, दुसरे सावकार मागून पाहू, ते जरा दमानं घेतील आणि व्याजाचा दरही त्यांचा फार नाही। कापातल्या मारवाड्याचं देणं हेच मुख्य आहे। दिवसेंदिवस कर्ज तुंबत चाललंय, यानं सर्वनाश होईल, माझं मत ऐका। पण माझी एवढी काळजी तुम्हाला कशाला? दरिद्री पुरुषाला सारे सल्ला देण्यासाठी येत असतात, दरिद्री माणसाला काही समजत नाही का? नाना, माझ्या कर्जाची चिंता मला आहे, तुम्हाला पाजर फुटायला नको, वडील अपरोधिक बोलत होते।
2: भाऊ, माझ्याने राहवले नाही म्हणून मी आलो, पोट तिडीक आहे म्हणून मी आलो, आतडे इथं लटकलेले आहे म्हणून आलो, माझी पोटची पोर तुम्हाला दिली आहे म्हणून या एवढ्या रात्री चिखलातून आलो। माझे सोन्यासारखे नातू, त्यांना थोडं शेतभात घरदार या गावात राहावं, या पूर्वजांच्या गावातून ते परांगदा होऊ नयेत, दिवसोधडीस लागू नयेत म्हणून मी आलो। लवकरच जप्ती येईल, लिलावात पय नयेत, किमतीनं माल जातो। ते तुमचे पायरेशेत 1500 रुपयास तो विसापूरवाला घेत आहे, देऊन टाका, उद्या दर येणार नाही, मारवाडी वारता येईल, नानांनी हृदय ओतून सांगितलं।
0: नाना, पायरे शेत कसं विकायचं? या पायरे शेतात आम्ही लहानाचे मोठे झाले, ते शेत आम्ही वाढवलं, मोठं केलं, मोठमोठ्या धोंडी उरस्फोड करून फोडल्या आणि भात जमीन तयार केली। 10 मणाचं शेत तिथं विहीर खणली, पायरे म्हणे। पायरे शेतावर त्यांचा किती लोभ। मुलं शनिवारी लहानपणी शेतावरच राहावयाची, वांग्याचं भरे आत वाड वडिलांच्या शेती भातीत भर घालता येत नाही तर निदान आहे ती तरी नको का सांभाळायला? जमिनीचा एक तुकडाही माझ्यानं विकवणार नाही, काळजाचा तुकडा का कुठं कापता येतो? आपलीच जमीन आपल्याच हाताने विकायची, आपली आई ज्याप्रमाणे विकणं पाप, आपली गोठ्यातली गाय विकणं ज्याप्रमाणे पाप, तसंच जमीन विकणंही पाप। जमीन म्हणजे आईच आहे, तिच्या धान्यावर आम्ही पोसलेलो, वडील बोलले।
1: भाऊ, मोठाल्या गप्पा मारून जगात भागत नसतं, बोलाचीच कढी बोलाचाच भात खाऊन अंगावर मांस चढत नसतं। जमीन म्हणे आई कशी विकायची? दुसऱ्याची विकत घेता येते का? लुबाडता येते का? त्यावेळेस नाही वाटत जमीन म्हणजे दुसऱ्याची आई। मला नका नीती सांगण्याचा आव्हान, एकी वेळी तुम्ही दुसऱ्याच्या शेतावर जप्ती नेत असा, हिरावे करीत असा, या आया हिरावून आणीत असा। जमीन विकतात विकत घेतात व्यवहार पाहायला पाहिजे। पुढे देवाच्या कृपेनं मुलं मोठी झाली, रोजगार धंदा नीट लागला तर पुन्हा घेतील जमीन विकत,
2: ही जमीन नाही तर दुसरी, पण कर्ज डोक्यावर ठेवून जमिनी सांभाळणार कशा आणि राखणार कशा? जप्तीची दौंडी पिटतील, पोलीस येतील, लिलाव होतील, घराला कुलपट होतील, सारी शोभा होईल, म्हणजे मग बरे की आपणहूनच तसा प्रसंग येऊ न देणं, आबरू सांभाळणं, झाकली मूठ ठेवणं हे बरं, नानांनी विचारलं. माझ्या आबरूचे मी पाहून घेईन. माझी आबरू म्हणजे तुमची नाही ना? भाऊ म्हणाले, माझी आहे म्हणून तर आलो. तुम्ही माझे जावई आहात हे विसरलात वाटतं. लोक म्हणतील, आमक्याच्या जावयाच्या घराची जप्ती झाली, तुमच्या आबरूत माझीही आबरू आहे. माझ्या मुलीची आबरू ती माझीच. जरा विचार करा, आपला शेखा मूर्खासारखा धरणं चांगलं नाही. नाना म्हणाले, मूर्ख म्हणा काही म्हणा, तुम्हाला आणि जगाला आज मला वाटेल ते बोलून घेण्याची संधी आहे, अधिकार आहे. मूर्ख म्हणा, अडाणी म्हणा. भाऊ म्हणाले, म्हणण्यात म्हटल्याशिवाय राहील की काय? मोठे सरदार घराण्यातले आम्ही म्हणे सरदार, सरदार घराण्यातले म्हणून मुलगी दिली, हुंडा दिला, मुलीचा संसार व्हावा म्हणून दिली, तिच्या आबरूचे धिंडवडे. तुम्ही सरदार ना? हेच का सरदार? बायकोच्या अंगावर म्हणी ना न धड लिहायला न खायला, हेच का सरदार? दारात सावकाराचे धरणे करी आहेत, बायकोला वाटेल ते बोलत आहेत, हेच का सरदार? नाही नाही नीट घरदार, नाही काही, हीच का सरदारी? आम्ही म्हणे सरदार, केवढी आईट होती, 30 वर्ष संसार केला, का धन लावली? पैची अक्कल नाही मिळवली, साऱ्यांनी तुम्हाला फसविलं आणि हाकलून दिलं, डोळे उघडा थोडे. सरदार, भिकाऱ्यांची लक्षणं आणि म्हणे सरदार. बरे बो, स्वतःला अक्कल नाही तर दुसरा सांगतो ते ऐकलं ते नाही, हा काय चावटपणा चालवला? या गाढवपणाला काय म्हणावं? भाऊ, हा गाढवपणा आता पुरे, मी सांगतो तसं करा. असं नाना बोलत आहे तो घरातून आई तिथं आली. ती बोलणी घरात आईला ऐकवत ना तरी मोठ्या कष्टानं ऐकत होती, पण आता तिची शांती भंगली. ती बाहेर येऊन नानांना म्हणाली, नाना, माझ्या घरात तुम्ही बसलेले आहात, तुम्ही आपली मुलगी एकदा दुसऱ्याला दिली, आता वाटेल तसं बोलू नका. सारे जण खडे मारतात म्हणून तुम्ही मारू नये. नाना, या भरल्या घराला अवकळा आली, वाईट दिवस आले. आजपर्यंत मी सुखानं घास खाल्ला, अब्रूर दिवस काढले, ते त्यांच्या पुण्याईनं. मी अभागी आहे, तुमची मुलगी अभागी आहे. त्यांच्या शाने जमीन विकवत नाही तर नाही, काय व्हायचं ते होईल, पण मन दुखवू नका. होणार होऊन जात पण मन मात्र दुखवलेली राहतात. नाना, फुटलेले मोती सांधता येत नाही, मन वाईट झाली की जोडता येत नाही. त्यांचे मन दुखू नका, माझ्या देखत वेड वाकड काही बोलू नका. स्वतःच्या मुलीच्या सक्ष तिच्या पतीची हेटाळणी कशी करत? कसेही असले तरी ते माझे पती आहेत, आमचे काय व्हायचे असेल ते? हो, ते तरी बऱ्यासाठीच करतात ना सार, मुला बाळांचे पुढे वाईट व्हावे असे का त्यांना वाटते? देवाला सारे कळत आहे, बुद्धी देणारा तोच आहे. नाना, उगाच शिव्या द्यायला पुन्हा या झोपडीत येऊ नका. मुलीला आणि तिच्या पतीला सदिच्छेचा आशीर्वाद देण्यास या, दोन गोड शब्द बोलावयास या, तुमचा आशीर्वाद आणि प्रेम द्या, बाकी काही नको, शिव्या नको. नाना, बोलते याची क्षमा करा, सरदार घराणे. नाना, नव्हते का सरदार घराणे? सारा गाव मान देत होता, तुम्हीच नव्हते का पाहिले? सारे दिवस सारखे नसतात. या वर्षी सारे आंबे गळून गेले तरी पुढच्या वर्षी पुन्हा मोहर येईल, झाड वाळून गेलं तर पुन्हा पालवी फुटेल. नाना, रागवू नका, मी तुमच्या पाया पडते, पण यापुढे तुम्ही कधी यांना टोचू नका बोलू, माझं एवढं मागणं आहे. असं म्हणून आई खरोखरच नानांचे पाय धरावयास गेली. बयो, उठ, तुझी इच्छा आहे तर हा पहा, मी जातो, आजपासून पुन्हा तुमच्या कवाडीत पाय टाकणार नाही, समजलीस? माझे म्हाताऱ्याचे काय अडले आहे? नाना, असा अर्थाचा अनर्थ करू नका, त्रागा करू नका, तुम्ही येत जा, जशी तुमची मुलगी तशी त्यांची पत्नी, मला तुम्हीही हवेत हेही हवेत. नाना, आम्हाला भाग्य सोडून गेलं, भाऊबंद सोडून गेले, तुम्हीही सोडून जाणार का? नाना, तुम्ही येत जा, प्रेमानं आम्हाला भेटावयास येत जा, बयोकडे येत जा, तुमच्या याल ना? आईचा गळा दाटून आला, नाही मी आता येणार नाही, जिथं आपल्या शब्दाला मान नाही तिथं तिथं कशाला जा, असं म्हणत नाना निघून गेले. नाना, तुमच्या पोटच्या मुलीपेक्षा आवडचा शब्दच तुम्हाला प्रिय ना? गेले, काय करायचं, जाऊ दे तुम्ही आता, पण कपाळाला तेल चोळू का, म्हणजे शांत वाटेल. आई वडिलांना म्हणाली, या कपाळ करंड्याच्या कपाळाला तेल कशाला, तू तिकडं आज जा, टच पडू दे. वडील त्राग्यानं म्हणाले, गरीब बिचारी आई. ती उठून गेली. धाकटा पुरुषोत्तम निजला होता, त्याच्या अंगावरचे पांघरून सरसावून ती गेली. कुठं गेली? कुठं म्हणजे तुळशीच्या अंगणात जाऊन तुळसा देवी जवळ अश्रू ढाळीत बसली. आजूबाजूचे प्रचंड आम्रवृक्ष गंभीरपणे उभे होते. वारा स्तब्ध होता, आकाश स्तब्ध होत. माझी आई रडत बसली होती. ते ऋण माझ्या आईला रात्रंदिवस रडवीत होते.

0: श्रोतेहो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या स्वामिनी या खास कार्यक्रमात मी आरजे शुभांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, घर म्हणजे केवळ चार भिंती नव्हे, तर आपल्या भावना, आपली स्वप्न आणि आठवणींचं सुंदर असं विश्व म्हणजे घर असतं. त्या विश्वाला कल्पकता, सौंदर्य आणि उपयुक्ततेची जोड देऊन अधिक आकर्षक बनवण्याचं काम इंटेरियर डिझायनर करत असतात. आज आपल्यासोबत अशाच एक सर्जनशील कल्पक आणि आपल्या कामातून अनेक घरांना नवा चेहरा देणाऱ्या प्रसिद्ध इंटेरियर डिझायनर गौरी मदाने मॅम आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचं आपण त्यांचे जीवन प्रवास आणि त्यांचे अनुभव याविषयी आज दिलखुलास गप्पा करणार आहोत. मॅडम, स्वागत आहे तुमचं रेडिओ मनभावनच्या स्टुडिओमध्ये.
1: थँक्यू सो मच मॅम.
0: मॅम, सुरुवातीला आपण तुमच्या बालपणापासूनच्या प्रवासापासून सुरुवात करूया. मला सांगा ना, तुमचा आतापर्यंतचा हा प्रवास कसा आहे?
1: हा प्रवास माझा खूप एक्साइटिंग आहे. माझं लहानपण जळगावातच झालं.
0: अच्छा.
1: आणि इव्हेंच्युअली हळूहळू आम्ही, सांगायचं म्हटलं तर, रेंटल घरात खूप राहिलो आहे. आणि आईला बघता बघता प्रत्येक घर असं ती छान डेकोरेट करायची, वेगवेगळी झाडं लावणं आणि घर आमचं कसं अजून छान दिसेल यासाठी छोटे छोटे DIY करणं. जेव्हा DIY हा शब्द नव्हताही तेव्हा आम्ही हे बघितलेलं आहे माझ्या आईला करताना. त्यात आई आम्हाला इन्व्हॉल्व्ह करून घ्यायची, हे आपण भिंतीवरती असं लावू म्हणजे ही भिंत आपली छान दिसेल. हे म्हणू शकतो की या छोट्या छोट्या गोष्टी आईच्या ऑनेस्टली बघून इंटरेस्ट वाढत गेला की घरात असं काहीतरी आपण डेकोरेशन करूया, किंवा काहीतरी असं छान बनवू, किंवा हे झाड इथे छान दिसतंय. या छोट्या छोट्या गोष्टी बघत बघत मला असं वाटतं की मला इंटिरियर डिझाईन या क्षेत्रात मजा येत गेली. आणि ती यावेळी आली मजा जेव्हा इंटिरियर डिझाईन हा कोर्स नव्हता आणि हे लहानपणी माहीतही नव्हतं. आर्किटेक्चर माहीत होतं, पण इव्हेंच्युअली असं झालं की आमच्या फायनान्शियल स्टेटसमुळे जरा असं काहीतरी क्षेत्र निवडू ज्यात पटकन यु नो इन्कम येईल.
0: बरोबर.
1: आणि आईबाबांची साथ देता येईल फायनान्शियली. असं करत करत CA एंट्रन्स घेतला, CA एंट्री घेतली, पण त्यात यश नाही मिळालं.
0: अच्छा.
1: आणि तेवढ्यात असं झालं की माझी एक आत्या आलेली आमच्याकडे आणि तिला कळालं की मला आर्किटेक्चरल ह्याच्यात फार इंटरेस्ट आहे.
0: बर.
1: गिव्हिंग द फायनान्शियल कंडिशन, आर्किटेक्चर त्यावेळी करणं आम्हाला पुन्हा नव्हतंच पॉसिबल.
0: बर.
1: सो शी सजेस्टेड मग तू इंटिरियर डिझाईन कर. ती मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये गरवारे कॉलेजला तेव्हा डिपार्टमेंट हेड होती टुरिझमची. सो ती म्हणाली की आमच्या कॉलेजमध्ये आहे, आय विल हेल्प यू आउट. सो आय एम व्हेरी व्हेरी ग्रेटफुल टू माय आत्या की त्या आत्यामुळे मी आज जे करते ते करते छान करते. फायनान्शियली मी हेल्प पण करू शकले माझ्या तेव्हा घरच्यांना, माझ्या आई वडिलांना. आणि मग ऍडमिशन घेतली आणि पुढे हा प्रवास सुरू झाला.
0: वा वा, छानच. जसं तुम्ही मगाशी म्हटलात की त्या काळ इंटेरियर हे नव्हतं, म्हणजे माहितीही नव्हतं, पण आता त्याचं प्रस्थ चांगलंच वाढलंय, तर त्याबद्दल काय सांगाल?
1: आता इंटिरियर डिझायनर तुम्ही म्हणालात तर फिमेल्स ज्या आहेत, महिला ज्या आहेत, त्या ऑन दी टॉप आहेत जगातल्या. मी फक्त भारतातल्या म्हणत नाही. आज माझी सारा श्याम म्हणून इसाजीस अटेलियर मुंबईमध्ये खूप फेमस फर्म आहे, त्या माझ्या यु नो आय लुक ॲट हर ॲज आय वॉन्ट टू बी लाईक हर. काही वर्षांनी मी म्हणू शकते शी इज माय रोल मॉडेल. येस, सारा श्याम म्हणून आहेत. त्यांनी आता रिसेंटली दुबईलाही त्यांची फर्म चालू केली. सो लुकिंग ॲट हर की त्या पण ऍट धिस लेवल, म्हणजे तुम्ही फक्त सारा टाकलं गुगलला तर सारा श्याम म्हणून लिहून येईल. त्यांचा प्रवासही जरा वेगळा होता. शी पास आउट फ्रॉम रचना आणि मग नंतर त्यांनाही कळत नव्हतं एक्झॅक्टली काय करायचं. त्यांनी मध्ये TV अँकरिंग केलं वेगवेगळ्या प्रकारे. सो त्यांचं बघून मला प्रत्येक वेळी असा धीर मिळत गेला जेव्हा मी नुकतीच प्रॅक्टिस चालू केली होती की यु नो देअर विल बी अ सम डे जेव्हा मी एवढी सक्सेसफुल होईनच. खडतर प्रवास असतो, बट इट टेक्स यू समवेअर वेअर यू वॉन्ट टू बी ॲट द टॉप.
0: येस, खरंच खरंच छानच. रोल मॉडेलही आहेत तुमच्या चांगल्या. पण एक स्त्री उद्योजिका म्हणून काम करत असताना वेगवेगळे चॅलेंजेस येत असतात, ते त्यांना तुम्ही कसं फेस केलं आणि काय काय चॅलेंजेस आले त्याबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
1: ॲज अन इंटिरियर डिझायनर, ॲज अ फिमेल इंटिरियर डिझायनर, बऱ्याच गोष्टी अशा साईटवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट तुम्हाला करतात. जेव्हा तुम्हाला जाणवून दिलं जातं की तुम्ही एक स्त्री आहात, खूप ऑनेस्टली, आणि मला हे सुरुवातीपासनं असे अनुभव साईटवरती बरेच आले की वर्कर्स तुमचं ऐकत नाहीत, की तुम्हाला लिटरली तुम्ही त्यांना एक्सप्लेन करताय बट ते तुम्हाला इग्नोर करतायत. इवन क्लायंट्स पण काही काही असे भेटले जे तुम्हाला हायर तर केलं बिईंग अ फिमेल, पण मग कॉन्ट्रॅक्टरला जास्ती आपल्या समोर थोडा इम्पॉर्टन्स देणं, आपण बोलत असताना आपल्याला हलकं इग्नोर करणं, या गोष्टी. पण कमिंग ॲट धिस लेवल, आता समोरून जे येतात वर्कर्स असू दे क्लायंट्स असू दे, आय एम ॲट द स्टेज ग्रेटफुली आता खूप खडतर प्रवासानंतर ऑनेस्टली की आता जरा व्हॅल्यू देतात. म्हणजे दिस हे प्रत्येक
2: अस्तित्व प्रस्थापित करायला जरा वेळ लागतो, पण मग नंतर सगळं सहज होतं
1: आरामात.
2: मला एक सांगा ना, घर सजवत असताना सौंदर्य आणि उपयुक्तता यांचा दोघांचा ताळमेळ कसा साधला जातो?
1: ऍक्च्युली असं म्हणता येईल की हा एक बेसिक मुळात तुमचा टॅलेंट असतो. आता फॉर एक्झाम्पल फक्त इंटिरियर डिझायनर म्हणून नाही, आता जसं फाईन आर्ट्स मधली कोणी तुम्ही स्टुडंट्स घ्याल ती छान पेंट करते, पण तेच मला करता येईल असं सांगता येत नाही.
2: बरोबर.
1: सो इट्स बेसिकली दॅट कम्स फ्रॉम विद इन यू असं म्हणता येईल.
2: खरंच छान छान छान. पण मग आपल्याला सपोज आपल्याला आपण मनात ठरवलं की नाही मला हा कोपरा असा सजवायचा आहे, पण मग तो जर त्या ठिकाणी उपयुक्त नसेल, सूट होत नसेल, मग ते अशा वेळेला आपण काय करायचं?
1: अशा वेळेला आता समजा आपण स्वतःसाठी सजवत असू, आपण कन्फ्यूज असू, तर आपल्या घरातलंच कोणीतरी की तुला हे कसं आवडेल असा ओपिनियन घेऊन आपल्याला अजून छान छान आयडियाज येतात.
2: वा. घरातल्या रंगसंगती करत असताना नेमके कुठले विशेष मुद्दे असे आहेत की ते लक्षात घेतले पाहिजेत?
1: रंगसंगती ऍक्च्युली इट्स अ थिअरी, म्हणजे जसं आपण वेगळं शिकतो की एक कलर थिअरी नावाचा प्रकार असतो, बरोबर. तर त्यानुसार मग आपण स्पेस बघायची की ती जागा जर आपल्याला छोटी वाटत असेल तर आपण लाईट कलरमध्ये गेलो तर ती अजून जरा मोठी वाटेल, स्पेशियस वाटेल. सो अशा प्रकारे कलर थिअरी जी आम्ही शिकलोय त्यानुसार मग आम्ही कलर थिअरीनुसार आम्ही कलर्स सजेस्ट करतो.
2: आता इंटेरियर मध्ये बरेच ट्रेंड सुद्धा चाललेले, तर कुठले ट्रेंड्स जे आहेत ते जास्त लोकप्रिय आहेत?
1: सध्या जापानी स्टाईल म्हणून एक खूप फेमस स्टाईल आपण म्हणू शकतो इंटिरियरची, ती फार फेमस आहे. इंस्टाग्रामच्या रील्सला तुम्हाला ऑल ओव्हर तेच दिसेल की त्यात जरा जापानी स्टाईल घेऊन स्कॅन्डिवियन वॉर्म्थ आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे की आता अर्धी टोन्स खूप असतात, लाईट कलर्स खूप असतात, आणि राऊंड सोफाज, राऊंड फर्निचर, हे सगळे स्टाईल जरा अजून व्यवस्थित छान ट्रेंडी आहे.
2: बरोबर. आता सध्या इको फ्रेंडली डिझाईन्स जे आहेत त्याकडे सध्या कल वाढतोय लोकांचा नक्कीच, तर त्याबद्दल काय सांगाल?
1: आता जरा भारतात छान इको फ्रेंडली मटेरियल्स यायला लागलेत, हे खूप नवीन आणि छान गोष्ट आहे. ऑब्व्हियसली थोडं बजेट फ्रेंडली व्हायला वेळ लागेल नवीन इनोव्हेशन असून.
2: बरोबर.
1: टाइल्स मध्ये सुद्धा आलेले आहेत. आता रिसेंटली एक छान कंपनी लॉन्च झाली आहे, ती सगळं प्लास्टिक किंवा तुमचं साईटवरती जे रॉ मटेरियल पडतं, अगदी तो भुसा असू दे, छोटी छोटी तुकडे असू दे, ते सगळं यूज करून मटेरियल्स बनवण्यात येतात, टाइल्स बनवण्यात येतात.
2: बरोबर.
1: सो इको फ्रेंडली मटेरियल्स कडे कल असेल तर व्हेरी व्हेरी नाईस. एक्सप्लोर करा स्वतः ॲज अ डिझायनर ॲज वेल, तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या पाहिजेत त्या सगळ्या आता सापडतात, आणि विशेषतः भारतातच सापडतात, इंडियन मेड.
2: मला एक सांगा ना, एक महिला उद्योजिका तुम्ही आहातच, पण मग कुटुंब, घर आणि आपलं काम हे सगळं सांभाळत असताना या सगळ्या गोष्टींचा समतोल कसा साधता?
1: ऑनेस्टली सांगू, जर तुमचा पार्टनर हेल्पफुल सपोर्टिव्ह असेल ऑल्सो घरचे, तर तुम्हाला हे सगळं खूप इझी होतं, अजिबात स्ट्रेस येत नाही. सो आय विल से की पार्टनर छान निवडा.
2: अगदी खरंय, खरंय. मैत्रिणींना आपण काय सांगाल की ज्या या क्षेत्रात येऊ इच्छितात?
1: याच्यात एंट्री घ्या, इट्स अ व्हेरी व्हेरी क्रिएटिव्ह अँड गुड फील्ड, तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्की. आणि याच्यात येऊन तुम्हाला प्रॅक्टिस फक्त साईटवरच करायची असते असं नाही, तुम्ही घरून काम करू शकता. ह्यात वेगवेगळे सॉफ्टवेअर्स असतात ज्यासाठी इंटिरियर डिझायनर आर्किटेक्ट्स लोकांना हायर करतात, ते घरून पण काम तुम्ही करू शकता. सो तुम्ही असंही असाल की तुम्ही आता हाऊसवाईफ आहात पण या ह्याच्यात इंटरेस्ट आहे, तर सॉफ्टवेअर शिका, वर्क फ्रॉम होम करा, लिंक्डइन वेगवेगळे अजून प्रोफाईल्स जे आहेत जॉबच्या तिथे तुम्ही शोधू शकता आणि कामही करू शकता सॉफ्टवेअर शिकून.
2: वा, छानच छानच. आणि आता या क्षणी ज्या महिला मैत्रिणी, ज्या गृहिणी आपल्याला ऐकत आहेत, त्यांना असं जाणून घ्यायचं असेल असं मला वाटतंय की त्यांच्या मनात नक्कीच अशी इच्छा असेल की मला माझं घर सजवायचंय, त्याच्या सजावटीसाठी मला कुठल्या छोट्या छोट्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष देणं महत्वाचं आहे, काही टिप्स तुमच्याकडनं जर मिळाल्या तर नक्कीच त्यांना आवडेल.
1: एक सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे तुमच्या घरातल्या ज्या गोष्टी असतात ना, आपण म्हणतो त्याला क्लटर, त्या कमीत कमी ठेवा. गरजेपुरते गोष्टी असतात त्या तेवढ्याच तुम्ही तिथे ठेवा, तुमचं घर स्वच्छ आणि सुंदर दिसेल. आणि अजून एक टिप म्हणजे घरात छान मनी प्लांट, स्पायडर प्लांट, या अशा सुंदर सुंदर झाडं असतात ना, जी फार अशी फोफावत नाही आणि जास्ती त्यांचा म्हणजे आपण पानं पडतो, पान गळती होते असंही नाही, ते ठेवाल तर घर अजून सुरेख दिसतं.
2: बरं.
1: आणि शिअर कर्टन्स मेजरली वापरा.
2: ओके ओके,
1: जायचे पडते.
2: आता एक छोटासा रॅपिड फायर राऊंड घेऊया. आवडता रंग तुमचा कुठला?
1: माझा आवडता निळा.
2: वा. आवडती वास्तुकला शैली?
1: स्कॅन्डिनेव्हियन.
2: वा. घरातील सर्वात महत्वाची जागा कुठली?
1: जी मला शेल्फ तिथे आणि छान खुर्ची.
2: सेम मलाही. एका शब्दात स्वतःचं वर्णन काय सांगाल?
1: आय एम द बेस्ट.
2: आणि स्वप्नातला एखादा प्रोजेक्ट की मला हे करायचंय, आता मला हे गाठायचंच आहे?
1: स्वप्नातला प्रोजेक्ट माझा चालू आहे पुण्यात, नांदेड सिटीला.
2: अच्छा अच्छा.
1: 3000 square feet बंगलो आहे आणि आता ऑलमोस्ट एक स्टेज फक्त त्याची बाकी आहे. सो दॅट इज ऍक्च्युली माय ड्रीम प्रोजेक्ट.
2: शुभेच्छा तुम्हाला त्यासाठी.
1: खूप खूप थँक्यू.
2: आणि शेवटचा ट्रिकी क्वेश्चन, की तुम्ही जर या क्षेत्रात नसता तर तुम्हाला काय वाटतं की दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात असता?
1: डान्स.
2: वा. डान्सची आवड आहे?
1: क्लासिकल डान्स.
2: वा वा, खूपच छान. ती आवड सुद्धा जपा, कारण प्रत्येकाने प्रत्येक महिलेने लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या क्षमता ओळखा, त्या जगवा, त्यांना फुलवा आणि नक्कीच तुम्ही यशाचं शिखर गाठाल अशी आशा मी करते. तर खरंच घराला केवळ सजावट नव्हे तर व्यक्तिमत्व देण्याचं काम इंटेरियर डिझाईन करतं आणि त्यामागे असते एक संवेदनशील दृष्टी. आज गौरी मदाने मॅम आपल्यासोबत आल्या आणि त्यांनी आपल्या काही गप्पा शेअर केल्या, त्यांचे अनुभव आणि काही टिप्स सुद्धा आपल्याला त्या देऊन गेल्यात. त्याबद्दल त्यांचे रेडिओ मनभावनच्या टीमतर्फे मी मनस्वी आभार मानते. धन्यवाद मॅम.
1: थँक्यू सो मच.

0: श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहेत. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. त्यातील एक श्रीमद भगवत गीता सुधासार हा आहे. त्याचे विवेचन करण्याचा मी एक अल्प प्रयत्न केलेला आहे.
1: मी डॉक्टर मृणालिनी फडणवीस, अकॅडमिक डायरेक्टर, खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी, जळगाव. आतापर्यंत आपण भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या वेगवेगळ्या संवादाबद्दल पाहिलं आणि अतिशय व्यावहारिक प्रॅक्टिकल असा भाग आपण गीता मॅनेजमेंटचा एक भाग आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला. भगवान श्रीकृष्ण सांगतात की अर्जुना, धर्मव्यवस्थेच्या विरोधात असलेल्या लोकांना संपविणे हे तुझे कर्तव्य आहे आणि कर्तव्य करण्यामध्ये कोणतेही अनिष्ट किंवा पाप नाही. या अधर्माला तू संपवले पाहिजे आणि त्या अधर्माला मारून तुला कोणतेही पाप लागणार नाही. उलट त्यांना मारून तू धर्मव्यवस्थेतलाच सुरक्षित ठेवशील. धर्मव्यवस्थेचा अर्थ मुळी हा की प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावास अनुसरून कर्तव्य करणे आणि परमेश्वरी संकल्पास अनुसरून जीवन जगणे. तुम्ही ज्या वर्णाचे आहात त्या वर्णास अनुसरून तुमचा स्वभाव जो आहे त्याचाच अनुसरण करत राहणे. या स्वभावाचा अनुसरण करत असताना तुम्हाला जे कर्म करायचे आहे ते करणे. आपल्याला स्वभावानुसार जे कर्म आपण करतो तोच धर्म झाला. धर्म हे एक सामान्य धर्म आणि एक विशेष धर्म असे दोन भाग म्हणून आपण विचारात घेऊ शकतो. सामान्य धर्म असा की निरुपद्रवी माणसांना मारू नये पण अपराध करणारा जो आहे त्याला मारावे हा विशेष धर्म आहे. या धर्मव्यवस्थेत धरून जीवन जगणे हा तुमच्या व्यक्तिगत जीवनाचा धर्म झाला. स्मृतीने ही धर्मव्यवस्था घालून दिलेली आहे. अशा पद्धतीने जगताना तुम्हीही सुखी व्हाल आणि इतरही सुखी होतील ही एक परस्परांशी सुसंगत अशी जीवन पद्धती किंवा शैलीच आहे. ती कशी वापरावी आणि ती कशी राबवावी यासंबंधीचे नियम काही घातलेले आहे. या नियमांना धरून तुम्ही जगलात तर तुमचे आयुष्य धार्मिक आयुष्य होईल. या नियमांना तोडून किंवा त्यांना आपल्या मनाने मांडून जर तुम्ही जगू लागला तर ते अधर्मिक आयुष्य होईल. भगवान श्रीकृष्णाचे एवढेच सांगणे होते की जी सनातन शाश्वत धर्मव्यवस्था आहे त्या धर्मव्यवस्थेचा भाग होऊन तुम्हाला जगायची आहे. अर्जुनाने समजा युद्ध केलेच नसते तर तो अधार्मिक झाला असता. अर्जुनाच्या या दोन प्रश्नांचे उत्तर अशा प्रकारे भगवंताने दिलेले आहे हे आपल्याला लक्षात घेतले पाहिजे. श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात, मुळात लढाई करून तू केवळ राज्य मिळणार नाहीस तर तू लढाई करून तू एका धर्मव्यवस्थेचे रक्षण करणार आहेस. तुझ्या लढाईचे प्रयोजन जे लढाई जिंकून एक राज्य मिळवणे असे जरी वरवर दिसत असले तरी वास्तवात लढाईचे खरे प्रयोजन हे धर्मव्यवस्थेचे संरक्षण करणे आहे. त्यामुळे युद्धकर्मच हे तुझे नैतिक कर्तव्य आहे. त्यामुळे एक नैतिक मूल्य म्हणून याच्याकडे तू पहा. म्हणून या कर्मास निषिद्ध असलेले पापकर्म असे म्हणून याला समजू नकोस. या कर्मातून जे काही घडणार आहे ते इष्टच घडणार आहे, अनिष्ट काही घडणार नाही. तू युद्ध केलेस व राज्याचा स्वामी झालास एवढे साध्य होणार नसून त्यातून धर्मव्यवस्थेचे संरक्षण होणार आहे हे तू समजून घे. हे इष्ट केवळ तुझ्या व्यक्तिगत स्तरातील इष्ट नसून हे समष्टी स्तरावरचे इष्ट आहे. धर्मव्यवस्थेचे संरक्षण होणे हे समष्टी स्तरावरील इष्ट आहे. मला वाटतं की गीता मॅनेजमेंटमध्ये हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे की आपल्याला समाज व्यवस्थेच्या करता काहीतरी इष्ट करायचं आहे, फक्त स्वतः करता नाही. यापुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की धर्मव्यवस्थेचे संरक्षण करणे इष्ट आहे कारण तो माझा म्हणजे परमेश्वराचा संकल्प आहे. तू लढाई करून धर्माचे संरक्षण करून माझ्या संकल्पास मानवी स्तरावर पाठबळ देत आहे. या अर्थाने तुझे लढणे इष्ट आहे. ती नैतिक क्रिया आहे, ती अनैतिक क्रिया होऊ शकत नाही. पहिल्या 3 अध्यायामध्येच संपूर्ण गीता बोध सांगितला आहे असं आपण मागेही म्हणालो. आणि श्री भगवत गीतेच्या रचनेमध्ये महर्षी वेदव्यासांची प्रतिभा दिसून येते. 2 प्रश्नांपासून त्यांनी सुरुवात केली. त्या प्रश्नांची उत्तरे देत देत भगवान श्री कृष्ण कुठल्या उत्तरापाशी येऊन थांबतात आणि त्या उत्तरास अर्जुनाची काय क्रियाप्रतिक्रिया होते, या 2 गोष्टी आपल्याला बघून लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण अर्जुन हा कोणी अंधश्रद्धाळू होता, तो विचारवंत होता. किंबहुना तो श्रीकृष्णांना जाब विचारत होता. घोर असे युद्ध कर्म करण्यास तू सांगत आहेस, हे करणे म्हणजे पाप करणे आहे, असे तो वारंवार विचारत होता. कारण भगवान श्रीकृष्ण म्हणतात, पापकर्म आजपर्यंत जर तू जे काही करत आलास ते पापकर्म कसं? आजपर्यंत तू अनेक युद्ध केले आणि अनेकांना मारले आहेस, त्यावेळेस हा प्रश्न तुझ्या मनात उपस्थित झाला नाही आणि आज उपस्थित का झाला? कारण आज तुझ्या समोर युद्धामध्ये जे समोर उभे योद्धे आहेत ते तुझे शत्रू नसून तुझे लोक आहे असं तू मानतो आहेस, हा तुझा मोह आहे. हा ह्या प्रश्नाचा आपण जे काही उत्तर देत आहोत त्याला तू नीट लक्षात घे. तुला वाटते आहे की आपण फार मोठा विचार करून हा प्रश्न विचार घेतो आहे किंवा हा विचारच करतो आहे, पण हे तुझे विचारणे किंवा अशी पद्धती वापरणे हेच अविवेकी आहे. तू तुझा आत्मा मरेल म्हणून तू रडत असशील तर आत्मा तर अमर आहे, आणि शरीर मरेल म्हणून तू रडत असशील तर शरीर तर नाशवंत आहे, हे मरणारच. मग त्याच्याबद्दल शोक करू नये, त्याबद्दल शोक करीत तू आहेस हे बरोबर नाही. हे लक्षण सहानपणाचे नसून मूर्खपणाचे आहे. समजा तू निमित्त झाला नाहीस तरी ते युद्ध काही टळणार नाही. महाभारतासमयी जो समाज होता व त्या समाजाने सर्व नैतिक पातळ्यांच्या पायदळी तुटविड्या गेलेल्या होत्या. व्यक्तिगत रागद्वेषाच्या अधीन होऊन माणूस किती वेडेवाकडे कर्म करीत होता याची असंख्य उदाहरणे आपल्याला महाभारतामध्ये दिसतात. प्रथम द्रौपदीने अंधाळल्याची मुले अंधाळी असे कशासाठी म्हणायचे? यावेळी तिने जर तिच्या धीरापाशी आपली चूक झाली अशी माफी मागितली असती तर पुढे हे सगळं काही घडलंच नसतं किंवा पुढील सर्व गोष्टी टाळल्या गेल्या असता. युधिष्ठिरास आपण धर्म राज म्हणतो पण त्याची बुद्धी इतकी भ्रष्ट का व्हावी की जुगाराच्या आनंद मिळवण्यामध्ये त्यांनी आपली बायकोसुद्धा पाण्याला लावली. त्यानंतर द्रौपदीसुद्धा युधिष्ठिराला म्हणते, मला द्यूतामध्ये लावण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? आपण अधर्म केला याचा युधिष्ठिरास नंतर पश्चाताप होतो, पण तो द्रौपदीची माफी मागतो. द्यूत खेळण्यासमयी त्याच्या बुद्धीत विवेक राहिला नव्हता. भर सभेत आपल्या घरातील वहिनीबरोबर गैरवर्तन करण्यास दुर्योधन आणि दुशासन यांना थोडीही लाज वाटली नाही. तसेच या राजसभेत एवढे गुरुवर्य बसले होते पण त्यांनी त्याचा विरोधही केला नाही. राजसिंहासनावर बसलेल्या धृतराष्ट्राला सुद्धा आपल्या सुनेबरोबर काय घडत आहे याची कल्पना होती, पण ते सर्व त्यांनी गप्प गिळून घेतले. असे बसलेले होते, असे जे चालत आहे त्याच्यात काही गैर नाही, ही भावना म्हणजेच एका प्रकाराची मूक संमती देणे असे होते. त्या समाजामध्ये गर्भातील बालकसुद्धा सुरक्षित नव्हते. केवळ आपल्या व्यक्तिगत द्वेषापोटी अश्वत्थामाने अभिमन्यूच्या पत्नीच्या जो गर्भात वाढत होता त्या बालकाला ब्रह्मशस्त्राचा प्रहार करून मारले. त्याला आपल्या अधर्माबद्दल थोडीशी सुद्धा लाज वाटली नाही. पांडवांनी सुद्धा लालसेपोटी जी 5 गावे मागितली ती संपूर्ण राज्याची अत्यंत समृद्ध अशी गावे होती, आणि जवळजवळ म्हटलं तर सर्व राज्यकारभार त्या गावांवर चालत होता. पांडवांनी सुद्धा कौरवांशी कुठलेच वैभव राहू नये असा कुठेतरी विचार केलेला होता, म्हणून फक्त समृद्ध अशी गावे मागितली. त्यावरून स्त्री आणि धन आपल्या मालकीचे समजून आपल्या इच्छेप्रमाणे कसा त्याचा उपयोग करायचा किंवा विल्हेवाट लावायची अशा मनोवृत्तीचा समाज हा त्यावेळेला दिसत होता. तेव्हा हे सर्व जण नैतिकदृष्ट्या एक अधःपतित समाजाकडे वळलेले होते असा चित्र आपल्यासमोर दिसत होता. भगवान श्रीकृष्णांना त्या भ्रष्ट व अनैतिक समाजाला मारायचे होते, समाप्त करायचे होते. महाभारत व गीतेचे स्मरण झाले की यदा यदा ही धर्मस्य या श्लोकाची आपणास आठवण येते. मग भगवान श्रीकृष्णाच्या या म्हणण्यावर जर तुमचा विश्वास असेल तर मग अधर्म कसा घडला होता यावर विचार करा. असा विचार केला तर असे कळून येईल की त्यावेळी अधर्माचे परिपूर्ण सीमा पोचलेली होती, त्यांनी गाठलेली होती असंही म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि धर्माची घडी परत बसविण्याकरता श्रीकृष्ण रूपाने ईश्वराचा हा अवतार पृथ्वीवर आलेला होता. तो अवतार ईश्वराचे अस्तित्व दाखविण्यासाठी झाला आहे. फक्त असं नसून त्या अवतार काळात भगवान श्रीकृष्णाने अधर्माविरुद्ध लढण्यासाठी आपले अवतार कार्य कसे आहे हे दाखवून दिले. त्यांनी जे काही कार्य केले त्यांचा हा जो अवतार झाला त्याचाच अर्थ असा की समाजात अधर्म पराकोटीस पोहोचलेला होता. त्यावेळेस समाज जर धर्माप्रमाणे आचरण करीत असता तर भगवान श्रीकृष्णांना अवतार घेण्याची काही आवश्यकताच नव्हती. त्यामुळे एक ईश्वर म्हणून श्रीकृष्णाचा जो संकल्प असेल तो निश्चित या दृष्टिकोनातनं महत्त्वाचा होता की अधर्मी समाज संपायला पाहिजे. बलराम आणि श्रीकृष्ण यांच्यामधील जो मतभेद झालेला होता की हे युद्ध होऊच नये अशी बलरामांची इच्छा होती. युद्ध टाळण्यासाठी श्रीकृष्णाने शेवटेपर्यंत प्रयत्न केला. अंतिम टप्प्यापर्यंत दोन्ही बाजूंना जी संधी दिल्या गेली त्याचाही विचार भरपूर झाला. तेव्हा श्रीकृष्णांनी बलरामांना सांगितले की आता हे युद्ध होणार, आता याला टाळताच येत नाही. भगवान श्रीकृष्णांना बलरामांच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायचे होते. तेव्हा बलराम श्रीकृष्णांना सांगतात की माझी भूमिका तटस्थ असून मी कोणाच्याच पक्षाचा नाही, मी कोणाच्या पक्षांकडून उभा राहणार नाही. मुळात बलरामांचे दुर्योधनाबद्दल मवाळ धोरण होते, कारण दुर्योधन हा बलरामाचा प्रिय शिष्य होता. अशा वेळी श्रीकृष्णाच्या विरोधात ही तो जात नव्हता, कारण हे चित्र समोर आहे तो अधर्म आहे असे बलरामलाही वाटत होते. पण धर्माची उघड उघड बाजू घेऊन दुर्योधनासमोर युद्धास ही उभे तो राहू शकत नव्हता. म्हणून त्यांनी तटस्थपणे भूमिका घेतली आणि कोणतीही बाजू घ्यायची नाही म्हणून तो 18 दिवस तीर्थयात्रेला निघून गेला. परंतु हा सुद्धा मूक संपत्तीने गेलेला एका प्रकाराचा अधर्मच होता. पण श्रीकृष्णांना तसे त्यांनी केले नाही हे त्यांना माहीत होते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात या अधर्माला संपविणे हे माझे काम आहे. बलराम सुद्धा एक दिव्यांशच होता. हे भगवान श्रीकृष्णाबरोबर पृथ्वी तलावर आलेले होते, पण बलरामांनी फक्त मूक संमती दिली हे आपल्याला दिसून येते. त्यामध्ये भगवान श्रीकृष्णाचे एक वेगळे पण आपल्याला दिसते जे इतरांमध्ये नाही. श्रीकृष्ण हे त्यांच्या आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही भूमिकेमध्ये अधर्माशी तडजोड करीत नाही, हेच तर त्यांचे ऐश्वर आहे. श्रीकृष्ण ईश्वर आहेत, बाकी सर्वांच्या ठिकाणी जीवात्मेच्या मर्यादा आहेत. त्यांच्या ठिकाणी दिव्यांश जरी असला तरी तो जीवात्माच आहे, ईश्वर नाही. अशा प्रकाराचा हा 3 अध्यायाचा गाभा आपण आत्ता पाहिला. पुढील भाग आपण येणाऱ्या आणखीन विचारांमध्ये प्रस्तुत करूया. धन्यवाद.
0: श्रोते हो, आताच आपण श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. श्रीमद भगवत गीता सुधासार याच्यावर आधारित गीता मॅनेजमेंट याचं विवेचन ऐकलं त्याबद्दल धन्यवाद.

0: रसिक श्रोते हो नमस्कार, मी शालिनी केचे आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, जीवनाच्या या गोधडीला तडजोडीचं ठिगळ लावायचं असतं आणि आयुष्य कसं हसत हसत जगायचं असतं. हारजीतचा लपंडाव हा चालूच असतो, जिंकण्याचा आनंद मनमुराद लुटायचा असतो, तर हरण्याचं शल्य मात्र काळजात बंदिस्त करायचं असतं आणि आयुष्य कसं हसत हसत जगायचं असतं. यशाची अविटगोडी चाखायची असते तर अपयशाचं दुःख मात्र चुपचाप पचवायचं असतं. आयुष्यात काटे वेचायचे असतात, दुसऱ्यांची दुःख ओंजळीत घ्यावी आणि हळूवार मायेनं त्यावर फुंकर घालावी. आयुष्य हसत हसत जगावं आणि ते दुसऱ्यालाही जगू द्यावं हसत हसत. मैत्रिणीनं, माझ्या मते बिनपटाची चौकट या पुस्तकाचं वाचन प्रत्येक स्त्रीनं आवर्जून करावं, कारण बालवयात या पुस्तकाच्या लेखिकेनं अनंत अशा यातना दुःख सोसली की ज्याची आपण साधी कल्पना सुद्धा करू शकत नाही हो. आणि अशा या खडतर जीवनमार्गातून स्वबळावर स्वकष्टानं उभं राहून आज त्या आपलं यशस्वी जीवन जगताहेत. हे अनुभव मला वाटतं प्रत्येक स्त्रीनं आपल्या आयुष्यात जतन करून ठेवावेत आणि सर्वांनाच दुःखातही सुखाचा मार्ग दिसावा म्हणूनच आमचा हा छोटासा प्रयत्न. मैत्रिणींनो, चला तर मग ऐकूयात बिनपटाची चौकट या पुस्तकाचं क्रमशः वाचन. भाग पहिला,
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: पृथ्वीराज चौहानानं जयचंद राठोडच्या संयोगितेला लग्न मंडपातून घोड्यावरून पळवून नेल्याचं आम्ही इतिहासात वाचलं होतं. तशाच पण थोड्याफार फरकानं माझ्या आईवडिलांच्या संदर्भात घडल्याची कथा आमच्या एका नातेवाईकानं मला सांगितली. माझा आजोळ अंबाजोगाई तालुक्यातलं देवळा हे गाव. तिथं माझ्या मामाच्या घरी मोठं देवस्थान आहे म्हणे. तिथं मोठी जत्रा भरते अजूनही. माझे मामा रंगनाथ ढोले आणि त्यांचे जीवलग मित्र साहेबराव जाधव एकमेकांसाठी जीव टाकणारे. दोघांची जात वेगळी, चालीरीती वेगळ्या, पण स्वभाव गुण सारखे असले म्हणजे मैत्री जमायला वेळ लागत नाही. दोघही स्वातंत्र्यासाठी भूमिगत राहून लढले. केव्हा तरी एकदा मामा पकडले गेले. ब्रिटिशांनी पकडलं म्हटल्यावर केव्हा सोडतील याचा नेम नव्हता. घरात बायका पोरं, लग्नाच्या दोन बहिणी, पुरुष माणूस एकच असल्याने घराची जबाबदारी साहेबरावांवर येऊन पडली. घरात रोज पोथी वाचणं, त्याचा अर्थ सांगणं चालायचं. रंगनाथची जागा साहेबरावांनी घेतली. मंदिरात सायंकाळची कामधाम आटोपून गावातली मंडळी पोथी ऐकायला येऊन बसायची. रंगनाथची लहान बहीण कमला, ती पण पोथी ऐकायला येऊन बसायची. साहेबराव अर्थ सांगायचे अगदी सरळ साध्या सोप्या भाषेत. साहेबरावचं रोज येणं जाणं होतच. त्यात रंगनाथ नसल्याने मित्राचं घर चालवायची जबाबदारी साहेबरावांवरच येऊन पडली होती. आणि मग हळूहळू कमला आणि साहेबरावचा न कळतपणे एकमेकात जीव गुंतत गेला. खरं तर साहेबराव जातकुळीचे ब्राह्मण नसूनही सगळे संस्कार ब्राह्मणाचे होते. जानवही ते घालत होते. त्यातच ते दोन पोरांचे पाप होते. घरात बायको होती. साहेबरावची शरीर यष्टी कमावलेली होती. पिळदार शरीर, काळा सावळा रंग, जाड जाड लांब मिशा, देखणं रुबाबदार व्यक्तिमत्व कुठल्याही तरुण पोरीला आकर्षून घेणारं होतं. हेच कदाचित कमलाच्या बाबतीत घडलं असावं. सर्व माहीत असूनही तिनं साहेबरावशी लग्न करायचं ठरवलं. या दोघांची वागणूक कमलाच्या भाऊजाईच्या नजरेतून सुटली नाही. कमलाचा भाऊ तर दूर तुरुंगात, साहेबरावच्या मागेही घरात बरेच पाश. मग या दोघांनी एके सायंकाळी पोथी पुराण संपल्यावर गावात सामसूम झाल्यावर पळून जायचं ठरवलं. कमलाने साहेबरावचेच कपडे घातले, धोतर नेसलं, डोईवर फेटा बांधला, पायात जोडे घातले. जणू झाशीच्या राणीचा अवतार. झाशीची राणी स्वातंत्र्यासाठी पाठीवर पोर घेऊन लढली, तर ही बया स्वतःच्या प्रेमाखातर भाऊ भाऊजय सर्वांना सोडून होणाऱ्या जीवाभावाच्या साथीदाराबरोबर निघाली. साहेबरावही तयारच होता. मारुतीच्या पाराच्या पलीकडे घोडा उभाच होता. साहेबरावनी कमलाला घोड्यावर खेचलं. रिकीबीत पाय ठेवताना पाय निसटला, पायातला जोडा खाली पडला. साहेबराव म्हणाला, पडू दे, चल लवकर कुणी पाहिल. आणि रातोरात दोघांनी गाव सोडला. त्यानंतर ते कुठं गेले, कुठं राहिले, कसे राहिले हे कोणाकडून कधी कळलं नाही. साहेबरावनी म्हणजे माझ्या वडिलांनी ही गोष्ट कधी सांगितलीही नाही. आमच्या गाववाल्या आजी सांगतात,
3: तुझ्या आईला मी मांडीवर खेळवलं ग, फार देखणी होती, हुशार होती.
2: आणि मला वाटतं म्हणूनच कदाचित आमचे वडील तिच्यावर भाळले असावे. खरं तर त्यांनी त्यांच्या मित्राचा रंगनाथचा विश्वासघात केला होता, त्यामुळेच त्यांचं दोघांचं शेवटपर्यंत हाडवैर कायम राहिलं. माझ्या मामांनी तर ठणकावून सांगितलं,
4: कमला ज्या दिवशी माझ्या घरातून गेली त्याच दिवशी मला ती मेली.
2: आणि खरोखरच त्यांनी शेवटपर्यंत तिचं तोंड पाहिलं नाही. माझे वडील सातवी शिकलेले हाडाचे शिक्षक, त्यांचं हस्ताक्षरही खूप सुंदर होतं. बर्दापूर या गावापासून काही मैलांवर असलेल्या मोरवड या गावी त्यांनी शाळा काढली. अर्थात हे त्यांनीच मी मोठी झाल्यावर मला सांगितलं. माझी आईही शिकलेली होती, दोघांनीही त्या गावात ज्ञानदानाचं कार्य सुरू केलं. गावात त्यांना सर्वजण गुरुजी म्हणायचे, खूप मान होता त्यांना. माझ्या आईशी लग्न केल्यापासून ते आपल्या पहिल्या बायकोकडे कधीही गेले नाहीत, तीही आली नाही. या दोघांचा मात्र एकमेकात खूपच जीव होता. तसा प्रत्येक नवरा बायकोचा असतोच असं नाही, पण वडिलांनी तिला कधी एकटं वाटू दिलं नाही. माझ्या अगोदर म्हणे जुळी भावंड झाली, ती काही वाचली नाहीत. त्यानंतर माझा जन्म, पोरगी आणि बापाची लाडकी नाही असं कधी कुठल्या घरात झालंय? वडिलांनी म्हणजे आमच्या अण्णांनी माझे तर लाड केलेच, पण माझ्या नंतरची माझी भावंड श्रीराम आणि रमेशही तितकीच लाडकी होती. मला अगदी अंधुकच आठवते. आमचं घर खूप उंचावर होत, गडीवर 20-25 पायऱ्या चढून वर जावं लागायचं. एक मोठा दरवाजा म्हणजे नुसती चौकट, त्याला पट नव्हते. डाव्या बाजूला एक खोली, उजव्या बाजूला छोटस स्वयंपाकघर. चौकटीतून आत आलं की समोर दोन खोल्या, आतल्या एका खोलीलाच फक्त दरवाजा होता, बाकी सगळं घर उघडच. रात्रीच्या वेळी फक्त मुख्य दरवाजावर पडदा टाकायचा. 4-6 पायऱ्या खाली उतरून डाव्या बाजूला ऐसपैस ओटा आणि कोपऱ्यात धाणी, तिथं मोठमोठी एरंडाची झाडं वाढलेली. त्याच्या पुढे धाणीच्या पाण्याचे ओघळ जाऊन जाऊन पाणी तुंबून त्यात वाढलेली अळूची पानं. त्याच्या पलीकडे खूप मोठी रिकामी जागा, भरपूर गवत वाटलेलं. त्याच्या एका कोपऱ्यात गाई म्हशींचा गोठा. वडील सकाळी सकाळी गाईचं दूध चरबीत काढून झाकून ठेवायचे. धाडीच्या कोपऱ्यातल्या वतुलात पाणी तापलेलं असायचं. आई भराभर आंघोळी घालून घ्यायची आणि वडील स्वच्छ टॉवेलनी एकेकाचं अंग पुसून आदल्या दिवशी नीट खडी घालून ठेवलेले कपडे आम्हाला घालायचे, चटई टाकायचे. त्यावर आम्ही तिघांनी हाताची घडी घालून बसायचं आणि उभा पेला भरून ते धारोष्ण दूध प्यायला लावायचे. मग माझ्या आणि श्रीरामाच्या हातात पाटी पेन्सिल देऊन म्हणायचे, काढा उजळणी. उजळणी पूर्ण पाठ केल्याशिवाय जेवण मिळायचं नाही. त्यांनी सांगितलेला पाढा त्या दिवशी पाठ नाही झाला तर आम्हा दोघांनाही घराच्या विरुद्ध कोपऱ्यात भिंतीकडे तोंड फिरवून उभं करायचे. जोपर्यंत पाढा पाठ होत नाही तोपर्यंत तिथून हलायचं नाही. जेवढे प्रेमळ तेवढेच रागीट शिस्तीचे. तरीही इतर गुणांपेक्षा राग हा जरा जास्तच होता. फार पटकन संतापत असत. दुपारी जेवल्यानंतर ते जर झोपलेले असतील, त्यांच्याकडे त्यावेळेस कुणी आलं किंवा उठवायची वेळ आली तर जो कुणी उठवेल त्याला एक थापड खावीच लागे. म्हणजे मी किंवा श्रीरामच, रमेश तर फारच लहान होता. त्याच्या पाठीवर पुन्हा एक मुलगी झाली. आम्हा भावंडांमध्ये दीड दीड दोन दोन वर्षांचाच फरक असेल, पण आता आम्ही चौखं भावंड झालो होतो. शाळा चालवून पैसा काही मिळत नव्हता. मग अण्णांनी किराणा दुकान घातलं. दुकानचं काम आई पाहायची, शाळा वडील चालवायचे. गाईगुरं गुराखी येऊन चरायला घेऊन जायचा. नामाधोबी सकाळी चार पखाली पाणी आणून रांजण भरून घ्यायचा. प्यायचं पाणी तेवढं वडील घेऊन यायचे सोहळ्यात. आईचं भलतंच सोहळं. ब्राह्मण असल्यानं, त्याच संस्कारात वाढल्यानं वडीलही मराठापण विसरून सोळा बामण झाले होते. दुकानाला लागणारा आठवडाभरचा माल ते स्वतःच बर्दापूरला जाऊन गाडी भरून आणायचे. आई दुकान सांभाळायची. दुकानावर येणारी गावातली कित्येक माणसं, कित्येक जातीधर्माची स्त्री पुरुष मुलंबाळं, त्यांच्याशी देवाणघेवाण बोलणं चालणं भागच पडायचं. आणि मग वडिलांचा पारा चढे. तू त्या गृहस्थाशी का बोललीस? ती बाई काय सांगत होती? आता यावर आई काय सांगणार की त्यांचा पारा चढायचा. तापट स्वभावामुळे दोघांचे खटके उडू लागले. सुखानं चाललेल्या संसारात या दुकानानं घर पार बदलून गेलं. आई म्हणायची, तुम्ही नोकर ठेवा, मी दुकानावर बसत नाही. पण त्या नोकरावर तरी विश्वास ठेवायला पाहिजे ना, त्याचा काय भरोसा? नोकरही नको आणि दुकानही बघू नको. हळूहळू दुकान बंद पडू लागलं. डोक्यावर कर्ज वाढलं. तसा त्यांचा संतापही अधिकच वाढला. या संतापापायीच क्षणिक राग नि भीक माग म्हणतात ते काही खोटं नाही. असाच एकदा आईला आदल्या दिवशीचा एकादशीचा उपवास होता. आज द्वादशी म्हणून आई लवकरच उठली होती. सर्वांच्या आंघोळी पांघोळी आटोपल्या होत्या. द्वादशीच्या दिवशी ती हमखास डोक्यावरून न्हायची. डोक्याच्या केसाला टॉवेल किंवा पातळ कापड स्वयंपाक होईपर्यंत तसंच बांधलेलं असायचं. आजही तिचे तसेच केस ओले होते. चुलीच्या आवेल्यात तुरडाळ शिजत होती. चुलीवर भात रटरटत होता. कणिक तिमली होती. लहान बहीण रडायला लागली म्हणून आईनं हात धुतला. तिला ती पाजू लागली. इतक्यात दुकानावर कुणीतरी गिराईक आलं. पुरुष माणूसच असावा तो. आई म्हणाली, दुकान बंद केलंय, काही मिळणार नाही. पण पण तो अगदी आजीजी करू लागल्यावर त्याची दया येऊन तिने लहानीला पाजायचं सोडलं, खाली दुपट्यावर टाकलं. दुकानची एक फळी उघडली. तो माणूस म्हणाला, बाई पैसे 2 दिवसानंतर आणून देतो, लई नडीत आहे. आईला त्याची कीव आली. ठीक आहे म्हणाली. इतक्यात बाहेरून वडील घरात आले. आई दुकान बंदच करत होती, तोच त्यांनी विचारलं, दुकान का उघडलंस, काय सामान दिलंस, किती पैसे घेतलेस, कुठे आहेत ते पैसे? आई आई कप्पच, कारण वडिलांच्या आज्ञेचा तिनं भंग केला होता. ती गप्प राहिली. पुन्हा त्यात दुसरी चूक म्हणजे माझे पैसेही घेतले नाहीत. अण्णांचा संताप वाढला. आई आई गप्प कोपऱ्यात उभीच होती. संतापानं अण्णांचे डोळे लाल भडक्क झाले, हाताच्या मुठी वळल्या. त्यांनी कोपऱ्यात असलेल्या मोठ्या जात्याचा जाडजूड खुंटा उपटला आणि दळणकण पाठीत खातला, दुसरा पुन्हा डोक्यात आणला. त्याबरोबर आई फोवळ येऊन थडकन खाली कोसळली. पलीकडून भलं मोठ एक दगडी जात होत, त्यावरच तिचं डोकं आपटलं. तिनं फक्त एकदाच आई म्हटलं. जात्याच्या बाजूने रक्ताचा पाठ वाहू लागला. हे सगळं पाहून आम्ही भावंड भयभीत झालो. मी धावतच आई म्हणून तिच्या अंगावर पडले. सगळीकडे पसरलेलं रक्त पाहिलं. आईच्या ओल्या केसातलं फडकं लाल भडक्क होऊन खाली पडलेलं होतं.

0: बरोबर दोन्ही भावंडही जोर जोरात ओरडली. शेजारी पाजारी धावून आले. अण्णांनी खुंटा फेकून दिला. ते चरवी भर पाणी ठसाढसा प्याले. आम्हाला चौघांना पोटाशी घेतलं आणि धाय मोकलून रडायला लागले. हे काय झालं बाळांनो, बाळांनो हे काय झालं? माझी ही चार पाखर चार दिशांना पांगतील. क्षणात क्षणात त्यांना त्यांचा आणि आमचा भविष्य काळ समोर दिसला असावा. हा हा म्हणता सगळा गाव गोळा झाला. अण्णांनी आम्हा चौघांना त्यावेळी जवळ घेतलं. तेच शेवटचं खेळ. त्यानंतर ते स्वतःहून पोलीस स्टेशन मध्ये गेले. इकडे आईला बैलगाडीत खालून अंबाजोगाईच्या दवाखान्यात नेलं. तिथं गेल्यावर म्हणे चार पाच दिवसांनंतर तिचा प्राण गेला. पण आम्हाला आमची आई त्यानंतर कधी पुन्हा दिसलीच नाही. छोटीला तिनं अर्धवटच पास्ता पास्ता सोडला. चुलीवरचा वरण भात करपून त्याचा पार कोळसा झाला होता. आई गेली, वडील पोलीस कस्टडीत.
1: आताच आपण बिन पटाची चौकट या पुस्तकाचं क्रमशः वाचन ऐकलं. भाग पहिला. लेखिका इंदुमती जोंधळे, वाचक स्वर सीमा मोघे आणि सादरकर्त्या शालिनी केचे. रसिक श्रोते हो, पुन्हा भेटणार आहोतच. तोपर्यंत मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचा निरोप घेत आहे. नमस्कार.
2: रसिक श्रोते हो नमस्कार. मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. आयुष्यात पुढे येणारा क्षण हा कसा असतो, कसा आहे हे आपल्याला माहिती नसतं, हो ना? आणि म्हणूनच येणाऱ्या प्रत्येक क्षणांची वाट बघत आपल्या आयुष्यात दुःख असतानाही आयुष्याची अवीट गोडी टिकून असते. श्रोते हो, बिनपटाची चौकट या इंदुमती जोंधळे लिखित आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत आहात. आपण भाग पहिला ऐकलात. यात लेखिकेच्या आईचा मृत्यू आणि पोलिसांनी वडिलांना केलेली अटक. आता पुढे ऐकूयात भाग दुसरा.

त्या भिंतीवरच एखादा दगडगोटा तर पडणार नाही ना याची काळजी घेत पुढं पुढं जात होते. सवयीनं ती भिंत आणि त्यावरून चालणं पाठ झालं होतं. पुढं भिंतीच्या दुसऱ्या टोकाला धनगरांच्या शेळ्या मेंढ्यांचा कोंडवाडा होता. उठत बसत अंदाजानीच बरोबर दरवाजापाशी आले. दरवाजा नेहमीप्रमाणे बंद होता, पण त्या बंद दरवाजातून आत कसं जायचं याची अटकळ मलाच माहीत होती. त्या दरवाजाची हलकीच एक फळी मी काढून अंग तिरप करून त्या छोट्याशा जागेतून आत प्रवेश घेत असे. हातात एक दुधासाठी भांड, ते घेऊन बसत बसतच शेळ्या मेंढ्यांची थानं शोधत असे. अगदी उग्र खाणेरडा असा दर्प येई. शेळ्या मेंढ्यांच्या लेंड्यांचा मुताचा वास आरपार डोक्यात जाई, पण आता त्याचीही सवय झाली होती. मुतात लेंड्यात पाय भरे परकरे भरत असे.

0: त्याची पर्वा नव्हती. महत्वाचं होतं भांडभर दूध कसं मिळेल. एकेका मेंढीची व शेळीची थानं चाचपायची. तशा अंधारात भांड खाली धरून चळचळा दूध पिळायचं. शेळीनं मागचे पाय झटकले की मी भांड्यासह उताणीच. पण असं फार वेळा खडायचं नाही. बिचाऱ्या त्या मुक्या जीवांना सुद्धा माझी दया येत असावी. त्या अगदी शांत उभं राहून चांगलं भांडभर दूध काढू देत. बोट लावून चाचपायचं भांड भरलं का. मनात काय यायचं माहीत नाही. ते गरम गरम धारोसलं भांडभर दूध माझ्याच पोटात. आणि मग मात्र नंतर रडू यायचं. हे आपण काय केलं. आपण तर आपल्या मुन्नीसाठी, छोट्या बहिणीसाठी, आई विना पोरक्या पोरीसाठी, जिला खरोखरच दुधाची आवश्यकता आहे तिच्यासाठी इथवर आलोत. आई गेली आणि आमची बाळसेदार गुबगुबीत 6 महिन्याची मुन्नी पार सुकून गेली. हातापायाच्या निव्वळ काड्या झाल्या होत्या. पोट मोठं झालं होतं. ती अगदी मुडदूस झालेल्या रोग्यासारखी दिसत होती. रडायची शक्ती आता तिच्यात उरली नव्हती. निव्वळ हाडाचा सापळा. तिच्याबरोबर आम्हा मोठ्या भावंडांची 30 गज झाली होती. पोटभर पोटात अन्न गेल्याचं आठवत नव्हतं. मग पोटात पडलेली आग भांडभर दुधानं शांत व्हायची. पण मग पुन्नी आठवायची. पुन्हा दुसऱ्या शेळीचं दूध पिळून घ्यायचं. आता परतणार. इतक्यात शेळ्या मेंढ्यांच्या कळपात हिंडणारा शिकारी कुत्रा जवळ येत असल्याचा फास व्हायचा. कुठं लचका तोडेल आणि रक्तबंबाळ करून फाडून टाकेल याच भीतीनं भरकरात लघवी होऊन जायची. थरथर कापतच मान खाली घालून एखाद्या गलेलठ्ठ मेंढीच्या पोटाशी हातपाय दुमडून श्वास रोखून बसायची दूध सांभाळत. पण देव गरिबाचा पाठीराखा असतो म्हणतात. त्या मुक्या बिचाऱ्या शेळ्या मेंढ्या मला त्यांच्या पोटाशी आश्रय देत. कुत्रा इकडून तिकडून फिरून पुन्हा दूरवर निघून जायचा. वेळ श्वास रोखून बसलेली मी या भीतीमुळे सांडलं लवणलेलं दूध पुन्हा थोडं काढून घ्यायची आणि आल्या पावली लपत छपतच मांजर पावलानं हळूच दरवाजा लोटून घरात येई. मुन्नी रडतच होती. 4-4 थेंब दूध तोंडात टाकून शांत केलं. दिवसभरात तिच्या पोटात दुधाचा की अन्नाचा कणही नव्हता. पण ते दूध तीही मटामटा पिऊन टाकायची आणि लगेच झोपायची. मध्ये पुन्हा जागी झाली. रडायला लागली की राग यायचा. पुन्हा राहिलेलं दूध तिच्या तोंडात ओतायचं. दिवसभर काम करून मी थकलेली असायची. डोळे पेंगायचे. तिला दुपट्यात गुंडाळायचं. पोटाशी घ्यायचं. हळूहळू थोपटत थोपटत दोघीही झोपी जायचो. सण ते माझं लेकरू होत आणि मी 8 वर्षांची तिची आई होऊन तिला झोपवत होते. माझी आई वारली त्यावेळी मी नेमकी किती वर्षांची होते हे निश्चित माहीत नव्हतं. पण सगळं कळत होत. वेळ प्रसंग आले म्हणजे अकालीच मुलं शहाणी होतात. तसंच आम्हा भावंडांचं झालं. आम्ही 4 भावंड. सर्वात मी मोठी, मग श्रीराम, नंतर रमेश आणि सर्वात लहान ही 6-8 महिन्यांची मुन्नी. एखादं सुखी कुटुंब असावं तसं आमचं छान चाललं होतं. खूप नाही पण आम्ही लाडात वाढत होतो. कशाची कमी नव्हती. पण नियतीला आमच्या आईबाबांचं आमचं सुख कदाचित पाहावलं नसेल. तीन आमची धूळधाण उडवली. अण्णा जाण्याआधी एवढंच म्हणाले, माझ्या पाखरांनो संपलं आता, आपण सारे चारी दिशांना पांगणार. दुःखानं पश्चातापानं काळा ठिक्कर पडलेला त्यांचा चेहरा मला आजही समोर दिसतोय. इकडे आमच्या आतेभावानं आमची मायादया आली. एक एक करत सर्व सामान सुमान त्यांनी त्यांच्या घरी आणलं. जनावरही त्यांच्या दावणीला आली. आम्हीही दुसऱ्या दावणीला बांधले गेलो, मूकपणे सर्वस्व हरवून अर्धपोटी उघडे लागले. सगळंच आता पार बदललेलं होत. आम्ही त्यांच्या घरात मजूर होतो, पडेल ती कामं करायची. झाडझूड, धुणभांडी, जनावरांचं शेणमूत काढणं, गोठा साफ करणं, नदीवर जाऊन पाणी आणणं. अशीच एका सकाळी घागर घेऊन नदीवर गेले. आप्पा आणि आतेभावाच्या घरात येऊन एखाद महिना झाला असे, पण आम्हाला तो वर्षानुवर्षांसारखा वाटत होता. प्रथमच मी त्या दिवशी पाण्याच्या निमित्ताने बाहेर पडले. शेजारच्या गावातल्या बाया नदीवर पाण्यासाठी येत होत्या. आमची कथा गावभर झाली होती. बाया बापड्या माझ्याकडे बघून म्हणत होत्या,
1: काय ग माय लेकरावर पाळी आली, माय गेली मरून आणि बाप बसला थंडगार जेलाची हवा खात.
0: त्यांचं बोलणं पाणी भरता भरता ऐकलं आणि मला रडूच कोसळलं. नदीच्या पाण्याबरोबर माझ्या डोळ्यांचं पाणी वाहतच होत. मी तशीच घरी आले. दोन्ही भावंडांना दोन्ही बाजूला घेऊन तिघही रडत होतो. एकमेकांचं व्यर्थ सांत्वन करत होतो. घरातलं एकही मोठं माणूस पुढं आलं नाही का रडता म्हणून विचारलं नाही. आमच्या अगोदर बहुतेकांना घरात ही बातमी माहीत असावी, पण आम्हाला कोणीही सांगितलं नाही. आप्पाच कसे पुढे आले माहीत नाही, तेच तेवढं म्हणाले, बस पुरे झालं आता, चला चला चहा पाणी घ्या. आणि आम्हाला अधिकच होणके येत होते. आई गेली किंवा वडिलांना शिक्षा झाली म्हणून नव्हे, तर आता आपलं पुढं कसं होणार म्हणून. पण या छोट्या रमेशचं, या तान्या मुन्नीचं काय होईल, मी कसं सांभाळू यांना, कसं आणि कुठून खायला घालू. एक ना एक चिंताच चिंता. आमचं मरण मला समोर दिसत होत. मृत्यू बिभत्स हसून हसून आमच्याकडे बघत होता. आम्ही मात्र हताश निराश पूर्ण गळून गेलो होतो. वडिलांना शिक्षा झाली 20 वर्षांची, जन्मठेपेची, सक्त मजुरीची. आमची ही अवस्था त्यांच्यापेक्षा फार निराळी नव्हती. त्यांना तरी 2 वेळेला ओले सुक कसं तरी खायला मिळत असेल, पण आम्हाला इकडं वेळेत तर नाहीच, पण जे काही शिळपाक मिळत होत त्यातही पोट भरत नव्हतं. लहानी मुन्नी तर कायम उपाशीच. मी आता कुठून आणणार तिच्यासाठी दूध. वडील म्हणजे आमचे अण्णा आतेभावांना वारंवार पत्र टाकत, माझ्या मुलांचा चांगला सांभाळ करा, माझं जे जे आहे ते तुमचंच समजा, घेऊन टाका, पण माझ्या लेकरांची आबाळ करू नका. फुलांसारखं जपलं होतं मी माझ्या पोरांना, पण मला काय कुठून अवधस आठवली आणि घडू नये ते घडलं. मी तुमचे जन्मभर उपकार विसरणार नाही. अण्णांची अशी खूप पत्र येत, पण ते आम्हाला काही कळू देत नसत. आम्ही चौघही भावंड आता आते भाऊ त्यांच्या बायका यांच्या जाचात सापडलो होतो. श्रीरामला लहानपणी लाडानं बाबू म्हणत, तो उठून पहाटे शेण धरायला जायचा. मी आणि आप्पांची मुलगी शकू जात्यावर दळण दळायचो. ती माझ्यापेक्षा मोठी होती, बिचारीला तिलाही सावत्र आई होती. आप्पांचीही दुसरी बायको, दोघेही कामं करत नसत. मग मी आणि शकी घरातली सगळी कामं, दळण निवडणं टिपणं स्वयंपाक पाणी करत असू. ती मला पहाटेच उठून जात्यावर बसवायची, जातं खूप मोठं, हात पुरायचं नाही, डुंगण उचलू उचलू दळायचं, पण 4-5 किलो दळण दळल्याशिवाय सुटका नसायची. झोप यायची, खुंट्यावर पडायची, शकी चिमटे घ्यायची, कधी कधी छान छान गाणी म्हणून माझी झोपही उडवायची, पण आम्ही नेटानं दळण संपवायचो. बारकी मुन्नी उठली की तिला बाजूला झोपून दळण दळायचो. बाबूला टोपलं घेऊन शेण धरायला जावं लागायचं. या आधी कधी टोपली धरायची माहिती नव्हती, ती आता शेण भरून डोक्यावरून आणावी लागायची. तो हळूच माझ्याजवळ येऊन म्हणायचा, ताई थंडी वाजती अग, पांघरायला तर दे. खरं तर आमच्या आईनं आमच्या प्रत्येकासाठी विणलेली सुंदर स्वेटर्स होती, पण या लोकांनी कुठं गायब केली होती माहीत नाही. चांगले चांगले कपडे सामान सुमान दागदागिने काही काही आम्हाला पुन्हा दिसलंच नाही. बाबूला एका सदरा चड्डीवर बाहेर जावं लागे, थंडीत कुडकुडत. जरा उजेड पडायला लागला की तो बाहेर पडायचा. जनावरही गोठ्यातून सुटलेली असायची, भराभर तो ताजं शेण धरून आणायचा. पण एकदा कसं काय कोण जाणे, झोपेत शेण म्हणून माणसाचीच खाण शेणाबरोबर उचलून आणली. शक्की जेव्हा गोवऱ्या थापायला लागली तेव्हा तिनं ते पाहिलं आणि चुलत्याला. भाऊंनी बाबूला ढोरासारखं बदड बदड बदडलं. जनावराच्या शेणापायी माझ्या भावाला जनावरासारखं मारलं होतं. पण मी किंवा तो काहीही करू शकत नव्हतो. मुकाट्यानं जनावरासारखं सगळं सगळं सहन करत होतो. पुढं 2-3 महिन्यानंतर मला अप्पा अंबाजोगाईला घेऊन आले. तिथं एका हॉटेलात आम्ही शेवचिवडा खाल्ला, चहा घेतला. कित्येक दिवसानंतर खमंग पदार्थ मिळाला होता, तो भराभर संपवला. आमच्या बरोबर गावच्या 2-3 बायाही होत्या. समोरच्या टेबलावर एक माणूस चहा पीत बसलेला होता. तो सारखा माझ्याकडे पाहत होता, डोळ्यात पाणी आलं की धोतरानं पुसत होता. मला वाटलं असेल कोणीतरी, आपल्याला काय त्याचं. माझं आपलं शेवचिवडा खाणं चालूच होतं. माझ्याजवळ बसलेल्या आप्पानं माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, पोरी तो माणूस माहिती आहे का कोण आहे तो. अगं येडे, तुझा सख्खा मामा आहे की तो. मामा आहे ग तुझा. मी त्या अगोदर कधी मामाला पाहिलं नव्हतं. मामा आहे म्हणून मला माहिती नव्हतं, पण तेव्हा सारखं सारखं वाटत होतं की तो माणूस माझ्याकडे बघून का रडत असावा. आमच्याबद्दल प्रेम जिव्हाळा वाटला म्हणून, आम्ही अनाथ पोरके झाले म्हणून, की त्याची बहीण गेली म्हणून. आप्पा आणि आम्ही सर्वजण हॉटेलातून बाहेर पडलो, चालायला लागलो. माझं सगळं लक्ष आता मामांवर होतं, तेही माझ्याकडे बघतच होते. त्यांनी हातानेच खून करून मला बोलावलं, मी पळतच त्यांच्याकडे गेले. त्यांनी प्रेमाने मला जवळ घेतलं, पाठीवरून मायेनं हात फिरवला. कितीतरी दिवसांनंतर आज प्रथमच मायेचा हात पाठीवरून फिरत होता. लगेच मी त्यांना विचारलं, मामा माझ्या अण्णा मला आता कुठं भेटतील, आपण त्यांच्याकडेच चाललोत ना. हो बाळे, तुझ्या अण्णांना आपण भेटायला जाऊया, पण तू आधी मला सांग तुझी आई तुला आवडत होती की नाही. मी म्हणाले, हो आवडत होती माझी आई. मग आता तू एक काम करायचं, शहाणी मुलगी ना तू, खरं खरं सांगायचं, तुला कुणी विचारलं तर खरंच सांगायचं, तुझ्या अण्णांनीच तुझ्या आईला मारली म्हणून.
2: मी हो म्हटलं.
0: असे सांगितल्यावर मामांनी मला पुडाभर खाऊ दिला आणि हात सोडून ते निघून गेले.
2: ते पुन्हा कधी दिसलेच नाहीत
0: अगदी आजपर्यंत. त्यांना भेटावं अशी ही आंतरिक इच्छा कधी झालीच नाही. आम्ही एका प्रशस्त आवारात आणि मोठमोठ्या इमारतींच्या मध्ये बसलेलो होतो. दोन पोलीस आमच्याकडे आले. त्यांनी आप्पांना विचारलं, हीच का ती मुलगी?
2: मी घाबरून गेले. मी काय गुन्हा केला?
0: माझ्या अण्णांना पोलीस घेऊन जाताना मी पाहिलं होतं
2: आणि आता मला हे का नेत आहेत?
0: पण हे पोलीस प्रेमळ होते. एकानी माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला, एकानी गोळ्या खायला दिल्या. माझं बोट धरून ते एका मला मोठ्या पांढऱ्या शुभ्र इमारतीत घेऊन गेले. तुला तुझ्या बाबांना भेटायचंय ना, तिकडंच नेत आहोत आम्ही तुला. पण तू सांग, तुला खायला काय काय आवडतं? मग त्यांनी होऊनच पेढे, चिवडा, गोळ्या, बिस्किटाचे पुडे माझ्यासमोर ठेवले. मला वाटलं, वा किती छान, इथंच राहायला मिळावं. पण मग आपल्या भावांचं काय? त्या दोन पोलिसांनी मला एका मोठ्या प्रशस्त हवेशीर खोलीत नेलं. तिथं त्यांच्याही पेक्षा मोठे साहेब लोक बसलेले होते. एकाने जवळ बोलावलं, पाठीवरून हात फिरवला, नावगाव विचारलं. हे सगळे लोक माझ्याशी इतकं गोड गोड का वागतायत? मी मागेल ते खायला देतात, हे कशासाठी करतायत सगळं? आणि मग त्यांनी मला हळूहळू प्रश्न विचारायला सुरुवात केली. तुझं नाव, गाव, वडिलांचं, आईचं, बहीण भावांचं, सगळ्यांची नावं विचारली. मी सगळी उत्तरं बिनतोड दिली. मग आईबाबांचं भांडण होत होतं का? त्यांनी आईला कसं मारलं? ती खाली कशी पडली? किंचाळली का? ओरडली? मग वडिलांनी आम्हाला कसं जवळ घेतलं? अगदी संपूर्ण जसं जसं आठवत होतं तसं तसं सांगितलं. हे सगळं दुसरा साहेब फटाफटा लिहून घेत होता हेही पाहिलं. पण मला हे काय कशासाठी चाललंय काहीच समजत नव्हतं. शेवटी मोठे साहेब म्हणाले, बाळे, उद्या हे सर्व कोर्टात मोठ्या साहेबांसमोर न घाबरता सांगायचं बरं. तुझे वडीलही तिथं तुला भेटतील, तुझे बाकी सर्व नातेवाईकही तिथं असतील. असं म्हणून आप्पांजवळ मला आणून सोडलं. त्या रात्री ज्यांच्याकडे मुक्काम होता त्यांच्याकडे पिठलं भाकरी खाल्ली. त्याला आमची कथा कळलीच होती. तो बराच वयस्कर होता. तो म्हणाला, हे बघा नारायणा, अरे जे झालं ते झालं. पोरांची माय गेली, बापाला कशाला रे आता अडकवताय? त्याचं तर पोरासनी सुख भेटू दे की. या पोरीची साक्ष महत्वाची ठरणार आहे. तेव्हा आज तिनं जे सांगितलं ते सांगितलं. पण उद्या अख्ख्या कोर्टामोर खरं सांगता काम नाही. तिला रातोरात खोटं बोलायला शिकवा. ती तसंच बोलल. तिचं नशीब चांगलं असल तर तिच्या जबानीवरच बाप सुटल. त्या रातोरात मला त्यांनी बरंच काही शिकवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 आम्ही भल्या मोठ्या कोर्टासमोर येऊन एका झाडाखाली बसलो. माझं लक्ष सगळीकडे फिरफिरत होतं. कुठं माझे अण्णा दिसतात का? इतक्या दूरवर एका फाटकातून पोलिसांबरोबर मला माझे अण्णा येताना दिसले. ते काही धोतर फेट्यात नव्हते, तर अर्धी पांढरी काड्याकाड्याची चड्डी, अर्धा शर्ट, पांढरी टोपी.
2: मी तशातही त्यांना बरोबर ओळखलं होतं. धावतच वाऱ्यासारखी जाऊन त्यांना बिलकले, अण्णा अण्णा अण्णा. नुसती रडतच होते. अण्णा अण्णा घरी चला, बाबू रमेश सारखी आठवण काढतात. अण्णा आम्हाला तिथं नका ठेवू, कुठेही ठेवा. अण्णा अण्णा नाही तर तुमच्या बरोबर न्या. माझा आक्रोश चालू होता. एका पोलिसाने बळच बाजूला उठलं, अप्पांच्या हवाली केलं. इथंही अप्पा तेच सांगत होते, तुला तुझ्या अण्णांबरोबर राहायचं ना, मग रात्री सांगितलं तसंच सांगायचं, म्हणजे ते लवकर सुटतील. बरोबर 11 टोल पडले. सगळं कोर्ट माणसांनी गच्च भरलेलं होतं. न्यायाधीश, जज, अन्य सगळे जमले होते. एका पिंजऱ्यात बेड्या घातलेले अण्णा उभे होते. मला दुसऱ्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. एक एक प्रश्न विचारत होते. मुली, तुझं संपूर्ण नाव काय?
3: इंदू साहेबराव जाधव.
2: हे तुझे वडील आहेत का?
3: हो.
2: यांनीच तुझ्या आईला मारलं का?
3: मला माहीत नाही.
2: असं उत्तर देताच पोलीस आणि इतर न्यायाधीश एकमेकांकडे पाहू लागले. त्यांनी मला पुन्हा दरडावून विचारलं, हे तू तुझ्या आईला मारताना पाहिलंस का?
3: नाही.
2: तू कुठे गेली होतीस त्यावेळी?
3: छोट्या बहिणीला घेऊन बाहेर गेले होते.
2: तू हे सांगतेस ते खरं आहे का?
3: हो.
2: मग काल जे सांगितलं तेही खरंच का की आजचं खोटं?
3: मी काल खोटं सांगितलं. मला त्या साहेबाची भीती वाटली म्हणून मी भिऊन खोटं बोलले.
2: मग तुला केव्हा कळलं तुझ्या आईला मारलं ते?
3: लहान बहीण रडायला लागली, छोटा भाऊ पण घरातून रडत रडतच बाहेर आला आणि सांगायला लागला की आपली आई पडली, तिचं डोकं फुटलंय. मी खरी गेले तेव्हा मला माहीत झालं.
2: ते जितक्या खोचकपणे प्रश्न विचारत होते त्याला मी निर्भयपणे अचूक उत्तरं देत होते. अण्णा त्या दूरच्या पिंजऱ्यातून माझ्याकडे पाहत होते, डोळे पुसत होते. आपले अण्णा आता आपण पोलिसांना असं सांगितल्याने लवकरच घरी येणार म्हणून मी मात्र खूपच खुशीत होते.
4: बिनपटाची चौकट, इंदुमती जोंधळे लिखित आत्मकथनाचं क्रमशः वाचन भाग दुसरा आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे. मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचा निरोप घेत आहे. नमस्कार.

रामकृष्ण हरी। चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो, पण आकाशाला काळे करण्याची सामर्थ्य त्या धुरात नसतं। कारण या जीवनात कधी कोणाचा काळ असतो तर कधी कोणाची वेळ असते। तुमचा कोणीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका। जिथे निर्मिती आहे याचे निर्माल्य सुद्धा ठरलेले असतं। म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका, आणि जीवन हे क्षणभंगुर आहे त्याला आनंदी बनवा।

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM वर शुभदिन आयोरे आर्ज शुभांगी सोबत. आज 7 जुलै हा दिवस नात्यांमधील गोडवा वाढवण्यासाठी आणि देशाच्या शौर्याचा इतिहास आठवण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. जागतिक चॉकलेट दिन आपल्या आयुष्यात आनंद आणि नात्यांमध्ये गोडवा आणणाऱ्या चॉकलेटचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जात असतो. कारगिल शौर्य इतिहास. आजचा दिवस भारतीय सैन्याच्या अजोड शौर्याचा साक्षीदार आहे. कारगिल युद्धादरम्यान आजच्याच दिवशी भारतीय सैन्यानं शत्रूला धूळ चारत महत्त्वाच्या चौक्यांवर ताबा मिळवला होता. आज क्रीडा आणि संगीत जगतातील अशा दोन दिग्गजांचा जन्मदिवस आहे ज्यांनी संपूर्ण जगात भारताचा डंका वाजवला. महेंद्रसिंग धोनी, भारतीय क्रिकेटचा सर्वात यशस्वी कर्णधार, ज्याला अख्खं जग कॅप्टन कूल म्हणून ओळखतं. भारताला T20 विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून देणाऱ्या या महान खेळाडूचा आज वाढदिवस आहे. कैलास खेर, आपल्या अनोख्या भारदस्त आणि सुफी आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारे सुप्रसिद्ध भारतीय गायक. आजचा दिवस भारताच्या चित्रपटसृष्टीतील महानायकाच्या आणि देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीरपुत्राच्या स्मृतीचा दिवस आहे. कॅप्टन विक्रम बात्रा, कारगिल युद्धातील परमवीर चक्र विजेते महानायक. शत्रूच्या छातीत धडकी भरवणारे आणि ये दिल मांगे मोर हा ऐतिहासिक नारा देणारे कॅप्टन विक्रम बात्रा आजच्याच दिवशी मातृभूमीचं रक्षण करताना शहीद झाले होते. दिलीप कुमार, हिंदी चित्रपटसृष्टीचे ट्रॅजेडी किंग आणि अभिनयाचे विद्यापीठ मानले गेलेले महान अभिनेते. 2021 आजच्याच दिवशी त्यांनी जगाचा निरोप घेतला होता. परिस्थिती कितीही कठीण किंवा तणावाची असली तरी तुमचं मन जितकं शांत असेल तितकंच तुम्ही अचूक निर्णय घेऊ शकता आणि विजयाच्या जवळ पोहोचू शकतात. आजची बोधकथा, एकदा एका मोठ्या लाकडाच्या कारखान्यात काम करणाऱ्या व्यवस्थापकाचे अतिशय महागडे घड्याळ हरवलं. ते घड्याळ त्याला त्याच्या वडिलांनी भेट म्हणून दिलं होतं, त्यामुळे त्याच्यासाठी खूप मोलाचं होतं. कारखान्यात सगळीकडे लाकडाचा भुसा आणि मोठे लाकूड पसरलेले होते. त्याने सर्व कामगारांना घड्याळ शोधायला लावलं, पण तासभर शोधूनही कोणालाच ते सापडलं नाही. व्यवस्थापक खूप निराश झाला. तेव्हाच कारखान्याबाहेर खेळणारा एक लहान मुलगा आत आला आणि म्हणाला, आजोबा मला एक संधी द्या, मी तुमचं घड्याळ शोधून देतो. व्यवस्थापकाने विचार केला, एवढ्या मोठ्या कामगारांना सापडलं नाही तर या लहान मुलाला कसं काय सापडणार. तरीही त्याने मुलाला परवानगी दिली. मुलाने कारखान्यातील सर्व कामगारांना 5 मिनिटांसाठी बाहेर जायला सांगितलं आणि कारखान्याचे दरवाजे बंद केले. आत पूर्णपणे शांतता पसरली होती. अवघ्या 5 मिनिटात तो मुलगा हातात घड्याळ घेऊन बाहेर आला. व्यवस्थापक आश्चर्यचकित झाला आणि त्याने विचारलं, अरे बाळा, जे घड्याळ कोणालाच सापडलं नाही ते तू एवढ्या लवकर कसं काय शोधलंस. मुलानं हसून उत्तर दिलं, आजोबा मी आत गेलो आणि शांतपणे एका कोपऱ्यात उभा राहिलो. जेव्हा संपूर्ण कारखान्यात शांतता झाली तेव्हा मला त्या लाकडाच्या भुशातून घड्याळाच्या काट्यांचा टिक टिक असा आवाज ऐकू आला. त्या आवाजाचा माग काढत मी गेलो आणि मला घड्याळ सापडलं. तात्पर्य हेच, आपलं मनसुद्धा या कारखान्यासारखंच आहे ज्यामध्ये विचार आणि तणावांचा भुसा भरलेला असतो. जेव्हा आपलं मन आपण शांत करतो किंवा अंतर्मनाचा आवाज ऐकतो तेव्हा कितीही कठीण समस्या असली तरी तिचं उत्तर आपल्याला सहज सापडतं. तेव्हा श्रोते हो, आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथंच थांबूया. मी आरजे शुभांगी आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा शुभदिन आयोरे रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोत्यो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

श्रीराम समर्थ 7 जुलै. मूल होऊन भगवंतापाशी जावे. या जगात कर्माशिवाय कोण राहतो? पण कर्म इतिहासांग होत नाही याचे कारण आपण कर्म कशा करता करतो याची जाणीवच होत नाही आपल्याला. अधिष्ठानाशिवाय कर्म साधत नाही. मालक पाठीशी असला की कर्म करणाऱ्याला जोर येतो. काही चांगली कर्ममार्गी माणसे भक्तिमार्गी लोकांना नावे ठेवतात. भक्तिभावाने जो राहतो तो दुसऱ्याला नावे ठेवित नाही. मी कोण हे जाणायला ज्ञान आणि भक्ती लागतेच. तसेच ब्रह्म सत्यन जगन मिथ्या म्हटले तरी त्याचा अनुभव येण्यासाठी कर्म करावेच लागते. उपासना भगवंताला ओळखून करावी. लहान मूल आईकडे डोळे करून मुकाट्याने दूध पिते त्याप्रमाणे समर्थांच्या सारख्यांनी जे सांगितले ते आम्ही निमूटपणे करावे. डोळे मिटून जितके काम होईल अंधश्रद्धेने जे होईल ते अभिमानाने ज्ञानाचे डोळे उघडे ठेवूनही नाही होणार. मूल होऊन भगवंताला ओळखावे याला अडचण एकच असते, माझे शहाणपण आड येते. भक्त मुलांसारखे वागतात म्हणून त्यांचे लाड देव पुरवतो. कुणी असे म्हणतील की भगवंताची आणि आमची ओळख नाही तर त्याची आम्ही कशी पूजा करावी, त्याला ओळखल्याशिवाय मी भजन करणार नाही, हे म्हणणे वेडेपणाचेच आहे. भगवंताला पुष्कळ मार्गाने ओळखता येईल. पांडुरंगाकडे जाण्यासाठी काही मार्ग आधी आक्रमणे जरूर आहे. संतांनी अखंड जागृत राहण्याचा मार्ग सांगितला तो असा की ध्याने प्रपंच करा पण मन भगवंताच्या ठिकाणी अर्पण करा. मन भगवंताच्या ठिकाणी स्थिर झाल्याशिवाय इतर काहीही करून उपयोग नाही. ध्येय सत्य असल्याखेरीज चित्ताची स्थिरता होत नाही. पण सत्य अशा ध्येयावर अगोदर पूर्ण श्रद्धा पाहिजे. प्रपंचात जशी प्रेमाची गरज आहे तशी परमार्थात श्रद्धा पाहिजे. देव माझा आहे असे म्हणण्याऐवजी मी देवाचा आहे असे म्हणावे म्हणजे श्रद्धा उत्पन्न होईल. समुद्राचा तरंग असतो तरंगाचा समुद्र असतो असे नव्हे. साधनात निश्चितपणा असेल तर त्यात समाधान आहे. म्हणून साधन श्रद्धेने करीत जावे. जशी श्रद्धा तशी फळे. आपण भगवंताच्या स्मरणात निर्धास्त असावे. प्रपंचात कधीच धीर सोडू नये. ज्याप्रमाणे मुंग्याची राणी जागेवरून हलवली की तिच्या मागे असणारे हजारो मुंग्या तिच्याबरोबर नाहीशा होतात, त्याप्रमाणे एक देहबुद्धी काढून टाकली की आपल्या मनात उठणारे हजारो संकल्प नाहीसे होतात. या देहबुद्धीच्या पलीकडे गेल्यावर जे ज्ञान होते त्यालाच आत्मज्ञान म्हणतात. असे आत्मज्ञान झाल्यावर जे पूर्ण समाधान मिळते तेच खरे भगवंताचे दर्शन होय. भक्तिमार्ग हा प्रेमाचा मार्ग आहे. प्रपंचाकडचे प्रेम भगवंताकडे वळवले की भक्ती करता येते.

0: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: कृषी संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधन। शेतकरी बंधनांनो, आधुनिक गोठा कसा बांधावा या संदर्भामध्ये आज आपण उहापोह करणार आहोत। आधुनिक गोठा बांधताना शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करणं अत्यंत आवश्यक असतं। गोठ्यांमुळं जनावरांना आराम मिळतो, त्यांची कार्यक्षमता वाढते आणि दुग्ध उत्पादनामध्ये वाढ होते। जनावराच्या गोठ्याची जमीन पाण्याचा उत्तम निचरा असणारी असावी। सपाट व उंच जमीन गोठ्याकरता निवडली पाहिजे। पाणथळीची किंवा दलदलीची जागा ही गोठ्याच्या बांधकामाकरता किंवा गोठ्याकरता टाळली पाहिजे। गोठ्यातील जमीन मुरुम व दगड गोठ्याच्या सहाय्यानं कठीण करून त्यावर विटा किंवा फरशीचं तळ तयार करावं। जनावरं उभी राहण्याची जागा प्रत्येकी 1.5 मीटर असावी। दोन जनावरांमध्ये विभागणी 1.20 मीटर अंतरावर करून त्याच्यामध्ये बार लावले पाहिजेत। जमिनीस योग्य उतार दिला पाहिजे। त्यामुळं काय होईल की जनावराचं जे मलमूत्र आहे त्याचा सहज निचरा होईल। गोठा स्वच्छ व कोरडा ठेवला पाहिजे। छतासाठी सोयीनुसार मंगलोरी कौलं, ॲस्बेस्टस किंवा टिनाचे पत्रे याचाही वापर करता येईल। परंतु उन्हाळ्याच्या संरक्षणासाठी टिनाच्या पत्रावर ऊसाचं पासड किंवा तुराट्या किंवा कडबा हे जर टाकलं तर टीन तपणार नाही। छताची उंची मध्यभागी जमिनीपासून 4.5 मीटर असावी व छत जे आहे जाळीच्या बाहेर 3 मीटर ठेवलं पाहिजे। त्यामुळं गोठ्यात हवा खेळती राहते। गव्हाणीची लांबी व रुंदी अनुक्रमे 1 मीटर व 0.4 मीटर या प्रमाणात असली पाहिजे। पुढील भिंत 0.8 मीटर व मागील भिंत 0.2 मीटर उंचीची असली पाहिजे। गव्हाणीस इंग्रजी यू आकाराचा जर आकार दिला तर सारा वाया जात नाही। उष्ण हवामानातील गोठ्यामध्ये शक्यतो दाराचा वापर टाळला पाहिजे। गोठ्यामध्ये वासरं, आजारी जनावरं, दूध धुवून करण्यासाठीची खोली ही स्वतंत्र जागा यांच्यासाठी असली पाहिजे। आणि गोठ्यातच चारा साठवण्यासाठी, औषधी साठवण्यासाठी वेगवेगळी जागेची व्यवस्था जर असली तर ते योग्य ठरतं। तर हे झालं की बाबा आधुनिक गोठा कसा बांधला पाहिजे ही पायाभूत माहिती आहे। पण या संदर्भात जर आपल्याला विस्तृत मार्गदर्शनाची गरज असेल तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पशुविज्ञान शाखेशी जर संपर्क केला आपण तर आपल्याला याच्या संदर्भामध्ये विस्तृत माहिती मिळू शकते। तर या संपूर्ण ज्ञानाचा फायदा घ्या आणि आवश्यकतेनुसार याचा वापर करा, आपल्याला नक्कीच फायदा होईल। नमस्कार।
1: कृषी संदेश।
2: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। आपलं खानदेश, आपली माणसं।

0: सर्वानुभूती भगवत दर्शन.
1: माझ्या अगदी लहानपणापासून मी हे ऐकत आलो आहे की आपण सर्व ठिकाणी सर्व वस्तूंमध्ये ईश्वर बघितला पाहिजे आणि तरच आपण या जगाचा खराखुरा उपभोग घेऊ शकू. पण आपण ह्या जगात मिसळू लागताच आणि आपल्याला जगाकडून काही तडाखे बसताच जगाविषयीचा आपला ईश्वरबोध, आपलं सगळं ब्रह्मदर्शन पार कुठल्या कुठे लोपून जातं. मी रस्त्याने जात असतो, प्रत्येक माणसात ब्रह्म बघत असतो. एखादा धसमुसळा येतो, मला धक्का मारतो, मी रस्त्यावर उतरणा पडतो, झालं. माझं सर्वत्र ब्रह्मदर्शन, प्रत्येक व्यक्तीत ईश्वर पाहणं वगैरे कुठल्या कुठे बेपत्ता होऊन जातं. मी झटकन उठतो, दातोटखात मूठ आवळतो वगैरे वगैरे. संपलं ब्रह्मदर्शन, तत्क्षणी मी पिसाळतो, मला सगळ्याचा विसर पडतो, मला त्या माणसात ईश्वर दिसण्याऐवजी सैतान दिसू लागतो. अगदी जन्मल्यापासून आपल्याला उपदेश देण्यात आला आहे की आपण सर्वानुभूती भगवत दर्शन करायला हवं. प्रत्येक धर्माची हीच शिकवण आहे. सर्व ठिकाणी सर्व वस्तूत ईश्वर बघा, सर्वत्र ब्रह्मदर्शन करा. न्यू टेस्टमेंटमध्ये, बायबलच्या नव्या भागामध्ये येशू ख्रिस्तांनी याबाबतीत केलेला असंदिग्ध उपदेश तुम्हाला आठवत नाही का? आम्हा सर्वांनाच ते शिकवण्यात आलेलं आहे, पण ते प्रत्यक्ष कृतीमध्ये आणताना सगळंच मुसळ केरात जातं. अडचण तिथेच आहे, तिथेच घोडं पेंड खातं. इसाप नीतीमधली ती काळवीटाची गोष्ट तुमच्या लक्षात असेलच. एक सुंदर धष्टपुष्ट काळवीट एका तलावाच्या पाण्यात स्वतःची पडछाया बघून आपल्या पिल्लाला म्हणाला, बघ मी किती बलवान आहे, माझ्या डौलदार डोक्याकडे बघ, माझे सगळे अवयव बघ कसे बळकट आणि भरदार आहेत, आणि किती वेगाने धावू शकतो मी. कर्मधर्म संयोगानी एवढ्यातच त्याला दुरून कुठून तरी कुत्र्याचं भुंकणं ऐकू आलं. बस ताबडतोब त्याने धूम पळायला सुरुवात केली आणि कित्येक मैलांचा फेरा मारून तो धापा टाकत आपल्या जागी परत आला. तो सगळा प्रकार बघून त्याच्या पिल्लांनी त्याला विचारलं, तुम्ही खूप बलवान आहात असं तुम्हीच तर मला सांगत होतात, मग कुत्री भुंकताच तुम्ही पळून गेलात, हे कसं काय? त्यावर त्या काळवीटाने उत्तर दिलं, होय पोरा, तू म्हणतोस ते खरं आहे, पण जेव्हा कुत्री भुंकू लागतात तेव्हा माझा सगळा आत्मविश्वास नाहीसा होऊन जातो. आमची ही अशीच दशा आहे. आपण मनुष्य जातीविषयी किती उच्च धारणा बाळगत असतो, आपण खूप बलवान आणि शूर आहोत असं आपल्याला वाटत असतं, आपण मोठमोठ्या प्रतिज्ञा करत असतो, पण काय, कसोटीच्या आणि मोहाच्या प्रसंगाची कुत्री भुंकू लागताच आपली दशा हुबेहूब त्या इसाप नीतीतल्या काळवीटासारखी होऊन जाते. प्रश्न असा आहे की असंच जर असेल तर मग या सगळ्या शिकवणुकीचा काय उपयोग? अर्थात या शिकवणुकीचा उपयोग आहे, फार मोठा उपयोग आहे, आणि तो असा की दीर्घोद्योगानं किंवा चिकाटीनं अखेर यश लाभतच लाभतं. कोणतीही गोष्ट चुटकीसरशी एका दिवसात नाही होऊ शकत. आत्मा वा अरे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य, या आत्म्याचं स्वरूप प्रथम श्रवण करायला हवं, मग त्यावर मनन चिंतन करायला हवं, आणि नंतर त्यावर सतत ध्यान करायला हवं, त्याचा ध्यास घ्यायला हवा. प्रत्येक जणच आकाश बघू शकत असतो. भूमीवर सरपटणारी यक्कश्चित अळी सुद्धा ते निळं आकाश बघत असते, पण ते आम्हा सर्वांपासून किती दूर आहे. आपलं मन इच्छेनुसार सर्वत्र जाऊ शकतं, पण शरीराला तिथे रांगत रांगत जायला किती वेळ लागतो. आपल्या सगळ्या आदर्शांचं, आपल्या सगळ्या ध्येयांचंही असंच आहे. ते खूप खूप दूर असतात यात काही संशयच नाही, पण त्याबरोबरच आपण आपलं ध्येय गाठलंच पाहिजे हेही आपण जाणून आहोत. केवळ ध्येय गाठलं पाहिजे एवढंच नव्हे, तर आपण अगदी सर्वोच्च ध्येयही गाठलं पाहिजे. आपलं ध्येय, आपला आदर्श अगदी सर्वोच्च, अगदी सर्वश्रेष्ठ असाच असायला हवा. दुर्दैवानी या जगात बहुसंख्य लोक कोणताही आदर्श, कसलंही ध्येय समोर नाही अशा स्थितीमध्ये आपल्या अंधाऱ्या जीवनामध्ये चाचपडत असतात. समोर एखादा आदर्श असलेला माणूस जर 1000 चुका करेल तर माझी खात्री आहे की इतर कोणताही आदर्श नसलेला माणूस 50,000 चुका करेल. म्हणून जीवनामध्ये एखादा आदर्श असणंच श्रेयस्कर आहे, आणि त्या आपल्या आदर्शासंबंधी आपण आपल्याला शक्य आहे तितकं ऐकलं पाहिजे, इतकं ऐकलं पाहिजे की अखेर तो आपल्या हृदयामध्ये भिनला पाहिजे, आपल्या मेंदूत भिनला पाहिजे, आपल्या नसानसात भिनला पाहिजे, आपल्या रक्तात भिनला पाहिजे, आपल्या अणुरेणूत भिनला पाहिजे, आपल्या रोमरंध्रात शिरला पाहिजे. म्हणून आपल्याला प्रथम हे आत्मतत्व श्रवण करावं लागेल. हृदय पूर्ण भरलं की जीभ बोलू लागते, आणि हृदय पूर्ण भरलं की हात देखील काम करू लागतात. विचारच आपल्या कार्यप्रवृत्तीचं नियमन करणारी शक्ती आहे, तीच आपल्याला पुढं नेत असते. आपलं मन सर्वोच्च विचारांनी भरून टाका, दिवसांमागून दिवस त्याचे श्रवण करा, महिन्यांमागून महिने त्याचं चिंतन करा. अपयशांकडे मुळीच लक्ष देऊ नका. अपयश येणं अगदी स्वाभाविक आहे, ते तर जीवनाचं सौंदर्य म्हणायचं. अपयशांखेरीज जीवन ते काय? या अपयशांवर मात करण्याची धडपड जर जीवनामध्ये नसेल तर ते तसलं अळणी जीणं जगण्यात काय स्वारस्य? अपयश नसल्यास जीवनामध्ये काही काव्य उरेल काय? या धडपडीची, या चुकांची, अपयशांची तमा बाळगू नका. मी गायीला कधी खोटं बोलताना ऐकलेलं नाही, पण ती नेहमी गायच राहते, कधी माणूस होत नाही. म्हणून या अपयशांची खंत बाळगू नका. क्षुल्लक पिछेहाटीबद्दल खेद करू नका. हजार वेळा आपल्या आदर्शांना धरून राहण्याचा प्रयत्न करा, आणि हजारही वेळा अपयशी झालात तर फिरून एकवार कंबर कसून प्रयत्न करा. मानव मात्राचा जीवित आदर्श आहे, मानव मात्राचा जीवनोद्देश आहे सर्वांभूती भगवत दर्शन.

ग्रामगीता चिंतन भाग 34 दृष्टी परिवर्तन पंचकातील ग्रामगीतेच्या या भागाचे चिंतन करताना वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी श्री भगवान महावीराचे आजच्या युगासाठी परिवर्तनाचे विचार चिंतनात घेतले. 2500 वर्षापूर्वी झालेले जैन धर्माचे प्रवर्तक ऊच नीच स्त्री पुरुष क्षुद्र ब्राह्मणादी भेदभावांचे निरासक्त व जनभाषेतून उपदेश करणारे शांती प्रेरक संत इच्छांना काबूत ठेवा, कोणाला मुद्दाम दुखवू नका, कुसंगती व रात्रभोजन टाळा, निर्वाहास आवश्यकच वस्तू बाळगा, अधिक संग्रह म्हणजे लोभाचे थैमान, लोभ दुःख मूल व संयम हाच सुख मूल यावर विशेष भर देऊन निर्वैर प्रेम व उलट संयम यांची राज्य नांदवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हे चित्र म्हणजे उन्नतीचे अत्युच्च शिखर. सात्विक जीवन व साध्या राहणीचे महत्व सांगताना वंदनीय महाराज द्वापार युगातील भगवान गोपाल कृष्णापासून तर कलियुगातील राष्ट्रपिता पूज्य महात्मा गांधींनी इतिहास घडविला. ते साधी राहणी व उच्च विचार सरणीतून माणूस खऱ्या अर्थाने मानवतेने शोभून दिसतो. मानव मानवतेने शोभावा, गांधी वेश लाजवी वैभवा, श्रीकृष्णाचा मोर मुकुट पावा, वेड लावी विश्वाला. महात्मा गांधी एक पंचा कमरेला आणि एक अंगावर घेतो ते पाहून मोठे वैभव देखील लाजत होते आणि गोपाल कृष्णाच्या डोक्यावर मोर मुकुट आणि हाती पावा पाहून विश्वाला वेड लागत. वंदने महाराज भजनात वर्णन करतात, तुझसे प्यारा कोई मैंने देखा नहीं, सारी दुनिया घुमा सारी दुनिया घुमा, तेरे अखियों में है कितनी सुंदर छवि, तेरे शिर पर मोर मुकुट पंखी लगी, सावली सी सूरत कहीं न देखी मूरत, सारी दुनिया घुमा सारी दुनिया घुमा. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी भजन जे लिहिले ते जास्तीत जास्त कृष्ण चरित्रावर आहेत. वेश वैभवाने माणूस चांगला दिसण्यापेक्षा असणं महत्वाचं आहे. गांधीजी एका सभेला प्रबोधन करीत असताना समोर 1000 लोक बसले आहेत आणि बोलता बोलता त्यांच्या अंगावरील पंचा खाली पडला, त्यांचं शरीर अर्ध उघड आहे. सभा संपल्याबरोबर त्या महिलांमधील अगदी 5 वर्षाची गंगा नावाची एक मुलगी गांधीजींच्या जवळ मंचावर येऊन बसते आणि ती विचारते, बाप्पूजी तुम्हाला शर्ट नाही, माझी आई शिंपी काम करते, मी एक शर्ट शिवून मागेल, तुम्ही घालान? तेव्हा पूज्य महात्मा गांधी उत्तर देतात, बेटा कष्ट करूनही माझ्या कुटुंबातले कितीतरी लोक उपवाशी आहेत, उघडे नागडे आहेत, एवढ्या सगळ्या लोकांना तुझी आई शर्ट देईल काय? तेव्हा ती मुलगी म्हणते की बाप्पूजी तुमच्या परिवारात किती लोक आहेत? तेव्हा गांधीजींनी उत्तर दिलं, 52 करोड लोक माझ्या परिवारात आहेत बेटा, रात्रंदिवस राब राब कष्ट करतात तरी ते अर्धपोटी आणि उघडे नागडे राहतात. तेव्हा ती मुलगी म्हणाली की आम्ही देखील गरीब आहोत, एवढे शर्ट तर माझी आई शिवू शकणार नाही, एक शर्ट शिवेल. तेव्हा गांधीजी बोलले की एवढ्या लहानशा वयात धैर्याने एवढ्या साध्या पण सुंदर शब्दात बोलणारे संस्कारी लेकर मुलं मुली जर माझ्या देशात जन्माला येतील तर माझ्या देशात कशाचीही वान राहणार नाही. तेव्हा वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी देखील नेहरू सदरा धोती आणि भगवी टोपी हा साधा वेश श्री गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्त्यासाठी नेमला आहे. ते स्वतः सुद्धा सूत कातून त्या कापडाचा सदरा शिवत आणि आपल्या अंगात घालत असत. वंदनीय महाराज म्हणतात, ही भगवी टोपी दर्शवी अपुली पुरातन संस्कृती, इतिहास काला पूर्वीचे जे चिन्ह आर्या भारती, या प्रार्थना काली तरी तू त्यागाची धर धारणा, निजभाव शक्ती वर्धना कर सामुदायिक प्रार्थना. मानव धर्माचे रक्षण करणारा भगवा ध्वज म्हणजे ही भगवी टोपी होय. राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हाती भगवाच ध्वज राहत असे. राष्ट्रध्वजावर सुद्धा भगवान निशान आहे. वंदनीय महाराज भजनात लिहितात, अमुचा देश सुखाची खान, त्याशी यश देवो भगवान. भगवान महावीराने सम आचारनी विचाराने दिव्यत्व प्राप्त केले. साधू संत देखील जगत जेते झाले ते याच संयमातून व वैचारिक अवस्थेत. वंदने महाराज ग्रामगीता ग्रंथात लिहितात, सम्यक आचार सम्यक विचार संयमाचा आदर्श थोर, साधू संत महावीर जगत जेते झाले या मार्गे. पुढे ते लिहितात, ईश्वरास मान्य जे सत्कार्य, जे सांगुनी गेले संतवर्य, ते आचरणे यातची सौंदर्य खऱ्या जीवनात. सात्विक आहार सात्विक विहार, सात्विक संगती व्यवहार, सात्विक वाचन दर्शनादी साचार, प्रिय सज्जनाची ऐसे सात्विक करणे जीवन, ही नव्हे अंधश्रद्धेची खुण,
सात्विकता निसर्ग नियमास धरून ऐसा अनुभव जाण त्यांचा। सात्विकतेने आरोग्य लाभे, शांती सुख दास होनी राबे, जीवन सर्व प्रकारे शोभे प्रभावी सौंदर्याने। स्वैराचार हीन विचार, राजस तामस आहार विहार, दिनचर्येत नाही ताडतंत्र, त्याचे इह पर सुख नाशे। चहा चिवडा चिरुटाचे दास, आपुल्या तन मन धनाचा नाश, करोनी बिघडविती जीवनास गावाच्याही। सात्विक सरळ ठेविता जीवन, ते होय सुंदर आरोग्य पूर्ण। सात्विकची असावी वेशभूषाही जाण मानवाची। अंगी गुण सौंदर्य भरावे, सुंदर सात्विक कपडे करावे, खादी ग्रामोद्योगाचेची ल्यावे लेने आपुल्या। नेहमी स्वच्छ धुतलेले असावे, एकची वस्त्र अंग झाकावे, निसर्गाचे हवा किरण लागावे शरीरा लागी। एकावरी एक आच्छादन, ते थंड देशाचे अंधानुकरण, शरीरा लागता सूर्य किरण, औषधी गुण अंगी येते। सोने मोती रेशीम जरी, सौंदर्य प्रसाधने बहुपरी, त्या सर्वांनी शतपटीने बरी आरोग्याची टवटवी। सौंदर्य असावे रक्त शुद्धीचे, ओज पूर्ण ब्रह्मचर्याचे, नीट नेटके वागण्याचे, घरीदारी उत्तम। कला दाखवावी बडकट स्नायूंची, उंच छातीची ताठ शरीराची, आरोग्याची बाणेदारपणाची सर्वांगानी आदर्श। वेशभूषेची चढाओढ, आज जीवनास झाली अत्यंत जड, गरजा चिंता रोगांची वाढ, यात कसले मोठेपण। बाह्य वस्तूचे भडकपण हे आतल्या उनिवेचे प्रदर्शन, महत्वास चढता बाह्य आवरण मोल घटे मानवतेचे। मानव मानवतेने शोभावा, गांधी वेश लाजवी वैभवा, श्रीकृष्णाचा मोर मुकुट पावा, वेड लावी विश्वाला। हे जाणूनी अंतरी, सात्विक भावे आहार विहारी, तेने घर गाव देश सेवाही बरी, साध तसे सहजची। लोका पुढे राही आदर्श, समानतेचा उसळे हर्ष, ग्रामोद्योगाचाही उत्कर्ष, आपई साची होय। श्रोत्याने वंदनी महाराजांना प्रश्न केला, महाराज आज साधी राहणी चालत नाही, भगवान शंकराच्या चिंध्या पाहून सागराने लक्ष्मी त्यांना नव्हे वैभवी भगवान विष्णूला पितांबर पाहून दिली। त्यावर वंदनी महाराज म्हणाले, मित्रा हाची भमिष्ठ अनुभव, लोकांना सांगतो धनची देव, या सूत्रानेची दुःखे सर्व आज वाढली जीवनात। सर्व हेची चालती समजोनी, जैसी स्पर्धाची लागली जनी, तोरा दावितो एक एका हुनी, जाती पतनी अधिका अधिक। कापसाहुनी सफेद वसने, सोन्याहुनी पिवळे दागिने, शिखर गाठले कृत्रिमतेने, नित्य नव्या हौसेसाठी। स्वच्छता आणि पवित्रता, शुद्धता आणि नैसर्गिकता, याहुनी प्रिय झाली कृत्रिमता, सुशिक्षिता तीच वाट। स्नान न करता फवारा घ्यावा, कपड्यावरी अत्तरांचा शिळकावा, मळ साचोपरी सुंदर दिसावा, कपडा नवा घडोघडी। नवी फॅशन थाटमाट, यांची वाढतची गेली चट, शिवता पन्नासाचा कोट, लागे पॅन्टही तोलाचा। ह्या गरजा वाढतची जाती, तेथे न पुरे कुबेर संपत्ती, मग बापुडे कामगार करीती काय तेथे। कोणी खाती लाच लुचपती, कोणी उघडची डाके देती, अन्याय अत्याचार वाढती पैशासाठी। कोणी सरळपणे चालती, ते यामाजी रगडले जाती, मग त्यांचीही भांबावी वृत्ती, वाढे अशांती चहूकडे। कोणी घरी उपास काढती, मुलाबाळा दूध न देती, परी बाय डौल उत्तम ठेविती, मोठेपणा मिरवाया। कोणी म्हणती यावाचू न चाले धंदा, न मिळे धन, परी हे सर्वाशीच गेले समजोन, वर्म एकमेकांचे, मग का टहास करावा, जाणोनी सन्मार्ग का न धरावा, परी तो मार्गही नाही ठावा, वेड लागले धनाचे। हा भाग या ठिकाणी पूर्ण होता।

0: श्यामची आई। परम पूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव वित्तहीनाची हिटाळणी। श्यामनं सुरुवात केली। आमचं कर्ज दिवसेंदिवस वाढतच चाललं होतं, कारण वेळच्या वेळी व्याजही देता येत नसे। आमची काही शेतं होती, वडिलांनी पहिल्यानंच यातील एक दोन मोठी शेतं विकली असती तर बहुतेक सारं कर्ज वारता आलं असतं, शिवाय पोटापुरतं शेतभात राहिलं असतं। पण वडिलांच्या मनाला ते प्रशस्त वाटत नव्हतं। जमीन विकणं म्हणजे त्यांना पाप वाटे, अपमान वाटे। त्या रात्री आईचे वडील, आमचे आजोबा आमच्या घरी आले होते। त्यांना आम्ही नाना म्हणत असू। माझ्या वडिलांना चार गोष्टी सांगण्यासाठी ते आले होते। वडिलांची समजूत घालता आली तर पहावी या विचारानं ते आले होते। ते हुशार साक्षेपी गृहस्थ होते, व्यवहार चतुर हिशेबी आणि धोरणी ते होते। पण त्यांना मोठा अहंकार होता। विरुद्ध कोणी बोलले तर त्यांना ते खपत नसे। स्वभावही थोडा रागीट होता। माझे वडील पोते टाकून त्यावर बसले होते। जेवण झाली होती, आई घरात जेवत होती। बाहेर आजोबा आले आणि वडिलांजवळ बोलू लागले। नानांनी सुरुवात केली। ते म्हणाले,
1: हे पहा भाऊ, आज तुम्हाला शेवटचे सांगावयास आलो आहे। मी तुम्हाला यापूर्वी पुष्कळदा सुचविलं होतं, पण तुम्ही ते मनावर घेतलं नाही। पण आता गळ्याशी आले, आता सावध झालं पाहिजे। तुम्ही आपली शेत जमीन विकून टाका। निदान प्रथम त्या मारवाड्याचं कर्ज देऊन टाका, दुसरे सावकार मागून पाहू, ते जरा दमानं घेतील आणि व्याजाचा दरही त्यांचा फार नाही। कापातल्या मारवाड्याचं देणं हेच मुख्य आहे। दिवसेंदिवस कर्ज तुंबत चाललंय, यानं सर्वनाश होईल, माझं मत ऐका। पण माझी एवढी काळजी तुम्हाला कशाला? दरिद्री पुरुषाला सारे सल्ला देण्यासाठी येत असतात, दरिद्री माणसाला काही समजत नाही का? नाना, माझ्या कर्जाची चिंता मला आहे, तुम्हाला पाजर फुटायला नको, वडील अपरोधिक बोलत होते।
2: भाऊ, माझ्याने राहवले नाही म्हणून मी आलो, पोट तिडीक आहे म्हणून मी आलो, आतडे इथं लटकलेले आहे म्हणून आलो। माझी पोटची पोर तुम्हाला दिली आहे म्हणून या एवढ्या रात्री चिखलातून आलो। माझे सोन्यासारखे नातू, त्यांना थोडं शेतभात घरदार या गावात राहावं, या पूर्वजांच्या गावातून ते परांगदा होऊ नयेत, दिवशोधडीस लागू नयेत म्हणून मी आलो। लवकरच जप्ती येईल, लिलावात पै नयेत, किमतीनं माल जातो। ते तुमचे पायरे शेत 1500 रुपयास तो विसापूरवाला घेत आहे, देऊन टाका, उद्या दर येणार नाही, मारवाडी वारता येईल, नानांनी हृदय ओतून सांगितलं।
0: नाना, पायरे शेत कसं विकायचं? या पायरे शेतात आम्ही लहानाचे मोठे झालो, ते शेत आम्ही वाढवलं, मोठं केलं, मोठमोठ्या धोंडी उरस्फोड करून फोडल्या आणि भात जमीन तयार केली, 10 मणाचं शेत तिथं विहीर खणली। पायरे म्हणे, पायरे शेतावर त्यांचा किती लोभ। मुलं शनिवारी लहानपणी शेतावरच राहावयाची, वांग्याचं भरे आत वाड वडिलांच्या शेतीभातीत भर घालता येत नाही तर निदान आहे ती तरी नको का सांभाळायला? जमिनीचा एक तुकडाही माझ्यानं विकवणार नाही, काळजाचा तुकडा का कुठं कापता येतो? आपलीच जमीन आपल्याच हाताने विकायची, आपली आई ज्याप्रमाणे विकणं पाप, आपली गोठ्यातली गाय विकणं ज्याप्रमाणे पाप, तसंच जमीन विकणंही पाप। जमीन म्हणजे आईच आहे, तिच्या धान्यावर आम्ही पोसलेलो, वडील बोलले।
1: भाऊ, मोठाल्या गप्पा मारून जगात भागत नसतं, बोलाचीच कढी बोलाचाच भात खाऊन अंगावर मांस चढत नसतं। जमीन म्हणे आई कशी विकायची? दुसऱ्याची विकत घेता येते का? लुबाडता येते का? त्यावेळेस नाही वाटत जमीन म्हणजे दुसऱ्याची आई। मला नका नीती सांगण्याचा आव्हान, एकी वेळी तुम्ही दुसऱ्याच्या शेतावर जप्ती नेत असा, हिरावे करीत असा, या आया हिरावून आणीत असा। जमीन विकतात विकत घेतात व्यवहार पाहायला पाहिजे। पुढे देवाच्या कृपेनं मुलं मोठी झाली, रोजगार धंदा नीट लागला तर पुन्हा घेतील जमीन विकत,
2: ही जमीन नाही तर दुसरी, पण कर्ज डोक्यावर ठेवून जमिनी सांभाळणार कशा आणि राखणार कशा? जप्तीची दौंडी पिटतील, पोलीस येतील, लिलाव होतील, घराला कुलपट होतील, सारी शोभा होईल, म्हणजे मग बरे की आपणहूनच तसा प्रसंग येऊ न देणं, आबरू सांभाळणं, झाकली मूठ ठेवणं हे बरं, नानांनी विचारलं. माझ्या आबरूचे मी पाहून घेईन. माझी आबरू म्हणजे तुमची नाही ना? भाऊ म्हणाले, माझी आहे म्हणून तर आलो. तुम्ही माझे जावई आहात हे विसरलात वाटतं. लोक म्हणतील, आमक्याच्या जावयाच्या घराची जप्ती झाली, तुमच्या आबरूत माझीही आबरू आहे. माझ्या मुलीची आबरू ती माझीच. जरा विचार करा, आपला शेखा मूर्खासारखा धरणं चांगलं नाही. नाना म्हणाले, मूर्ख म्हणा काही म्हणा, तुम्हाला आणि जगाला आज मला वाटेल ते बोलून घेण्याची संधी आहे, अधिकार आहे. मूर्ख म्हणा, अडाणी म्हणा. भाऊ म्हणाले, म्हणण्यात म्हटल्याशिवाय राहील की काय? मोठे सरदार घराण्यातले आम्ही म्हणे सरदार, सरदार घराण्यातले म्हणून मुलगी दिली, हुंडा दिला, मुलीचा संसार व्हावा म्हणून दिली, तिच्या आबरूचे धिंडवडे. तुम्ही सरदार ना? हेच का सरदार? बायकोच्या अंगावर म्हणी ना धड लिहायला न खायला, हेच का सरदार? दारात सावकाराचे धरणे करी आहेत, बायकोला वाटेल ते बोलत आहेत, हेच का सरदार? नाही नाही नीट घरदार, नाही काही, हीच का सरदारी? आम्ही म्हणे सरदार, केवढी आईट होती, 30 वर्ष संसार केला, का धन लावली? पैची अक्कल नाही मिळवली, साऱ्यांनी तुम्हाला फसविलं आणि हकलून दिलं, डोळे उघडा थोडे. सरदार, भिकाऱ्यांची लक्षणं आणि म्हणे सरदार. बरे बो, स्वतःला अक्कल नाही तर दुसरा सांगतो ते ऐकलं ते नाही, हा काय चावटपणा चालवला? या गाढवपणाला काय म्हणावं? भाऊ, हा गाढवपणा आता पुरे, मी सांगतो तसं करा. असं नाना बोलत आहे तो घरातून आई तिथं आली. ती बोलली, घरात आईला ऐकवत ना तरी मोठ्या कष्टानं ऐकत होती, पण आता तिची शांती भंगली. ती बाहेर येऊन नानांना म्हणाली, नाना, माझ्या घरात तुम्ही बसलेले आहात, तुम्ही आपली मुलगी एकदा दुसऱ्याला दिली, आता वाटेल तसं बोलू नका. सारेजण खडे मारतात म्हणून तुम्ही मारू नये. नाना, या भरल्या घराला अवकळा आली, वाईट दिवस आले, आजपर्यंत मी सुखानं घास खाल्ला, अब्रूर दिवस काढले, ते त्यांच्या पुण्याईनं. मी अभागी आहे, तुमची मुलगी अभागी आहे, त्यांच्याशाने जमीन विकवत नाही तर नाही, काय व्हायचं ते होईल, पण मन दुखवू नका, होणार होऊन जात, पण मन मात्र दुखवलेली राहतात. नाना, फुटलेली मोती सांधता येत नाही, मन वाईट झाली की जोडता येत नाही, त्यांचे मन दुखू नका, माझ्या देखत वेड वाकड काही बोलू नका. स्वतःच्या मुलीच्या सक्ष तिच्या पतीची हेटाळणी कशी करतात? कसेही असले तरी ते माझे पती आहेत, आमचे काय व्हायचे असेल ते हो, ते तरी बऱ्यासाठीच करतात ना सारं, मुलाबाळांचे पुढे वाईट व्हावे असे का त्यांना वाटते? देवाला सारे कळत आहे, बुद्धी देणारा तोच आहे. नाना, उगाच शिव्या द्यायला पुन्हा या झोपडीत येऊ नका, मुलीला आणि तिच्या पतीला सदिच्छेचा आशीर्वाद देण्यास या, दोन गोड शब्द बोलावयास या, तुमचा आशीर्वाद आणि प्रेम द्या, बाकी काही नको, शिव्या नको. नाना, बोलते याची क्षमा करा, सरदार घराणे. नाना, नव्हते का सरदार घराणे? सारा गाव मान देत होता, तुम्हीच नव्हते का पाहिले? सारे दिवस सारखे नसतात, या वर्षी सारे आंबे गळून गेले तरी पुढच्या वर्षी पुन्हा मोहर येईल, झाड वाळून गेलं तर पुन्हा पालवी फुटेल. नाना, रागवू नका, मी तुमच्या पाया पडते, पण यापुढे तुम्ही कधी यांना टोचू नका बोलू, माझं एवढं मागणं आहे. असं म्हणून आई खरोखरच नानांचे पाय धरावयास गेली. बयो, उठ, तुझी इच्छा आहे तर हा पहा, मी जातो, आजपासून पुन्हा तुमच्या कवाडीत पाय टाकणार नाही, समजलीस? माझे म्हाताऱ्याचे काय अडले आहे? नाना, असा अर्थाचा अनर्थ करू नका, त्रागा करू नका, तुम्ही येत जा, ही जशी तुमची मुलगी तशी त्यांची पत्नी, मला तुम्हीही हवेत, हेही हवेत. नाना, आम्हाला भाग्य सोडून गेलं, भाऊबंद सोडून गेले, तुम्हीही सोडून जाणार का? नाना, तुम्ही येत जा, प्रेमानं आम्हाला भेटावयास येत जा, बयोकडे येत जा, तुमच्या याल ना? आईचा गळा दाटून आला. नाही, मी आता येणार नाही, जिथं आपल्या शब्दाला मान नाही तिथं तिथं कशाला जा, असं म्हणत नाना निघून गेले. नाना, तुमच्या पोटच्या मुलीपेक्षा ओढचा शब्दच तुम्हाला प्रिय ना? गेले, काय करायचं, जाऊ दे, तुम्ही आता पडा, कपाळाला तेल चोळू का, म्हणजे शांत वाटेल. आई वडिलांना म्हणाली, या कपाळ करंड्याच्या कपाळाला तेल कशाला, तू तिकडं आज जा, तच पडू दे. वडील त्राग्यानं म्हणाले, गरीब बिचारी आई. ती उठून गेली. धाकटा पुरुषोत्तम निजला होता, त्याच्या अंगावरचे पांघरून सरसावून ती गेली. कुठं गेली? कुठं म्हणजे तुळशीच्या अंगणात जाऊन तुळसा देवी जवळ अश्रू ढाळीत बसली. आजूबाजूचे प्रचंड आम्रवृक्ष गंभीरपणे उभे होते. वारा स्तब्ध होता, आकाश स्तब्ध होत. माझी आई रडत बसली होती. ते ऋण माझ्या आईला रात्रंदिवस रडवीत होते.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या स्वामिनी या खास कार्यक्रमात मी आरजे शुभांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, घर म्हणजे केवळ चार भिंती नव्हे, तर आपल्या भावना, आपली स्वप्न आणि आठवणींचं सुंदर असं विश्व म्हणजे घर असतं. त्या विश्वाला कल्पकता, सौंदर्य आणि उपयुक्ततेची जोड देऊन अधिक आकर्षक बनवण्याचं काम इंटेरियर डिझायनर करत असतात. आज आपल्यासोबत अशाच एक सर्जनशील कल्पक आणि आपल्या कामातून अनेक घरांना नवा चेहरा देणाऱ्या प्रसिद्ध इंटेरियर डिझायनर गौरी मदाने मॅम आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचं आपण त्यांचे जीवनप्रवास आणि त्यांचे अनुभव याविषयी आज दिलखुलास गप्पा करणार आहोत. मॅडम, स्वागत आहे तुमचं रेडिओ मनभावनच्या स्टुडिओमध्ये.
1: थँक्यू सो मच मॅम.
0: मॅम, सुरुवातीला आपण तुमच्या बालपणापासूनच्या प्रवासापासून सुरुवात करूया. मला सांगा ना, तुमचा आतापर्यंतचा हा प्रवास कसा आहे?
1: हा प्रवास माझा खूप एक्साइटिंग आहे. माझं लहानपण जळगावातच झालं.
0: अच्छा.
1: आणि इव्हेंच्युअली हळूहळू आम्ही, सांगायचं म्हटलं तर, रेंटल घरात खूप राहिलो आहे. आणि आईला बघता बघता प्रत्येक घर असे ती छान डेकोरेट करायची, वेगवेगळी झाडं लावणं आणि घर आमचं कसं अजून छान दिसेल यासाठी छोटे छोटे DIY करणं. जेव्हा DIY हा शब्द नव्हताही, तेव्हा आम्ही हे बघितलेलं आहे माझ्या आईला करताना. त्यात आई आम्हाला इन्व्हॉल्व्ह करून घ्यायची, हे आपण भिंतीवरती असं लावू म्हणजे ही भिंत आपली छान दिसेल. हे म्हणू शकतो की या छोट्या छोट्या गोष्टी आईच्या ऑनेस्टली बघून इंटरेस्ट वाढत गेला की घरात असं काहीतरी आपण डेकोरेशन करूया, किंवा काहीतरी असं छान बनवू, किंवा हे झाड इथे छान दिसतंय. या छोट्या छोट्या गोष्टी बघत बघत मला असं वाटतं की मला इंटिरियर डिझाईन या क्षेत्रात मजा येत गेली. आणि ती यावेळी आली मजा जेव्हा इंटिरियर डिझाईन हा कोर्स नव्हता आणि हे लहानपणी माहीतही नव्हतं. आर्किटेक्चर माहीत होतं, पण इव्हेंच्युअली असं झालं की आमच्या फायनान्शियल स्टेटसमुळे जरा असं काहीतरी क्षेत्र निवडू ज्यात पटकन यु नो इन्कम येईल.
0: बरोबर.
1: आणि आईबाबांची साथ देता येईल फायनान्शियली. असं करत करत CA एंट्रन्स घेतला, CA एंट्री घेतली, पण त्यात यश नाही मिळालं.
0: अच्छा.
1: आणि तेवढ्यात असं झालं की माझी एक आत्या आलेली आमच्याकडे आणि तिला कळालं की मला आर्किटेक्चरल ह्याच्यात फार इंटरेस्ट आहे.
0: बर.
1: गिव्हिंग द फायनान्शियल कंडिशन, आर्किटेक्चर त्यावेळी करणं आम्हाला पुन्हा नव्हतंच पॉसिबल.
0: बर.
1: सो शी सजेस्टेड मग तू इंटिरियर डिझाईन कर. ती मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये गरवारे कॉलेजला तेव्हा डिपार्टमेंट हेड होती टुरिझमची. सो ती म्हणाली की आमच्या कॉलेजमध्ये आहे, आय विल हेल्प यू आउट. सो आय एम व्हेरी व्हेरी ग्रेटफुल टू माय आत्या की त्या आत्यामुळे मी आज जे करते ते करते छान करते. फायनान्शियली मी हेल्प पण करू शकले माझ्या तेव्हा घरच्यांना, माझ्या आई वडिलांना. आणि मग ऍडमिशन घेतली आणि पुढे हा प्रवास सुरू झाला.
0: वा वा, छानच. जसं तुम्ही मगाशी म्हटलात की त्या काळ इंटेरियर हे नव्हतं म्हणजे माहितीही नव्हतं, पण आता त्याचं प्रस्थ चांगलंच वाढलंय, तर त्याबद्दल काय सांगाल?
1: आता इंटिरियर डिझायनर तुम्ही म्हणालात तर फिमेल्स ज्या आहेत, महिला ज्या आहेत, त्या ऑन दी टॉप आहेत जगातल्या. मी फक्त भारतातल्या म्हणत नाही. आज माझी सारा श्याम म्हणून इसाजीस अटेलियर मुंबईमध्ये खूप फेमस फर्म आहे, त्या माझ्या यु नो आय लुक ॲट हर ॲज आय वॉन्ट टू बी लाईक हर. काही वर्षांनी मी म्हणू शकते शी इज माय रोल मॉडेल. येस, सारा श्याम म्हणून आहेत. त्यांनी आता रिसेंटली दुबईलाही त्यांची फर्म चालू केली. सो लुकिंग ॲट हर की त्या पण ऍट धिस लेवल, म्हणजे तुम्ही फक्त सारा टाकलं गुगलला तर सारा श्याम म्हणून लिहून येईल. त्यांचा प्रवासही जरा वेगळा होता. शी पास आउट फ्रॉम रचना आणि मग नंतर त्यांनाही कळत नव्हतं एक्झॅक्टली काय करायचं. त्यांनी मध्ये TV अँकरिंग केलं वेगवेगळ्या प्रकारे. सो त्यांचं बघून मला प्रत्येक वेळी असा धीर मिळत गेला जेव्हा मी नुकतीच प्रॅक्टिस चालू केली होती की यु नो देअर विल बी अ सम डे जेव्हा मी एवढी सक्सेसफुल होईनच. खडतर प्रवास असतो, बट इट टेक्स यू समवेअर वेअर यू वॉन्ट टू बी ॲट द टॉप.
0: येस, खरंच खरंच छानच. रोल मॉडेलही आहेत तुमच्या चांगल्या. पण एक स्त्री उद्योजिका म्हणून काम करत असताना वेगवेगळे चॅलेंजेस येत असतात, ते त्यांना तुम्ही कसं फेस केलं आणि काय काय चॅलेंजेस आले त्याबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
1: ॲज अन इंटिरियर डिझायनर, ॲज अ फिमेल इंटिरियर डिझायनर, बऱ्याच गोष्टी अशा साईटवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट तुम्हाला करतात. जेव्हा तुम्हाला जाणवून दिलं जातं की तुम्ही एक स्त्री आहात, खूप ऑनेस्टली, आणि मला हे सुरुवातीपासनं असे अनुभव साईटवरती बरेच आले की वर्कर्स तुमचं ऐकत नाहीत, की तुम्हाला लिटरली तुम्ही त्यांना एक्सप्लेन करताय बट ते तुम्हाला इग्नोर करतायत. इवन क्लायंट्स पण काही काही असे भेटले जे तुम्हाला हायर तर केलं बिईंग अ फिमेल, पण मग कॉन्ट्रॅक्टरला जास्ती आपल्यासमोर थोडा इम्पॉर्टन्स देणं, आपण बोलत असताना आपल्याला हलकं इग्नोर करणं, या गोष्टी. पण कमिंग ॲट धिस लेवल, आता समोरून जे येतात वर्कर्स असू दे क्लायंट्स असू दे, आय एम ॲट द स्टेज ग्रेटफुली आता खूप खडतर प्रवासानंतर ऑनेस्टली की आता जरा व्हॅल्यू देतात. म्हणजे दिस हे प्रत्येक
2: अस्तित्व प्रस्थापित करायला जरा वेळ लागतो, पण मग नंतर सगळं सहज होतं
1: आरामात.
2: मला एक सांगा ना, घर सजवत असताना सौंदर्य आणि उपयुक्तता यांचा दोघांचा ताळमेळ कसा साधला जातो?
1: ऍक्च्युली असं म्हणता येईल की हा एक बेसिक मुळात तुमचा टॅलेंट असतो. आता फॉर एक्झाम्पल फक्त इंटिरियर डिझायनर म्हणून नाही, आता जसं फाईन आर्ट्स मधली कोणी तुम्ही स्टुडंट्स घ्याल ती छान पेंट करते, पण तेच मला करता येईल असं सांगता येत नाही.
2: बरोबर.
1: सो इट्स बेसिकली दॅट कम्स फ्रॉम विद इन यू असं म्हणता येईल.
2: खरंच छान छान छान. पण मग आपल्याला सपोज आपल्याला आपण मनात ठरवलं की नाही मला हा कोपरा असा सजवायचा आहे, पण मग तो जर त्या ठिकाणी उपयुक्त नसेल, सूट होत नसेल, मग ते अशा वेळेला आपण काय करायचं?
1: अशा वेळेला आता समजा आपण स्वतःसाठी सजवत असू, आपण कन्फ्यूज असू, तर आपल्या घरातलंच कोणीतरी की तुला हे कसं आवडेल असा ओपिनियन घेऊन आपल्याला अजून छान छान आयडियाज येतात.
2: वा वा वा. घरातल्या रंगसंगती करत असताना नेमके कुठले विशेष मुद्दे असे आहेत की ते लक्षात घेतले पाहिजेत?
1: रंगसंगती ऍक्च्युली इट्स अ थिअरी, म्हणजे जसं आपण वेगळं शिकतो की एक कलर थिअरी नावाचा प्रकार असतो, बरोबर. तर त्यानुसार मग आपण स्पेस बघायची की ती जागा जर आपल्याला छोटी वाटत असेल तर आपण लाईट कलरमध्ये गेलो तर ती अजून जरा मोठी वाटेल, स्पेशियस वाटेल. सो अशा प्रकारे कलर थिअरी जी आम्ही शिकलोय त्यानुसार मग आम्ही कलर थिअरीनुसार आम्ही कलर्स सजेस्ट करतो.
2: आता इंटिरियरमध्ये बरेच ट्रेंड सुद्धा चाललेले, तर कुठले ट्रेंड्स जे आहेत ते जास्त लोकप्रिय आहेत?
1: सध्या जापानी स्टाईल म्हणून एक खूप फेमस स्टाईल आपण म्हणू शकतो इंटिरियरची, ती फार फेमस आहे. इंस्टाग्रामच्या रील्सला तुम्हाला ऑल ओव्हर तेच दिसेल की त्यात जरा जापानी स्टाईल घेऊन स्कॅन्डिवियन वॉर्म्थ आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे की आता अर्धी टोन्स खूप असतात, लाईट कलर्स खूप असतात, आणि राऊंड सोफाज, राऊंड फर्निचर, हे सगळी स्टाईल जरा अजून व्यवस्थित छान ट्रेंडी आहे.
2: बरोबर. आता सध्या इको फ्रेंडली डिझाईन्स जे आहेत त्याकडे सध्या कल वाढतोय लोकांचा नक्कीच, तर त्याबद्दल काय सांगाल?
1: आता जरा भारतात छान इको फ्रेंडली मटेरियल्स यायला लागलेत, हे खूप नवीन आणि छान गोष्ट आहे. ऑब्व्हियसली थोडं बजेट फ्रेंडली व्हायला वेळ लागेल नवीन इनोव्हेशन असून.
2: बरोबर.
1: टाइल्स मध्ये सुद्धा आलेल्या आहेत. आता रिसेंटली एक छान कंपनी लॉन्च झाली आहे, ती सगळं प्लास्टिक किंवा तुमचं साईटवरती जे रॉ मटेरियल पडतं, अगदी तो भुसा असू दे, छोटी छोटी तुकडे असू दे, ते सगळं यूज करून मटेरियल्स बनवण्यात येतात, टाइल्स बनवण्यात येतात.
2: बरोबर.
1: सो इको फ्रेंडली मटेरियल्स कडे कल असेल तर व्हेरी व्हेरी नाईस. एक्सप्लोर करा स्वतः ॲज अ डिझायनर ॲज वेल, तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या पाहिजेत त्या सगळ्या आता सापडतात, आणि विशेषतः भारतातच सापडतात, इंडियन मेड.
2: मला एक सांगा ना, एक महिला उद्योजिका तुम्ही आहातच, पण मग कुटुंब, घर आणि आपलं काम हे सगळं सांभाळत असताना या सगळ्या गोष्टींचा समतोल कसा साधता?
1: ऑनेस्टली सांगू, जर तुमचा पार्टनर हेल्पफुल सपोर्टिव्ह असेल ऑल्सो घरचे, तर तुम्हाला हे सगळं खूप इझी होतं, अजिबात स्ट्रेस येत नाही. सो आय विल से की पार्टनर छान निवडा.
2: अगदी खरंय, खरंय. मैत्रिणींना आपण काय सांगाल की ज्या या क्षेत्रात येऊ इच्छितात?
1: याच्यात एंट्री घ्या, इट्स अ व्हेरी व्हेरी क्रिएटिव्ह अँड गुड फील्ड, तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्की. आणि याच्यात येऊन तुम्हाला प्रॅक्टिस फक्त साईटवरच करायची असते असं नाही, तुम्ही घरून काम करू शकता. ह्यात वेगवेगळे सॉफ्टवेअर्स असतात ज्यासाठी इंटिरियर डिझायनर आर्किटेक्ट्स लोकांना हायर करतात, ते घरून पण काम तुम्ही करू शकता. सो तुम्ही असंही असाल की तुम्ही आता हाऊसवाईफ आहात पण या ह्याच्यात इंटरेस्ट आहे, तर सॉफ्टवेअर्स शिका, वर्क फ्रॉम होम करा, लिंक्डइन वेगवेगळे अजून प्रोफाईल्स जे आहेत जॉबच्या तिथे तुम्ही शोधू शकता आणि कामही करू शकता सॉफ्टवेअर्स शिकून.
2: वा, छानच छानच. आणि आता या क्षणी ज्या महिला मैत्रिणी, ज्या गृहिणी आपल्याला ऐकत आहेत, त्यांना असं जाणून घ्यायचं असेल असं मला वाटतंय की त्यांच्या मनात नक्कीच अशी इच्छा असेल की मला माझं घर सजवायचंय, त्याच्या सजावटीसाठी मला कुठल्या छोट्या छोट्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष देणं महत्वाचं आहे, काही टिप्स तुमच्याकडनं जर मिळाल्या तर नक्कीच त्यांना आवडेल.
1: एक सगळ्यात महत्वाची टिप म्हणजे तुमच्या घरातल्या ज्या गोष्टी असतात ना, आपण म्हणतो त्याला क्लटर, त्या कमीत कमी ठेवा. गरजेपुरते गोष्टी असतात त्या तेवढ्याच तुम्ही तिथे ठेवा, तुमचं घर स्वच्छ आणि सुंदर दिसेल. आणि अजून एक टिप म्हणजे घरात छान मनी प्लांट, स्पायडर प्लांट या अशा सुंदर सुंदर झाडं असतात ना, जी फार अशी फोफावत नाही आणि जास्ती त्यांचा म्हणजे आपण पानं पडतो, पान गळती होते असंही नाही, ते ठेवाल तर घर अजून सुरेख दिसतं.
2: बर.
1: आणि शिअर कर्टन्स मेजरली वापरा.
2: ओके ओके,
1: जायचे पडते.
2: आता एक छोटासा रॅपिड फायर राऊंड घेऊया. आवडता रंग तुमचा कुठला?
1: माझा आवडता निळा.
2: वा. आवडती वास्तुकला शैली?
1: स्कॅन्डिनेव्हियन.
2: वा. घरातील सर्वात महत्वाची जागा कुठली?
1: जी मला शेल्फ, तिथे छान खुर्ची.
2: सेम मलाही. एका शब्दात स्वतःचं वर्णन काय सांगाल?
1: आय एम द बेस्ट.
2: आणि स्वप्नातला एखादा प्रोजेक्ट की मला हे करायचंय, आता मला हे गाठायचंच आहे?
1: स्वप्नातला प्रोजेक्ट माझा चालू आहे पुण्यात नांदेड सिटीला.
2: अच्छा अच्छा.
1: 3000 square feet बंगलो आहे आणि आता ऑलमोस्ट एक स्टेज फक्त त्याची बाकी आहे. सो दॅट इज ऍक्च्युली माय ड्रीम प्रोजेक्ट.
2: वा, शुभेच्छा तुम्हाला त्यासाठी.
1: खूप खूप थँक्यू.
2: आणि शेवटचा ट्रिकी क्वेश्चन, की तुम्ही जर या क्षेत्रात नसता तर तुम्हाला काय वाटतं की दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात असता?
1: डान्स.
2: वा, डान्सची आवड आहे?
1: क्लासिकल डान्स.
2: वा वा, खूपच छान. ती आवड सुद्धा जपा, कारण प्रत्येकाने, प्रत्येक महिलेने लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या क्षमता ओळखा, त्या जगवा, त्यांना फुलवा आणि नक्कीच तुम्ही यशाचं शिखर गाठाल अशी आशा मी करते. तर खरंच घराला केवळ सजावट नव्हे तर व्यक्तिमत्व देण्याचं काम इंटेरियर डिझाईन करतं आणि त्यामागे असते एक संवेदनशील दृष्टी. आज गौरी मदाने मॅम आपल्यासोबत आल्या आणि त्यांनी आपल्या काही गप्पा शेअर केल्या, त्यांचे अनुभव आणि काही टिप्स सुद्धा आपल्याला त्या देऊन गेल्यात. त्याबद्दल त्यांचे रेडिओ मनभावनच्या टीमतर्फे मी मनस्वी आभार मानते. धन्यवाद मॅम.
1: थँक्यू सो मच.

0: श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. त्यातील एक श्रीमद भगवत गीता सुधासार हा आहे. त्याचे विवेचन करण्याचा मी एक अल्प प्रयत्न केलेला आहे.
1: मी डॉक्टर मृणालिनी फडणवीस, अकॅडमिक डायरेक्टर, खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी, जळगाव. आतापर्यंत आपण भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या वेगवेगळ्या संवादाबद्दल पाहिलं आणि अतिशय व्यावहारिक प्रॅक्टिकल असा भाग आपण गीता मॅनेजमेंटचा एक भाग आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला. भगवान श्रीकृष्ण सांगतात की अर्जुना, धर्मव्यवस्थेच्या विरोधात असलेल्या लोकांना संपविणे हे तुझे कर्तव्य आहे आणि कर्तव्य करण्यामध्ये कोणतेही अनिष्ट किंवा पाप नाही. या अधर्माला तू संपवले पाहिजे आणि त्या अधर्माला मारून तुला कोणतेही पाप लागणार नाही. उलट त्यांना मारून तू धर्मव्यवस्थेतलाच सुरक्षित ठेवशील. धर्मव्यवस्थेचा अर्थ मुळी हा की प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावास अनुसरून कर्तव्य करणे आणि परमेश्वरी संकल्पास अनुसरून जीवन जगणे. तुम्ही ज्या वर्णाचे आहात त्या वर्णास अनुसरून तुमचा स्वभाव जो आहे त्याचंच अनुसरण करत राहणे. या स्वभावाचा अनुसरण करत असताना तुम्हाला जे कर्म करायचे आहे ते करणे. आपल्याला स्वभावानुसार जे कर्म आपण करतो तोच धर्म झाला. धर्म हे एक सामान्य धर्म आणि एक विशेष धर्म असे दोन भाग म्हणून आपण विचारात घेऊ शकतो. सामान्य धर्म असा की निरुपद्रवी माणसांना मारू नये पण अपराध करणारा जो आहे त्याला मारावे हा विशेष धर्म आहे. या धर्मव्यवस्थेत धरून जीवन जगणे हा तुमच्या व्यक्तिगत जीवनाचा धर्म झाला. स्मृतीने ही धर्मव्यवस्था घालून दिलेली आहे. अशा पद्धतीने जगताना तुम्हीही सुखी व्हाल आणि इतरही सुखी होतील ही एक परस्परांशी सुसंगत अशी जीवन पद्धती किंवा शैलीच आहे. ती कशी वापरावी आणि ती कशी राबवावी यासंबंधीचे नियम काही घातलेले आहे. या नियमांना धरून तुम्ही जगलात तर तुमचे आयुष्य धार्मिक आयुष्य होईल. या नियमांना तोडून किंवा त्यांना आपल्या मनाने मांडून जर तुम्ही जगू लागला तर ते अधर्मिक आयुष्य होईल. भगवान श्रीकृष्णाचे एवढेच सांगणे होते की जी सनातन शाश्वत धर्मव्यवस्था आहे त्या धर्मव्यवस्थेचा भाग होऊन तुम्हाला जगायचे आहे. अर्जुनाने समजा युद्ध केलेच नसते तर तो अधार्मिक झाला असता. अर्जुनाच्या या दोन प्रश्नांचे उत्तर अशा प्रकारे भगवंताने दिलेले आहे हे आपल्याला लक्षात घेतले पाहिजे. श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात, मुळात लढाई करून तू केवळ राज्य मिळणार नाहीस तर तू लढाई करून तू एका धर्मव्यवस्थेचे रक्षण करणार आहेस. तुझ्या लढाईचे प्रयोजन जे लढाई जिंकून एक राज्य मिळवणे असे जरी वरवर दिसत असले तरी वास्तवात लढाईचे खरे प्रयोजन हे धर्मव्यवस्थेचे संरक्षण करणे आहे. त्यामुळे युद्धकर्मच हे तुझे नैतिक कर्तव्य आहे. त्यामुळे एक नैतिक मूल्य म्हणून याच्याकडे तू पहा. म्हणून या कर्मास निषिद्ध असलेले पापकर्म असे म्हणून याला समजू नकोस. या कर्मातून जे काही घडणार आहे ते इष्टच घडणार आहे, अनिष्ट काही घडणार नाही. तू युद्ध केलेस व राज्याचा स्वामी झालास एवढे साध्य होणार नसून त्यातून धर्मव्यवस्थेचे संरक्षण होणार आहे हे तू समजून घे. हे इष्ट केवळ तुझ्या व्यक्तिगत स्तरातील इष्ट नसून हे समष्टी स्तरावरचे इष्ट आहे. धर्मव्यवस्थेचे संरक्षण होणे हे समष्टी स्तरावरील इष्ट आहे. मला वाटतं की गीता मॅनेजमेंटमध्ये हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे की आपल्याला समाज व्यवस्थेच्या करता काहीतरी इष्ट करायचं आहे, फक्त स्वतः करता नाही. यापुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की धर्मव्यवस्थेचे संरक्षण करणे इष्ट आहे कारण तो माझा म्हणजे परमेश्वराचा संकल्प आहे. तू लढाई करून धर्माचे संरक्षण करून माझ्या संकल्पास मानवी स्तरावर पाठबळ देत आहे. या अर्थाने तुझे लढणे इष्ट आहे. ती नैतिक क्रिया आहे, ती अनैतिक क्रिया होऊ शकत नाही. पहिल्या 3 अध्यायामध्येच संपूर्ण गीता बोध सांगितला आहे असं आपण मागेही म्हणालो. आणि श्री भगवत गीतेच्या रचनेमध्ये महर्षी वेदव्यासांची प्रतिभा दिसून येते. 2 प्रश्नांपासून त्यांनी सुरुवात केली. त्या प्रश्नांची उत्तरे देत देत भगवान श्री कृष्ण कुठल्या उत्तरापाशी येऊन थांबतात आणि त्या उत्तरास अर्जुनाची काय क्रियाप्रतिक्रिया होते, या 2 गोष्टी आपल्याला बघून लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण अर्जुन हा कोणी अंधश्रद्धाळू होता, तो विचारवंत होता, किंबहुना तो श्रीकृष्णांना जाब विचारत होता. घोर असे युद्धकर्म करण्यास तू सांगत आहेस, हे करणे म्हणजे पाप करणे आहे, असे तो वारंवार विचारत होता. कारण भगवान श्रीकृष्ण म्हणतात, पापकर्म आजपर्यंत जर तू जे काही करत आलास ते पापकर्म कसं? आजपर्यंत तू अनेक युद्ध केले आणि अनेकांना मारले आहेस, त्यावेळेस हा प्रश्न तुझ्या मनात उपस्थित झाला नाही आणि आज उपस्थित का झाला? कारण आज तुझ्या समोर युद्धामध्ये जे समोर उभे योद्धे आहेत ते तुझे शत्रू नसून तुझे लोक आहे असं तू मानतो आहेस, हा तुझा मोह आहे. हा ह्या प्रश्नाचा आपण जे काही उत्तर देत आहोत त्याला तू नीट लक्षात घे. तुला वाटते आहे की आपण फार मोठा विचार करून हा प्रश्न विचार घेतो आहे किंवा हा विचारच करतो आहे, पण हे तुझे विचारणे किंवा अशी पद्धती वापरणे हेच अविवेकी आहे. तू तुझा आत्मा मरेल म्हणून तू रडत असशील तर आत्मा तर अमर आहे, आणि शरीर मरेल म्हणून तू रडत असशील तर शरीर तर नाशवंत आहे, हे मरणारच, मग त्याच्याबद्दल शोक करू नये, त्याबद्दल शोक करीत तू आहेस हे बरोबर नाही. हे लक्षण सहाणपणाचे नसून मूर्खपणाचे आहे. समजा तू निमित्त झाला नाहीस तरी ते युद्ध काही टळणार नाही. महाभारतासमयी जो समाज होता व त्या समाजाने सर्व नैतिक पातळ्यांच्या पायदळी तुटविड्या गेलेल्या होत्या. व्यक्तिगत रागद्वेषाच्या अधीन होऊन माणूस किती वेडेवाकडे कर्म करीत होता याची असंख्य उदाहरणे आपल्याला महाभारतामध्ये दिसतात. प्रथम द्रौपदीने अंधाळल्याची मुले अंधाळी असे कशासाठी म्हणायचे? यावेळी तिने जर तिच्या धीरापाशी आपली चूक झाली अशी माफी मागितली असती तर पुढे हे सगळं काही घडलंच नसतं किंवा पुढील सर्व गोष्टी टाळल्या गेल्या असता. युधिष्ठिरास आपण धर्म राज म्हणतो पण त्याची बुद्धी इतकी भ्रष्ट का व्हावी की जुगाराच्या आनंद मिळवण्यामध्ये त्यांनी आपली बायकोसुद्धा पाण्याला लावली. त्यानंतर द्रौपदीसुद्धा युधिष्ठिराला म्हणते, मला द्यूतामध्ये लावण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? आपण अधर्म केला याचा युधिष्ठिरास नंतर पश्चाताप होतो, पण तो द्रौपदीची माफी मागतो. द्यूत खेळण्यासमयी त्याच्या बुद्धीत विवेक राहिला नव्हता. भर सभेत आपल्या घरातील वहिनीबरोबर गैरवर्तन करण्यास दुर्योधन आणि दुशासन यांना थोडीही लाज वाटली नाही. तसेच या राजसभेत एवढे गुरुवर्य बसले होते पण त्यांनी त्याचा विरोधही केला नाही. राजसिंहासनावर बसलेल्या धृतराष्ट्राला सुद्धा आपल्या सुनेबरोबर काय घडत आहे याची कल्पना होती, पण ते सर्व त्यांनी गप्प गिळून घेतले. असे बसलेले होते, असे जे चालत आहे त्याच्यात काही गैर नाही, ही भावना म्हणजेच एका प्रकाराची मूक संमती देणे असे होते. त्या समाजामध्ये गर्भातील बालकसुद्धा सुरक्षित नव्हते. केवळ आपल्या व्यक्तिगत द्वेषापोटी अश्वत्थामाने अभिमन्यूच्या पत्नीच्या जो गर्भात वाढत होता त्या बालकाला ब्रह्मशस्त्राचा प्रहार करून मारले. त्याला आपल्या अधर्माबद्दल थोडीशी सुद्धा लाज वाटली नाही. पांडवांनी सुद्धा लालसेपोटी जी 5 गावे मागितली ती संपूर्ण राज्याची अत्यंत समृद्ध अशी गावे होती, आणि जवळजवळ म्हटलं तर सर्व राज्यकारभार त्या गावांवर चालत होता. पांडवांनी सुद्धा कौरवांशी कुठलेच वैभव राहू नये असा कुठेतरी विचार केलेला होता, म्हणून फक्त समृद्ध अशी गावे मागितली. त्यावरून स्त्री आणि धन आपल्या मालकीचे समजून आपल्या इच्छेप्रमाणे कसा त्याचा उपयोग करायचा किंवा विल्हेवाट लावायची अशा मनोवृत्तीचा समाज हा त्यावेळेला दिसत होता. तेव्हा हे सर्व जण नैतिकदृष्ट्या एक अधःपतित समाजाकडे वळलेले होते असा चित्र आपल्या समोर दिसत होता. भगवान श्रीकृष्णांना त्या भ्रष्ट व अनैतिक समाजाला मारायचे होते, समाप्त करायचे होते. महाभारत व गीतेचे स्मरण झाले की यदा यदा ही धर्मस्य या श्लोकाची आपणास आठवण येते. मग भगवान श्रीकृष्णाच्या या म्हणण्यावर जर तुमचा विश्वास असेल तर मग अधर्म कसा घडला होता यावर विचार करा. असा विचार केला तर असे कळून येईल की त्यावेळी अधर्माचे परिपूर्ण सीमा पोचलेली होती, त्यांनी गाठलेली होती असंही म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि धर्माची घडी परत बसविण्याकरता श्रीकृष्ण रूपाने ईश्वराचा हा अवतार पृथ्वीवर आलेला होता. तो अवतार ईश्वराचे अस्तित्व दाखविण्यासाठी झाला आहे. फक्त असं नसून त्या अवतार काळात भगवान श्रीकृष्णांनी अधर्माविरुद्ध लढण्यासाठी आपले अवतार कार्य कसे आहे हे दाखवून दिले. त्यांनी जे काही कार्य केले त्यांचा हा जो अवतार झाला त्याचाच अर्थ असा की समाजात अधर्म पराकोटीस पोहोचलेला होता. त्यावेळेस समाज जर धर्माप्रमाणे आचरण करीत असता तर भगवान श्रीकृष्णांना अवतार घेण्याची काही आवश्यकताच नव्हती. त्यामुळे एक ईश्वर म्हणून श्रीकृष्णाचा जो संकल्प असेल तो निश्चित या दृष्टिकोनातनं महत्त्वाचा होता की अधर्मी समाज संपायला पाहिजे. बलराम आणि श्रीकृष्ण यांच्यामधील जो मतभेद झालेला होता की हे युद्ध होऊच नये अशी बलरामांची इच्छा होती. युद्ध टाळण्यासाठी श्रीकृष्णाने शेवटेपर्यंत प्रयत्न केला. अंतिम टप्प्यापर्यंत दोन्ही बाजूंना जी संधी दिल्या गेली त्याचाही विचार भरपूर झाला. तेव्हा श्रीकृष्णांनी बलरामांना सांगितले की आता हे युद्ध होणार, आता याला टाळताच येत नाही. भगवान श्रीकृष्णांना बलरामांच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायचे होते. तेव्हा बलराम श्रीकृष्णांना सांगतात की माझी भूमिका तटस्थ असून मी कोणाच्याच पक्षाचा नाही, मी कोणाच्या पक्षांकडून उभा राहणार नाही. मुळात बलरामांचे दुर्योधनाबद्दल मवाळ धोरण होते, कारण दुर्योधन हा बलरामाचा प्रिय शिष्य होता. अशा वेळी श्रीकृष्णाच्या विरोधात ही तो जात नव्हता, कारण हे चित्र समोर आहे तो अधर्म आहे असे बलरामलाही वाटत होते. पण धर्माची उघड उघड बाजू घेऊन दुर्योधनासमोर युद्धास ही उभे तो राहू शकत नव्हता. म्हणून त्यांनी तटस्थपणे भूमिका घेतली आणि कोणतीही बाजू घ्यायची नाही म्हणून तो 18 दिवस तीर्थयात्रेला निघून गेला. परंतु हा सुद्धा मूक संपत्तीने गेलेला एका प्रकाराचा अधर्मच होता. पण श्रीकृष्णांना तसे त्यांनी केले नाही हे त्यांना माहीत होते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात या अधर्माला संपविणे हे माझे काम आहे. बलराम सुद्धा एक दिव्यांशच होता. हे भगवान श्रीकृष्णाबरोबर पृथ्वी तलावर आलेले होते, पण बलरामांनी फक्त मूक संमती दिली हे आपल्याला दिसून येते. त्यामध्ये भगवान श्रीकृष्णाचे एक वेगळे पण आपल्याला दिसते जे इतरांमध्ये नाही. श्रीकृष्ण हे त्यांच्या आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही भूमिकेमध्ये अधर्माशी तडजोड करीत नाही, हेच तर त्यांचे ऐश्वर आहे. श्रीकृष्ण ईश्वर आहेत, बाकी सर्वांच्या ठिकाणी जीवात्मेच्या मर्यादा आहेत. त्यांच्या ठिकाणी दिव्यांश जरी असला तरी तो जीवात्माच आहे, ईश्वर नाही. अशा प्रकाराचा हा 3 अध्यायाचा गाभा आपण आत्ता पाहिला. पुढील भाग आपण येणाऱ्या आणखीन विचारांमध्ये प्रस्तुत करूया. धन्यवाद.
0: श्रोते हो, आत्ताच आपण श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. श्रीमद भगवत गीता सुधासार याच्यावर आधारित गीता मॅनेजमेंट याचं विवेचन ऐकलं, त्याबद्दल धन्यवाद.

0: रसिक श्रोते हो नमस्कार, मी शालिनी केचे आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, जीवनाच्या या गोधडीला तडजोडीचं ठिगळ लावायचं असतं आणि आयुष्य कसं हसत हसत जगायचं असतं. हार जीतचा लपंडाव हा चालूच असतो, जिंकण्याचा आनंद मनमुराद लुटायचा असतो, तर हरण्याचं शल्य मात्र काळजात बंदिस्त करायचं असतं आणि आयुष्य कसं हसत हसत जगायचं असतं. यशाची अवीट गोडी चाखायची असते तर अपयशाचं दुःख मात्र चुपचाप पचवायचं असतं. आयुष्यात काटे वेचायचे असतात, दुसऱ्यांची दुःख ओंजळीत घ्यावी आणि हळूवार मायेनं त्यावर फुंकर घालावी. आयुष्य हसत हसत जगावं आणि ते दुसऱ्यालाही जगू द्यावं हसत हसत. मैत्रिणींनो, माझ्या मते बिनपटाची चौकट या पुस्तकाचं वाचन प्रत्येक स्त्रीनं आवर्जून करावं, कारण बालवयात या पुस्तकाच्या लेखिकेनं अनंत अशा यातना दुःख सोसली की ज्याची आपण साधी कल्पना सुद्धा करू शकत नाही हो. आणि अशा या खडतर जीवनमार्गातून स्वबळावर स्वकष्टानं उभं राहून आज त्या आपलं यशस्वी जीवन जगताहेत. हे अनुभव मला वाटतं प्रत्येक स्त्रीनं आपल्या आयुष्यात जतन करून ठेवावेत आणि सर्वांनाच दुःखातही सुखाचा मार्ग दिसावा म्हणूनच आमचा हा छोटासा प्रयत्न. मैत्रिणींनो, चला तर मग ऐकूयात बिनपटाची चौकट या पुस्तकाचं क्रमशः वाचन. भाग पहिला,
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: पृथ्वीराज चौहानानं जयचंद राठोडच्या संयोगितेला लग्न मंडपातून घोड्यावरून पळवून नेल्याचं आम्ही इतिहासात वाचलं होतं. तशाच पण थोड्याफार फरकानं माझ्या आईवडिलांच्या संदर्भात घडल्याची कथा आमच्या एका नातेवाईकानं मला सांगितली. माझा आजोळ अंबाजोगाई तालुक्यातलं देवळा हे गाव. तिथं माझ्या मामाच्या घरी मोठं देवस्थान आहे म्हणे. तिथं मोठी जत्रा भरते अजूनही. माझे मामा रंगनाथ ढोले आणि त्यांचे जीवलग मित्र साहेबराव जाधव एकमेकांसाठी जीव टाकणारे. दोघांची जात वेगळी, चालीरीती वेगळ्या, पण स्वभाव गुण सारखे असले म्हणजे मैत्री जमायला वेळ लागत नाही. दोघही स्वातंत्र्यासाठी भूमिगत राहून लढले. केव्हा तरी एकदा मामा पकडले गेले. ब्रिटिशांनी पकडलं म्हटल्यावर केव्हा सोडतील याचा नेम नव्हता. घरात बायका पोरं, लग्नाच्या दोन बहिणी, पुरुष माणूस एकच असल्याने घराची जबाबदारी साहेबरावांवर येऊन पडली. घरात रोज पोथी वाचणं, त्याचा अर्थ सांगणं चालायचं. रंगनाथची जागा साहेबरावांनी घेतली. मंदिरात सायंकाळची कामधाम आटोपून गावातली मंडळी पोथी ऐकायला येऊन बसायची. रंगनाथची लहान बहीण कमला, ती पण पोथी ऐकायला येऊन बसायची. साहेबराव अर्थ सांगायचे अगदी सरळ साध्या सोप्या भाषेत. साहेबरावचं रोज येणं जाणं होतच. त्यात रंगनाथ नसल्याने मित्राचं घर चालवायची जबाबदारी साहेबरावांवरच येऊन पडली होती. आणि मग हळूहळू कमला आणि साहेबरावचा न कळतपणे एकमेकात जीव गुंतत गेला. खरं तर साहेबराव जातकुळीचे ब्राह्मण नसूनही सगळे संस्कार ब्राह्मणाचे होते. जानवही ते घालत होते. त्यातच ते दोन पोरांचे पाप होते. घरात बायको होती. साहेबरावची शरीर यष्टी कमावलेली होती. पिळदार शरीर, काळा सावळा रंग, जाड जाड लांब मिशा, देखणं रुबाबदार व्यक्तिमत्व कुठल्याही तरुण पोरीला आकर्षून घेणारं होतं. हेच कदाचित कमलाच्या बाबतीत घडलं असावं. सर्व माहीत असूनही तिनं साहेबरावशी लग्न करायचं ठरवलं. या दोघांची वागणूक कमलाच्या भाऊजाईच्या नजरेतून सुटली नाही. कमलाचा भाऊ तर दूर तुरुंगात, साहेबरावच्या मागेही घरात बरेच पाश. मग या दोघांनी एके सायंकाळी पोथी पुराण संपल्यावर गावात सामसूम झाल्यावर पळून जायचं ठरवलं. कमलाने साहेबरावचेच कपडे घातले, धोतर नेसलं, डोईवर फेटा बांधला, पायात जोडे घातले. जणू झाशीच्या राणीचाच अवतार. झाशीची राणी स्वातंत्र्यासाठी पाठीवर पोर घेऊन लढली, तर ही बया स्वतःच्या प्रेमाखातर भाऊ भाऊजे सर्वांना सोडून होणाऱ्या जीवाभावाच्या साथीदाराबरोबर निघाली. साहेबरावही तयारच होता. मारुतीच्या पाराच्या पलीकडे घोडा उभाच होता. साहेबरावनी कमलाला घोड्यावर खेचलं. रिकेबीत पाय ठेवताना पाय निसटला, पायातला जोडा खाली पडला. साहेबराव म्हणाला, पडू दे, चल लवकर, कुणी पाहिल. आणि रातोरात दोघांनी गाव सोडला. त्यानंतर ते कुठं गेले, कुठं राहिले, कसे राहिले हे कोणाकडून कधी कळलं नाही. साहेबरावनी म्हणजे माझ्या वडिलांनी ही गोष्ट कधी सांगितलीही नाही. आमच्या गाववाल्या आजी सांगतात,
3: तुझ्या आईला मी मांडीवर खेळवलं ग, फार देखणी होती, हुशार होती.
2: आणि मला वाटत म्हणूनच कदाचित आमचे वडील तिच्यावर भाळले असावेत. खर तर त्यांनी त्यांच्या मित्राचा रंगनाथचा विश्वासघात केला होता, त्यामुळेच त्यांचं दोघांचं शेवट पर्यंत हाडवैर कायम राहिलं. माझ्या मामांनी तर ठणकावून सांगितलं,
4: कमला ज्या दिवशी माझ्या घरातून गेली त्याच दिवशी मला ती मेली.
2: आणि खरोखरच त्यांनी शेवटपर्यंत तिचं तोंड पाहिलं नाही. माझे वडील सातवी शिकलेले हाडाचे शिक्षक, त्यांचं हस्ताक्षरही खूप सुंदर होतं. बर्दापूर या गावापासून काही मैलांवर असलेल्या मोरवड या गावी त्यांनी शाळा काढली. अर्थात हे त्यांनीच मी मोठी झाल्यावर मला सांगितलं. माझी आईही शिकलेली होती, दोघांनीही त्या गावात ज्ञानदानाचं कार्य सुरू केलं. गावात त्यांना सर्वजण गुरुजी म्हणायचे, खूप मान होता त्यांना. माझ्या आईशी लग्न केल्यापासून ते आपल्या पहिल्या बायकोकडे कधीही गेले नाहीत, तीही आली नाही. या दोघांचा मात्र एकमेकात खूपच जीव होता. तसा प्रत्येक नवरा बायकोचा असतोच असं नाही, पण वडिलांनी तिला कधी एकटं वाटू दिलं नाही. माझ्या अगोदर म्हणे जुळी भावंड झाली, ती काही वाचली नाहीत. त्यानंतर माझा जन्म, पोरगी आणि बापाची लाडकी नाही असं कधी कुठल्या घरात झालंय? वडिलांनी म्हणजे आमच्या अण्णांनी माझे तर लाड केलेच, पण माझ्या नंतरची माझी भावंड श्रीराम आणि रमेशही तितकीच लाडकी होती. मला अगदी अंधुक अंधुक आठवत आहे. आमचं घर खूप उंचावर होतं, गडीवर 20-25 पायऱ्या चढून वर जावं लागायचं. एक मोठा दरवाजा म्हणजे नुसती चौकट, त्याला पट नव्हते. डाव्या बाजूला एक खोली, उजव्या बाजूला छोटस स्वयंपाकघर. चौकटीतून आत आलं की समोर दोन खोल्या. आतल्या एका खोलीलाच फक्त दरवाजा होता, बाकी सगळं घर उघडच. रात्रीच्या वेळी फक्त मुख्य दरवाजावर पडदा टाकायचा. 4-6 पायऱ्या खाली उतरून डाव्या बाजूला ऐसपैस ओटा आणि कोपऱ्यात धाणी. तिथं मोठमोठी एरंडाची झाडं वाढलेली, त्याच्या पुढे धाणीच्या पाण्याचे ओघळ जाऊन जाऊन पाणी तुंबून त्यात वाढलेली अळूची पानं. त्याच्या पलीकडे खूप मोठी रिकामी जागा, भरपूर गवत वाढलेलं. त्याच्या एका कोपऱ्यात गाई म्हशींचा गोठा. वडील सकाळी सकाळी गाईचं दूध चरबीत काढून झाकून ठेवायचे. न्हाणीच्या कोपऱ्यातल्या वतुलात पाणी तापलेलं असायचं. आई भराभर आंघोळी घालून घ्यायची आणि वडील स्वच्छ टॉवेलनी एकेकाचं अंग पुसून आदल्या दिवशी नीट खडी घालून ठेवलेले कपडे आम्हाला घालायचे, चटई टाकायचे. त्यावर आम्ही तिघांनी हाताची घडी घालून बसायचं आणि उभा पेला भरून ते धारोष्ण दूध प्यायला लावायचे. मग माझ्या आणि श्रीरामाच्या हातात पाटी पेन्सिल देऊन म्हणायचे, काढा उजळणी. उजळणी पूर्ण पाठ केल्याशिवाय जेवण मिळायचं नाही. त्यांनी सांगितलेला पाढा त्या दिवशी पाठ नाही झाला तर आम्हा दोघांनाही घराच्या विरुद्ध कोपऱ्यात भिंतीकडे तोंड फिरवून उभं करायचे. जोपर्यंत पाढा पाठ होत नाही तोपर्यंत तिथून हलायचं नाही. जेवढे प्रेमळ तेवढेच रागीट शिस्तीचे. तरीही इतर गुणांपेक्षा राग हा जरा जास्तच होता. फार पटकन संतापत असत. दुपारी जेवल्यानंतर ते जर झोपलेले असतील, त्यांच्याकडे त्यावेळेस कुणी आलं किंवा उठवायची वेळ आली तर जो कुणी उठवेल त्याला एक थापड खावीच लागे. म्हणजे मी किंवा श्रीरामच, रमेश तर फारच लहान होता. त्याच्या पाठीवर पुन्हा एक मुलगी झाली. आम्हा भावंडांमध्ये दीड दीड दोन दोन वर्षांचाच फरक असेल, पण आता आम्ही चौघं भावंड झालो होतो. शाळा चालवून पैसा काही मिळत नव्हता. मग अण्णांनी किराणा दुकान घातलं. दुकानचं काम आई पाहायची, शाळा वडील चालवायचे. गाई गुरं गुराखी येऊन चरायला घेऊन जायचा. नामाधोबी सकाळी चार पखाली पाणी आणून रांजण भरून घ्यायचा. प्यायचं पाणी तेवढं वडील घेऊन यायचे. सोहळ्यात आईचं भलतंच सोहळं. ब्राह्मण असल्यानं, त्याच संस्कारात वाढल्यानं वडीलही मराठा पण विसरून सोळा बामण झाले होते. दुकानाला लागणारा आठवडाभरचा माल ते स्वतःच बर्दापूरला जाऊन गाडी भरून आणायचे. आई दुकान सांभाळायची. दुकानावर येणारी गावातली कित्येक माणसं, कित्येक जातीधर्माची स्त्री पुरुष मुलं बाळं, त्यांच्याशी देवाणघेवाण बोलणं चालणं भागच पडायचं. आणि मग वडिलांचा पारा चढे. तू त्या गृहस्थाशी का बोललीस? ती बाई काय सांगत होती? आता यावर आई काय सांगणार की त्यांचा पारा चढायचा. तापट स्वभावामुळे दोघांचे खटके उडू लागले. सुखानं चाललेल्या संसारात या दुकानानं घर पार बदलून गेलं. आई म्हणायची, तुम्ही नोकर ठेवा, मी दुकानावर बसत नाही. पण त्या नोकरावर तरी विश्वास ठेवायला पाहिजे ना, त्याचा काय भरोसा? नोकरही नको आणि दुकानही बघू नको. हळूहळू दुकान बंद पडू लागलं. डोक्यावर कर्ज वाढलं. तसा त्यांचा संतापही अधिकच वाढला. या संतापापायीच क्षणिक राग नि भीक माग म्हणतात ते काही खोटं नाही. असाच एकदा आईला आदल्या दिवशीचा एकादशीचा उपवास होता. आज द्वादशी म्हणून आई लवकरच उठली होती. सर्वांच्या आंघोळी पांघोळी आटोपल्या होत्या. द्वादशीच्या दिवशी ती हमखास डोक्यावरून न्हायची. डोक्याच्या केसाला टॉवेल किंवा पातळ कापड स्वयंपाक होईपर्यंत तसंच बांधलेलं असायचं. आजही तिचे तसेच केस ओले होते. चुलीच्या आवेल्यात तुरडाळ शिजत होती. चुलीवर भात रटरटत होता. कणिक तिमली होती. लहान बहीण रडायला लागली म्हणून आईनं हात धुतला. तिला ती पाजू लागली. इतक्यात दुकानावर कुणीतरी गिराईक आलं. पुरुष माणूसच असावा तो. आई म्हणाली, दुकान बंद केलंय, काही मिळणार नाही. पण तो अगदी आजीजी करू लागल्यावर त्याची दया येऊन तिने लहानीला पाजायचं सोडलं, खाली दुपट्यावर टाकलं. दुकानची एक फळी उघडली. तो माणूस म्हणाला, बाई पैसे 2 दिवसानंतर आणून देतो, लई नडी थाय. आईला त्याची कीव आली. ठीक आहे म्हणाली. इतक्यात बाहेरून वडील घरात आले. आई दुकान बंदच करत होती, तोच त्यांनी विचारलं, दुकान का उघडलंस, काय सामान दिलंस, किती पैसे घेतलेस, कुठे आहेत ते पैसे? आई आई कप्पच, कारण वडिलांच्या आज्ञेचा तिनं भंग केला होता. ती गप्प राहिली. पुन्हा त्यात दुसरी चूक म्हणजे माझे पैसेही घेतले नाहीत. अण्णांचा संताप वाढला. आई आई गप्प कोपऱ्यात उभीच होती. संतापानं अण्णांचे डोळे लाल भडक्क झाले, हाताच्या मुठी वळल्या. त्यांनी कोपऱ्यात असलेल्या मोठ्या जात्याचा जाडजूड खुंटा उपटला आणि दळणकण पाठीत घातला, दुसरा पुन्हा डोक्यात आणला. त्याबरोबर त्याबरोबर आई फोवळ येऊन थाडकन खाली कोसळली. पलीकडून भलं मोठं एक दगडी जात होत, त्यावरच तिचं डोकं उपटलं. तिनं फक्त एकदाच जात्याच्या बाजूनी रक्ताचा पाठ वाहू लागला. हे सगळं पाहून आम्ही भावंड भयभीत झालो. मी धावत जाई म्हणून तिच्या अंगावर पडले. सगळीकडे पसरलेलं रक्त पाहिलं. आईच्या ओल्या केसातलं फडक लाल भडक्क होऊन खाली पडलेलं होत. सगळे केस रक्तानं माखलेले होते. चेहराही भयंकर कसा तरी दिसत होता. मान वाकडी लोळी पांगळी झाल्यासारखी वाटत होती. मी मोठ्यांदी हंबरडा फोडला. बरोबर दोन्ही भावंडही जोर जोरात ओरडली. शेजारी पाजारी धावून आले. अण्णांनी खुंटा फेकून दिला. ते चरवी भर पाणी ठसाढसा प्याले. आम्हाला चौघांना पोटाशी घेतलं आणि धाय मोकलून रडायला लागले. हे काय झालं बाळांनो, हे काय झालं? संपलं. माझी ही 4 पाखर 4 दिशांना पांगतील. क्षणात त्यांना त्यांचा आणि आमचा भविष्य काळ समोर दिसला असावा. हा हा म्हणता सगळा गाव गोळा झाला. अण्णांनी आम्हा चौघांना त्यावेळी जवळ घेतलं. तेच शेवटचं घेणं. त्यानंतर ते स्वतःहून पोलीस स्टेशन मध्ये गेले. इकडे आईला बैलगाडीत खालून अंबाजोगाईच्या दवाखान्यात नेलं. तिथं गेल्यावर म्हणे 4-5 दिवसानंतर तिचा प्राण गेला. पण आम्हाला आमची आई त्यानंतर कधी पुन्हा दिसलीच नाही. छोटीला तिनं अर्धवटच पास्ता सोडला. चुलीवरचा वरण भात करपून त्याचा पार कोळसा झाला होता. आई गेली, वडील पोलीस कस्टडीत.
0: आताच आपण बिन पटाची चौकट या पुस्तकाचं क्रमशः वाचन ऐकलं. भाग पहिला. लेखिका इंदुमती जोंधळे, वाचक स्वर सीमा मोघे आणि सादरकर्त्या शालिनी केचे. रसिक श्रोते हो, पुन्हा भेटणार आहोतच. तोपर्यंत मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचा निरोप घेत आहे. नमस्कार
5: रसिक श्रोते हो. नमस्कार. मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. आयुष्यात पुढे येणारा क्षण हा कसा असतो, कसा आहे हे आपल्याला माहिती नसतं, हो ना? आणि म्हणूनच येणाऱ्या प्रत्येक क्षणांची वाट बघत आपल्या आयुष्यात दुःख असतानाही आयुष्याची अवीट गोडी टिकून असते. श्रोते हो, बिनपटाची चौकट या इंदुमती जोंधळे लिखित आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत आहात. आपण भाग पहिला ऐकलात. यात लेखिकेच्या आईचा मृत्यू आणि पोलिसांनी वडिलांना केलेली अटक. आता पुढे ऐकूयात भाग दुसरा.

त्या भिंतीवरच एखादा दगडगोटा तर पडणार नाही ना याची काळजी घेत पुढं पुढं जात होते. सवयीनं ती भिंत आणि त्यावरून चालणं पाठ झालं होतं. पुढं भिंतीच्या दुसऱ्या टोकाला धनगरांच्या शेळ्या मेंढ्यांचा कोंडवाडा होता. उठत बसत अंदाजानीच बरोबर दरवाजापाशी आले. दरवाजा नेहमीप्रमाणे बंद होता, पण त्या बंद दरवाजातून आत कसं जायचं याची अटकळ मलाच माहीत होती. त्या दरवाजाची हलकीच एक फळी मी काढून अंग तिरप करून त्या छोट्याशा जागेतून आत प्रवेश

महत्वाचं होतं भांडभर दूध कसं मिळेल. एकेका मेंढीची व शेळीची थानं चाचपायची. तशा अंधारात भांड खाली धरून चळचळा दूध पिळायचं. शेळीनं मागचे पाय झटकले की मी भांड्यासह उताणीच. पण असं फार वेळा खडायचं नाही. बिचाऱ्या त्या मुक्या जीवांना सुद्धा माझी दया येत असावी. त्या अगदी शांत उभं राहून चांगलं भांडभर दूध काढू देत. बोट लावून चाचपायचं भांड भरलं का. मनात काय यायचं माहीत नाही. ते गरम गरम धारोष्ण भांडभर दूध माझ्याच पोटात. आणि मग मात्र नंतर रडू यायचं. हे आपण काय केलं. आपण तर आपल्या मुन्नीसाठी, छोट्या बहिणीसाठी, आई विना पोरक्या पोरीसाठी, जिला खरोखरच दुधाची आवश्यकता आहे तिच्यासाठी इथवर आलोत. आई गेली आणि आमची बाळसेदार गुबगुबीत 6 महिन्याची मुन्नी पार सुकून गेली. हातापायाच्या निव्वळ काड्या झाल्या होत्या. पोट मोठं झालं होतं. ती अगदी मुडदूस झालेल्या रोग्यासारखी दिसत होती. रडायची शक्ती आता तिच्यात उरली नव्हती. निव्वळ हाडाचा सापळा. तिच्याबरोबर आम्हा मोठ्या भावंडांची 30 गत झाली होती. पोटभर पोटात अन्न गेल्याचं आठवत नव्हतं. मग पोटात पडलेली आग भांडभर दुधानं शांत व्हायची. पण मग पुन्नी आठवायची. पुन्हा दुसऱ्या शेळीचं दूध पिळून घ्यायचं. आता परतणार. इतक्यात शेळ्या मेंढ्यांच्या कळपात हिंडणारा शिकारी कुत्रा जवळ येत असल्याचा फास व्हायचा. कुठं लचका तोडेल आणि रक्तबंबाळ करून फाडून टाकेल याच भीतीनं भरकरत लघवी होऊन जायची. थरथर कापतच मान खाली घालून एखाद्या गलेलठ्ठ मेंढीच्या पोटाशी हातपाय दुमडून श्वास रोखून बसायची दूध सांभाळत. पण देव गरिबाचा पाठीरा खासतो म्हणतात. त्या मुक्या बिचाऱ्या शेळ्या मेंढ्या मला त्यांच्या पोटाशी आश्रय देत. कुत्रा इकडून तिकडून फिरून पुन्हा दूरवर निघून जायचा. इतका वेळ श्वास रोखून बसलेली मी या भीतीमुळे सांडलं लवणलेलं दूध पुन्हा थोडं काढून घ्यायची आणि आल्या पावली लपत छपतच मांजर पावलानं हळूच दरवाजा लोटून घरात येई. मुन्नी रडतच होती. 4-4 थेंब दूध तोंडात टाकून शांत केलं. दिवसभरात तिच्या पोटात दुधाचा की अन्नाचा कणही नव्हता. पण ते दूध तीही मटामटा पिऊन टाकायची आणि लगेच झोपायची. मध्ये पुन्हा जागी झाली. रडायला लागली की राग यायचा. पुन्हा राहिलेलं दूध तिच्या तोंडात ओतायचं. दिवसभर काम करून मी थकलेली असायची. डोळे पेंगायचे. तिला दुपट्यात गुंडाळायचं. पोटाशी घ्यायचं. हळूहळू थोपटत थोपटत दोघीही झोपी जायचो. सण ते माझं लेकरू होतं आणि मी 8 वर्षांची तिची आई होऊन तिला झोपवत होते. माझी आई वारली त्यावेळी मी नेमकी किती वर्षांची होते हे निश्चित माहीत नव्हतं. पण सगळं कळत होत. वेळ प्रसंग आले म्हणजे अकालीच मुलं शहाणी होतात. तसंच आम्हा भावंडांचं झालं. आम्ही 4 भावंड. सर्वात मी मोठी, मग श्रीराम, नंतर रमेश आणि सर्वात लहान ही 6-8 महिन्यांची मुन्नी. एखादं सुखी कुटुंब असावं तसं आमचं छान चाललं होतं. खूप नाही पण आम्ही लाडात वाढत होतो. कशाची कमी नव्हती. पण नियतीला आमच्या आईबाबांचं आमचं सुख कदाचित पाहावलं नसेल.

0: ती नामची धूळथाण उडवली. अण्णा जाण्याआधी एवढंच म्हणाले, माझ्या पाखरांनो संपलं आता, आपण सारे चारी दिशांना पांगणार. दुःखानं पश्चातापानं काळा ठिक्कर पडलेला त्यांचा चेहरा मला आजही समोर दिसतोय. इकडे आमच्या आते भावांना आमची मायादया आली. एक एक करत सर्व सामान सुमान त्यांनी त्यांच्या घरी आणलं. जनावरही त्यांच्या दावणीला आली. आम्हीही दुसऱ्या दावणीला बांधले गेलो, मूकपणे सर्वस्व हरवून अर्धपोटी उघडे लागले. सगळंच आता पार बदललेलं होत. आम्ही त्यांच्या घरात मजूर होतो, पडेल ती कामं करायची. झाडझूड, धुणभांडी, जनावराचं शेणमूत काढणं, गोठा साफ करणं, नदीवर जाऊन पाणी आणणं. अशीच एका सकाळी घागर घेऊन नदीवर गेले. आप्पा आणि आते भावाच्या घरात येऊन एखाद महिना झाला असेल, पण आम्हाला तो वर्षानुवर्षांसारखा वाटत होता. प्रथमच मी त्या दिवशी पाण्याच्या निमित्ताने बाहेर पडले. शेजारच्या गावातल्या बाया नदीवर पाण्यासाठी येत होत्या. आमची कथा गावभर झाली होती. बाया बापड्या माझ्याकडे बघून म्हणत होत्या,
1: काय ग माय लेकरावर पाळी आली, माय गेली मरून अन बाप बसला थंडगार जेलाची हवा खात.
0: त्यांचं बोलणं पाणी भरता भरता ऐकलं आणि मला रडूच कोसळलं. नदीच्या पाण्याबरोबर माझ्या डोळ्यांचं पाणी वाहतच होत. मी तशीच घरी आले. दोन्ही भावंडांना दोन्ही बाजूला घेऊन तिघही रडत होतो. एकमेकांचं व्यर्थ सांत्वन करत होतो. घरातलं एकही मोठं माणूस पुढं आलं नाही का रडतं म्हणून विचारलं नाही. आमच्या अगोदर बहुतेकांना घरात ही बातमी माहीत असावी, पण आम्हाला कोणीही सांगितलं नाही. आप्पाच कसे पुढे आले माहीत नाही, तेच तेवढं म्हणाले, बस पुरे झालं आता, चला चला चहा पाणी घ्या. आणि आम्हाला अधिकच हुंदके येत होते. आई गेली किंवा वडिलांना शिक्षा झाली म्हणून नव्हे, तर आता आपलं पुढं कसं होणार म्हणून. पण या छोट्या रमेशचं, या तान्या मुन्नीचं काय होईल, मी कसं सांभाळू यांना, कसं आणि कुठून खायला घालू. एक ना एक चिंताच चिंता. आमचं मरण मला समोर दिसत होत. मृत्यू बिभत्स हसून हसून आमच्याकडे बघत होता. आम्ही मात्र हताश निराश पूर्ण गळून गेलो होतो. वडिलांना शिक्षा झाली 20 वर्षांची, जन्मठेपेची, सक्त मजुरीची. आमची ही अवस्था त्यांच्यापेक्षा फार निराळी नव्हती. त्यांना तरी 2 वेळेला ओलं सुकं कसं तरी खायला मिळत असेल, पण आम्हाला इकडं वेळेत तर नाहीच, पण जे काही शिळपाकं मिळत होतं त्यातही पोट भरत नव्हतं. लहानी मुन्नी तर कायम उपाशीच. मी आता कुठून आणणार तिच्यासाठी दूध. वडील म्हणजे आमचे अण्णा आते भावांना वारंवार पत्र टाकत, माझ्या मुलांचा चांगला सांभाळ करा, माझं जे जे आहे ते तुमचं समजा, घेऊन टाका, पण माझ्या लेकरांची आबाळ करू नका. फुलांसारखं जपलं होतं मी माझ्या पोरांना, पण मला काय कुठून अवधसा आठवली आणि घडू नये ते घडलं. मी तुमचे जन्मभर उपकार विसरणार नाही. अण्णांची अशी खूप पत्र येत, पण ते आम्हाला काही कळू देत नसत. आम्ही चौघही भावंड आता आते भाऊ त्यांच्या बायका यांच्या जाचात सापडलो होतो. श्रीरामला लहानपणी लाडानं बाबू म्हणत, तो उठून पहाटे शेण धरायला जायचा. मी आणि आप्पांची मुलगी शकू जात्यावर दळण दळायचो. ती माझ्यापेक्षा मोठी होती, बिचारीला तिलाही सावत्र आई होती. आप्पांचीही दुसरी बायको, दोघीही कामं करत नसत. मग मी आणि शकी घरातली सगळी कामं, दळण निवडणं टिपणं स्वयंपाकपाणी करत असू. ती मला पहाटेच उठून जात्यावर बसवायची, जातं खूप मोठं, हात पुरायचं नाही, डुंगण उचलू उचलू दळायचं, पण 4-5 किलो दळण दळल्याशिवाय सुटका नसायची. झोप यायची, खुंट्यावर पडायची, शकी चिमटे घ्यायची, कधी कधी छान छान गाणी म्हणून माझी झोपही उडवायची, पण आम्ही नेटानं दळण संपवायचो. बारकी मुन्नी उठली की तिला बाजूला झोपून दळण दळायचो, बाबूला टोपलं घेऊन शेण धरायला जावं लागायचं. याआधी कधी टोपली धरायची माहिती नव्हती, ती आता शेण भरून डोक्यावरून आणावी लागायची. तो हळूच माझ्याजवळ येऊन म्हणायचा, ताई थंडी वाजतीय ग, पांघरायला तर दे. खरं तर आमच्या आईनं आमच्या प्रत्येकासाठी विणलेली सुंदर स्वेटर्स होती, पण या लोकांनी कुठं गायब केली होती माहीत नाही. चांगले चांगले कपडे सामान सुमान दागदागिने काही काही आम्हाला पुन्हा दिसलंच नाही. बाबूला एका सदरा चड्डीवर बाहेर जावं लागे, थंडी कुडकुडत. जरा उजेड पडायला लागला की तो बाहेर पडायचा. जनावरही गोठ्यातून सुटलेली असायची, भराभर तो ताजं शेण धरून आणायचा. पण एकदा कसं काय कोण झाले, झोपेत शेण म्हणून माणसाचीच खाण शेणाबरोबर उचलून आणली. शकी जेव्हा गोवऱ्या थापायला लागली तेव्हा तिनं ते पाहिलं आणि चुलत्याला. भाऊंनी बाबूला ढोरासारखं बदड बदड बदडलं. जनावराच्या शेणापायी माझ्या भावाला जनावरासारखं मारलं होतं. पण मी किंवा तो काहीही करू शकत नव्हतो. मुकाट्यानं जनावरासारखं सगळं सगळं सहन करत होतो. पुढं 2-3 महिन्यानंतर मला अप्पा अंबाजोगाईला घेऊन आले. तिथं एका हॉटेलात आम्ही शेवचिवडा खाल्ला, चहा घेतला. कित्येक दिवसानंतर खमंग पदार्थ मिळाला होता, तो भराभर संपवला. आमच्याबरोबर गावच्या 2-3 बायाही होत्या. समोरच्या टेबलावर एक माणूस चहा पीत बसलेला होता, तो सारखा माझ्याकडे पाहत होता. डोळ्यात पाणी आलं की धोतरानं पुसत होता. मला वाटलं असेल कोणीतरी, आपल्याला काय त्याचं. माझं आपलं शेवचिवडा खाणं चालूच होतं. माझ्याजवळ बसलेल्या आप्पानं माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, पोरी तो माणूस माहिती आहे का कोण आहे तो. अगं येडे, तुझा सख्खा मामा आहे की तो. मामा आहे ग तुझा. मी त्या अगोदर कधी मामाला पाहिलं नव्हतं. मामा आहे म्हणून मला माहिती नव्हतं, पण तेव्हा सारखं सारखं वाटत होतं की तो माणूस माझ्याकडे बघून का रडत असावा. आमच्याबद्दल प्रेम जिव्हाळा वाटला म्हणून, आम्ही अनाथ पोरके झाले म्हणून, की त्याची बहीण गेली म्हणून. आप्पा आणि आम्ही सर्वजण हॉटेलातून बाहेर पडलो, चालायला लागलो. माझं सगळं लक्ष आता मामांवर होतं, तेही माझ्याकडे बघतच होते. त्यांनी हातानेच खूण करून मला बोलावलं. मी पळतच त्यांच्याकडे गेले. त्यांनी प्रेमाने मला जवळ घेतलं, पाठीवरून माईनं हात फिरवला. कितीतरी दिवसांनंतर आज प्रथमच मायेचा हात पाठीवरून फिरत होता. लगेच मी त्यांना विचारलं, मामा माझ्या अण्णा मला आता कुठं भेटतील, आपण त्यांच्याकडेच चाललोत ना. हो बाळे, तुझ्या अण्णांना आपण भेटायला जाऊया, पण तू आधी मला सांग तुझी आई तुला आवडत होती की नाही. मी म्हणाले, हो आवडत होती माझी आई. मग आता तू एक काम करायचं, शहाणी मुलगी ना तू, खरं खरं सांगायचं, तुला कुणी विचारलं तर खरंच सांगायचं, तुझ्या अण्णांनीच तुझ्या आईला मारली म्हणून.
2: मी हो म्हटलं.
0: असे सांगितल्यावर मामांनी मला पुडाभर खाऊ दिला आणि हात सोडून ते निघून गेले.
2: ते पुन्हा कधी दिसलेच नाहीत
0: अगदी आजपर्यंत. त्यांना भेटावं अशी ही आंतरिक इच्छा कधी झालीच नाही. आम्ही एका प्रशस्त आवारात आणि मोठमोठ्या इमारतींच्या मध्ये बसलेलो होतो. दोन पोलीस आमच्याकडे आले. त्यांनी आप्पांना विचारलं, हीच का ती मुलगी?
2: मी घाबरून गेले. मी काय गुन्हा केला?
0: माझ्या अण्णांना पोलीस घेऊन जाताना मी पाहिलं होतं.
2: आणि आता मला हे का नेत आहेत?
0: पण हे पोलीस प्रेमळ होते. एकानी माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला, एकानी गोळ्या खायला दिल्या. माझं बोट धरून ते एका मला मोठ्या पांढऱ्या शुभ्र इमारतीत घेऊन गेले. तुला तुझ्या बाबांना भेटायचंय ना, तिकडंच नेत आहोत आम्ही तुला. पण तू सांग, तुला खायला काय काय आवडतं?
2: मग त्यांनी होऊनच पेढे, चिवडा, गोळ्या, बिस्किटाचे पुडे माझ्यासमोर ठेवले. मला वाटलं, वा किती छान, इथंच राहायला मिळावं. पण मग आपल्या भावांचं काय?
0: त्या दोन पोलिसांनी मला एका मोठ्या प्रशस्त हवेशीर खोलीत नेलं. तिथं त्यांच्याही पेक्षा मोठे साहेब लोक बसलेले होते. एकानी जवळ बोलावलं, पाठीवरून हात फिरवला, नावगाव विचारलं.
2: हे सगळे लोक माझ्याशी इतकं गोड गोड का वागतायत? मी मागेल ते खायला देतात, हे कशासाठी करतायत सगळं?
0: आणि मग त्यांनी मला हळूहळू प्रश्न विचारायला सुरुवात केली. तुझं नाव, गाव, वडिलांचं, आईचं, बहीण भावांचं, सगळ्यांची नावं विचारली. मी सगळी उत्तरं बिनतोड दिली.
2: मग आईबाबांचं भांडण होत होतं का?
0: त्यांनी आईला कसं मारलं? ती खाली कशी पडली? किंचाळली का? ओरडली? मग वडिलांनी आम्हाला कसं जवळ घेतलं?
2: अगदी संपूर्ण जसं जसं आठवत होतं तसं तसं सांगितलं.
0: हे सगळं दुसरा साहेब फटाफटा लिहून घेत होता हेही पाहिलं. पण मला हे काय कशासाठी चाललंय काही समजत नव्हतं. शेवटी मोठे साहेब म्हणाले, बाळे, उद्या हे सर्व कोर्टात मोठ्या साहेबांसमोर न घाबरता सांगायचं बरं. तुझे वडीलही तिथं तुला भेटतील, तुझे बाकी सर्व नातेवाईकही तिथं असतील. असं म्हणून आप्पांजवळ मला आणून सोडलं. त्या रात्री ज्यांच्याकडे मुक्काम होता त्यांच्याकडे पिठलं भाकरी खाल्ली. त्याला आमची कथा कळलीच होती. तो बराच वयस्कर होता. तो म्हणाला,
1: हे बघा नारायणा, अरे जे झालं ते झालं. पोरांची माय गेली, बापाला कशाला रे आता अडकवताय? त्याच तर पोरासनी सुख भेटू दे की. या पोरीची साक्ष महत्वाची ठरणार आहे. तेव्हा आज तिनं जे सांगितलं ते सांगितलं. पण उद्या अख्ख्या कोर्टामोर खरं सांगता कामा नये. तिला रातोरात खोटं बोलायला शिकवा. ती तसंच बोलल. तिचं नशीब चांगलं असेल तर तिच्या जबानीवरच बाप सुटल.
0: त्या रातोरात मला त्यांनी बरंच काही शिकवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 आम्ही भल्या मोठ्या कोर्टासमोर येऊन एका झाडाखाली बसलो. माझं लक्ष सगळीकडे फिरफिरत होतं. कुठं माझे अण्णा दिसतात का? इतक्या दूरवर एका फाटकातून पोलिसांबरोबर मला माझे अण्णा येताना दिसले. ते काही धोतर फेट्यात नव्हते, तर अर्धी पांढरी काड्याची चड्डी, अर्धा शर्ट, पांढरी टोपी.
2: मी तशातही त्यानं बरोबर ओळखलं होतं. धावतच वाऱ्यासारखी जाऊन त्यानं बिलकले, अण्णा अण्णा अण्णा. नुसती नुसती रडतच होते. अण्णा अण्णा घरी चला, बाबू रमेश सारखी आठवण काढतात. अण्णा आम्हाला तिथं नका ठेवू, कुठेही ठेवा. अण्णा अण्णा नाही ते तुमच्या बरोबर न्या. माझा आक्रोश चालू होता. एका पोलिसाने बळच बाजूला उठला, अप्पांच्या हवाली केला. इथंही अप्पा तेच सांगत होते, तुला तुझ्या अण्णांबरोबर राहायचं ना, मग रात्री सांगितलं तसंच सांगायचं, म्हणजे ते लवकर सुटतील. बरोबर 11 टोल पडले. सगळं कोर्ट माणसांनी गच्च भरलेलं होतं. न्यायाधीश, जज, अन्य सगळे जमले होते. एका पिंजऱ्यात बेड्या घातलेले अण्णा उभे होते. मला दुसऱ्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. एक एक प्रश्न विचारत होते. मुली, तुझं संपूर्ण नाव काय?
3: इंदू साहेबराव जाधव.
2: हे तुझे वडील आहेत का?
3: हो.
2: यांनीच तुझ्या आईला मारलं का?
3: मला माहीत नाही.
2: असं उत्तर देताच पोलीस आणि इतर न्यायाधीश एकमेकांकडे पाहू लागले. त्यांनी मला पुन्हा दरडावून विचारलं, हे तू तुझ्या आईला मारताना पाहिलंस का?
3: नाही.
2: तू कुठं गेली होतीस त्यावेळी?
3: छोट्या बहिणीला घेऊन बाहेर गेले होते.
2: तू हे सांगतेस ते खरं आहे का?
3: हो.
2: मग काल जे सांगितलं तेही खरंच का की आजचं खोटं?
3: मी काल खोटं सांगितलं. मला त्या साहेबाची भीती वाटली म्हणून मी भिऊन खोटं बोलले.
2: मग तुला केव्हा कळलं तुझ्या आईला मारलं ते?
3: लहान बहीण रडायला लागली, छोटा भाऊ पण घरातून रडत रडतच बाहेर आला आणि सांगायला लागला की आपली आई पडली, तिचं डोकं फुटलंय. मग मी खरी गेले तेव्हा मला माहीत झालं.
2: ते जितक्या खोचकपणे प्रश्न विचारत होते त्याला मी निर्भयपणे अचूक उत्तर देत होते. अण्णा त्या दूरच्या पिंजऱ्यातून माझ्याकडे पाहत होते, डोळे पुसत होते. आपले अण्णा आता आपण पोलिसांना असे सांगितल्याने लवकरच घरी येणार म्हणून मी मात्र खूपच खुशीत होते.
4: बिनपटाची चौकट इंदुमती जोंधळे लिखित आत्मकथनाचं क्रमशः वाचन भाग दुसरा आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे. मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचा निरोप घेत आहे. नमस्कार.